श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, 5:56 झाली आहेत, आमची प्रसारण सभा आता सुरू झाली आहे। आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 15 भाद्रपद शके 1947 अर्थात 6 सप्टेंबर 2026। सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं।

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz. श्रोतेहो 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करूया.

अमृतधारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया सुंदर अशा भूपाळीनं. आशा भोसले यांच्या स्वरात रमेश आणावकर यांची ही रचना आहे, संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

या सुंदर अशा भूपाळीनंतर संत चोखामेळा यांचा अभंग ऐकूया. संगीतकार आणि गायक कलाकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे अमृतधारा. 6:22 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णा शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेली ग. रा. पालकर यांची रचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोते हो, भगवंताच्या नामस्मरणानंतर आता देशवंदना ऐकूया. समूहस्वरात देशभक्तीपर गीत.

हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, 6:36 झाली आहेत. वेळ झाली आहे कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेण्याची. ही रूपरेषा समाप्त होताच 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली आहारतज्ज्ञ समीक्षा चोडिया यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमात औषधी वनधन संवर्धन आणि पर्याय वनस्पतीशास्त्रतज्ज्ञ पूर्वा जोशी यांच्याशी प्रसाद कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात भावकी आणि गावकी जीवन साळोखे यांचा वैचारिक बंध

7:10 प्रादेशिक बातम्या 7:25 अभिजात मराठी आपली मराठी 7:40 मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर तेजोन्मयी एडेकर यांनी दिलेली माहिती आणि त्यानंतर भावगीतं आपण ऐकू शकाल. श्रोते हो, आज सकाळी 8:00 समाचार प्रभात, 7:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:00 गीतबहार, 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात, मोटार व्हेईकल ॲक्ट याविषयी ॲडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. त्यांच्याशी संवाद साधलाय दिव्या अष्टपुत्रे यांनी. 10:00 आपली आवड, 10:30 लोकसंगीत आपण ऐकू शकाल. श्रुती हो, आज सकाळी 11:00 गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमात नशामुक्त युवा अभियान याविषयी श्रोत्यांनी साधलेला संवाद, संवादिका आहेत निर्मला भांदिगरे.

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमात ज्ञान भारतम या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटलायझेशन

याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची ऐश्वर्या बहेरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या मुलाखतीचा आज भाग दुसरा. त्याचबरोबर नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची ऐश्वर्या बहेरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम.

0: आज संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात UPSC 2025 एकाच वर्षी दोन पदांसाठी निवड होणाऱ्या रोहित माळवेकर यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी साधलेला संवाद. 6:35 गम्मत जम्मत, 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आवड शेतकऱ्यांची, 8:15 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो, अशा भरगच्च कार्यक्रमांचा आज आपण दिवसभर आनंद घेऊ शकता. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीविषयक कार्यक्रम
1: कृषी वार्ता. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी माहिती. ऐकूया या माहितीचा भाग पहिला.
2: हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची आधुनिक पद्धत. मंडळी, हिरवा चारा हा पशुधनाच्या संतुलित पोषणासाठी अत्यावश्यक आहे. मात्र शेतीयोग्य जमिनीची मर्यादित उपलब्धता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे वर्षभर पुरेशा प्रमाणात दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होत नाही. परिणामी दूध उत्पादनात घट येते, तसंच पशुधनाच्या वाढ, आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. या समस्येवर प्रभावी पर्याय म्हणून हायड्रोपोनिक पद्धतीनं हिरवा चारा उत्पादन उपयुक्त ठरतं. या पद्धतीत मातीचा वापर न करता कमी पाण्यात चारा तयार केला जातो. साधारणपणे 6-7 दिवसात बिया अंकुरून 30-35 सेंटीमीटर उंचीचा अत्यंत पौष्टिक आणि सहज पचणारा हिरवा चारा तयार होतो. त्यामुळे टंचाईच्या काळातही पशुधनासाठी दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. मंडळी, हायड्रोपोनिक चारा हा पारंपरिक हिरव्या चाऱ्यापेक्षा किंवा कोरड्या वैरणीपेक्षा अधिक पौष्टिक मानला जातो. अंकुरणाच्या प्रक्रियेमुळे त्यामध्ये सहज पचणारी कर्बोदकं, प्रथिनं, जीवनसत्व, खनिजं आणि विविध एन्झाईम्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हा चारा पशुधनाच्या वाढीला, आरोग्याला आणि दूध उत्पादन वाढीला उपयुक्त ठरतो. मंडळी, पारंपरिक हिरवा चारा तयार होण्यासाठी साधारणपणे 45-60 दिवस लागतात. मात्र हायड्रोपोनिक पद्धतीत केवळ 6-7 दिवसात पशुखाद्यासाठी योग्य, ताजा आणि पौष्टिक हिरवा चारा तयार होतो. त्यामुळे कमी कालावधीत सातत्यानं चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी अत्यल्प पाणी लागतं. साधारणपणे 1 किलो हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी 3-4 लिटर पाणी पुरेसं ठरतं. तर पारंपरिक हिरवा चारा उत्पादनासाठी 70-100 लिटर पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची टंचाई असलेल्या भागात ही पद्धत अधिक उपयुक्त ठरते. मंडळी, हायड्रोपोनिक पद्धतीत कमी पाण्यात आणि कमी जागेत वर्षभर नियमितपणे हिरवा चारा तयार करता येतो. त्यामुळे दुष्काळ किंवा चाऱ्याची टंचाई असतानाही पशुधनासाठी सातत्यानं दर्जेदार चारा उपलब्ध होतो. हायड्रोपोनिक चारा उत्पादनात रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे तयार होणारा चारा स्वच्छ, सुरक्षित आणि पशुधनासाठी अधिक आरोग्यदायी असतो. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी मजुरीही कमी लागते. तसंच हा चारा बहुतेक शेतकरी गोठ्यालगतच तयार करत असल्यानं वाहतूक खर्चातही बचत होते.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीची माहिती जाणून घेतली. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: अनुभवाची पेरणी करणारा आमचा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आमच्या कृषीविषयक कार्यक्रमाची आठवण. आज संध्याकाळी 7:30 आवड शेतकऱ्यांची हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
0: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। श्रोतेहो, 6:45 झाली आहेत। आता आरोग्यविषयक उपयुक्त माहिती ऐकूया।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण बालपण आणि किशोरावस्थेमध्ये वाढीसाठी पोषणाचा मजबूत पाया कसा असावा याची माहिती घेतली. तर आजच्या भागात युवा आणि प्रौढावस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेऊया. आजची युवा आणि प्रौढ पिढी अत्यंत वेगवान जीवनशैली जगत आहे. कामाचा वाढता ताण, लांब कामाचे तास, प्रवास, झोपेची कमतरता आणि अनियमित जेवण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा सकाळचा नाश्ता टाळला जातो, दुपारचे जेवण उशिरा होते आणि भूक लागली की चटपट मिळणारे जंक फूड किंवा पॅकेटचे पदार्थ खाल्ले जातात. सुरुवातीला ही सवय फारशी त्रासदायक वाटत नाही, मात्र दीर्घकाळ अशी जीवनशैली राहिल्यास वजन वाढणे, पोटाची चरबी वाढणे आणि जीवनशैलीशी संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो. आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि आरोग्यदायी चरबी यांची गरज असते. त्यामुळे प्रत्येक मुख्य जेवणात धान्य, भाकरी किंवा पोळी, डाळ किंवा कडधान्य, भरपूर भाज्या, दही किंवा इतर योग्य पदार्थ आणि आवश्यकतेनुसार प्रथिनांचा स्रोत असावा. नाश्ता टाळणे ही चांगली सवय नाही. सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि संतुलित असावा. पोहे, उपमा, थालीपीठ, इडली, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, दही किंवा फळे यांसारखे पर्याय वापरता येतात. कामाच्या ठिकाणी भूक लागल्यावर चिप्स, बिस्किटे किंवा गोड पेय घेण्याऐवजी फळ, भाजलेले चणे, मखाने, सुका मेवा किंवा घरगुती स्नॅक्स निवडणे अतिशय योग्य राहील. आहारातील साखर, मीठ आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणे तितकेच महत्वाचे आहे. कामाच्या ताणामुळे अनेक जण भावनिक खाण्याकडे वळतात. ताण आला की गोड किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी थोडा वेळ चालणे, खोल श्वास घेणे, विश्रांती घेणे किंवा इतर आरोग्यदायी पर्यायांचा विचार करावा. आपल्या शरीराला आपण रोज काय देतो यावर आपल्या कार्यक्षमतेचा मोठा भाग अवलंबून असतो. म्हणूनच वेळ कमी असला तरी आरोग्यासाठी वेळ काढा. जेवण अनियमित करू नका, जंक फूडवर अवलंबून राहू नका आणि संतुलित आहाराला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. कारण निरोगी शरीर असेल तरच काम करण्याची ऊर्जा, एकाग्रता आणि जीवनाचा आनंद टिकून राहतो. धन्यवाद.

0: सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 6:50 झाली आहेत. आता परिसर या कार्यक्रमात पर्यावरणविषयक उपयुक्त माहिती ऐकूया.
2: परिसर.
3: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा प्रचंड मोठा बहुमूल असा खजिना आपल्याला लाभलेला आहे. त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
4: नमस्कार.
3: पूर्वाताई, काय काम करायचं, का करायचं, ते कशासाठी तुम्ही सुरू केलेत हे सगळ्या पहिल्या भागात आपण बघितलं. पण हे सगळं ठरवल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पच का आणि प्रत्यक्ष कामाला तिथे कशी काय सुरुवात झाली?
4: कसं झालं की पहिल्या काही काळामध्ये म्हणजे 2007-8-9-10 या काळामध्ये वाचन काही ना काही चालू होतं. काही ना काही यांनी ह्या औषधी वनस्पतींचं नेमकं मी सुद्धा पाहत होते त्यांच्याकडे की काय करता येईल, कसं करता येईल, कुठे वापरणार आपण, मोठ्या इंडस्ट्रीज, छोट्या गोष्टी, ह्या सगळ्या समजून घेणं हा कुठेतरी एक भाग चालू होता. आणि त्याच दरम्यान एक प्रकल्प ताडोब्याच्या बफर झोनमध्ये सुरू झालेला होता. तो मेनली असा होता की गावाच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीने युवक आणि युवती काय करू शकतील, असा तो खरा एक मोठा विषय होता. डीएसटीचा एक प्रकल्प होता हा. आणि त्यात एक माझ्या वाट्याला अगदी छोटंसं काम आलेलं होतं त्यात, खरं सांगायचं तर त्या अनुषंगाने ताडोब्याला जाणं माझं सुरू झालं. आणि मग ताडोब्यातला एक अतिमहत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रकल्पाच्या दरम्यान समोर आला, तो होता शेतीचं होणारं अतिप्रचंड नुकसान जे वन्यजीवांद्वारे होतं. म्हणजे आपण सगळे वन्यजीवांकडे वाव, मला बघायला जायचंय, मला वाघ बघायचा आहे, मला हा
3: मानव वन्यजीव संघर्षातला
4: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि शेतीचं होणारं खरंच नुकसान जे आहे ते अतिप्रचंड आहे. मग त्या अनुषंगाने शास्त्रीय उपाययोजना काही ह्या करता येतील का, असा एक पुढचा प्रकल्प.
3: हे वन्यजीव शेतापर्यंत पोचणार नाहीत
4: किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने आपण दुसरा काही विचार करू शकतो का, अशा पद्धतीचा तो प्रकल्प पुढे जात होता. आणि मग त्याच्यात माझं वनस्पतीशास्त्राचं बॅकग्राऊंड मला काही स्वस्थ बसू देईना की आता काय करायचं, की हे इतका मोठा इथे क्रॉप लॉस होतो आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर वन्यजीव शेतात शिरतायत, तर आपल्याला काहीच नाही करता येणार का असं मला वाटायला लागलं. आणि मग नॉन पॅलेटेबल प्लांट्स म्हणजे अशा वनस्पती की ज्या रानडुकरं, नीलगाय, ससे, हरण यांना खायला नाही आवडणार, आणि असे काही रेफरन्सेस वनस्पतीशास्त्र शिकताना वाचलेले होते, अशा वनस्पतींची जर लागवड शेतकऱ्यांनी समजा बांधावर केली,
3: बरोबर,
4: किंवा जिथून प्राणी सहज शेतात येतायत किंवा जिथून प्राणी सहज एंट्री घेतायत गावाकडे, तिथे समजा सुद्धा आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून लावलं तर काय होईल, असा विचार यायला लागला. आणि हा उपाय म्हणून विचार करता येईल का असं समोर आल्यावर एक प्रकल्प संकल्पना लिहून दिली. आणि ती होती वाइल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टला. आणि त्यांना ते अतिशय आवडलं आणि त्याच्यातनं एक अतिशय उपयुक्त मॅन्युअल तयार झालं. म्हणजे शेतकऱ्यांना सहज लावता येतील अशा महत्वाच्या औषधी वनस्पती आणि ज्या विकासाची साथ देतील, म्हणजे ज्याला आपण ड्युएल बेनिफिट असं म्हणूया, दुहेरी फायद्याच्या, की ज्या औषधी वनस्पती ट्रेडमध्ये अतिशय महत्वाच्या आहेत, औषधी वनस्पती आपल्याकडनं एक्सपोर्टही होत आहेत, त्यातल्याही असू शकतील आणि शेतकऱ्यांच्या बांधावरही जातील, तर हा एक विचार त्याच्यातनं समोर आला. आणि आज आता मला सांगायला खूप आनंद होतोय की जंगलकडेची वनौषधी शेती एक बहुउपयोगी पर्याय असे मॅन्युअल सगळ्यांना उपलब्ध केलेलं आहे.
3: बर बर. पण मग याचा उपयोग कसा होतोय, काय म्हणजे कोण करून घेतोय?
4: शेतकऱ्यांना त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, पण त्याच्यासाठी कदाचित शेतकऱ्यांच्या बरोबर काही टीमवर्क ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा करावं लागेल एका पॉइंटला, की कसं लावायचं, का लावायचं, तर त्याचे एक्सपर्ट्स आणि त्याच्या अनुषंगाने प्रकल्प.
3: पूर्वाताई, काम कसं सुरू झालं, काय सुरुवात केली तुम्ही, अहवाल, आढावा, मार्गदर्शिका, या सगळ्यातनं तुम्ही तिथे काम सुरू केलं, तुमची पहिली पावलं तशी पडली. तुमच्या पुढच्या कामाच्या मार्गक्रमणाबद्दल आपण बोलून घेऊयाच. तूर्तास या भागामध्ये आपण निरोप घेऊया, भेटूया पुढच्या भागात.
4: नमस्कार.
3: नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.
1: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्स वर
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
1: फोन 940-440-8000।
0: श्रोते हो, अवश्य ऐका। आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
3: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी। ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा। संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर। फोन नंबर 94-220-43-399।
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं विविधांगी प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोते हो, 6:56 झाली आहेत। जाणून घेऊया आजचे ठळक दिनविशेष। बघूया आज कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचा वाढदिवस आहे। दिग्दर्शक अभिनव कश्यप यांचा, अभिनेते दिग्दर्शक राकेश रोशन यांचा, गायिका पौर्णिमा उर्फ सुषमा श्रेष्ठ यांचा आज वाढदिवस आहे। तेव्हा आपण अभिष्ट चिंतन करूया। आता जाणून घेऊया आज कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्मदिन आहे। कथाकथनकार, इतिहासकार वसंत गोविंद पोतदार यांचा, पहिल्या अभिनेत्री कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई गोखले यांचा, अभिनेते रवी पटवर्धन यांचा, तसंच निर्माते यश जोहर यांचा आज जन्मदिन आहे। त्यांचं आपण स्मरण करूया। श्रोते हो, आता जाणून घेऊया आज कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचा स्मृती दिन आहे। सरोदवादक अल्लाउद्दीन खा यांचा, आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचा, ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांचा आज स्मृती दिन आहे। त्यांचं देखील आपण स्मरण करूया। श्रोते हो, आत्ताच आपण आजचे काही ठळक दिनविशेष जाणून घेतले। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र।
4: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो। यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया।
5: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणी करू शकत नाही। ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते। मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा, थोडे डोळे उशीज द्यावी डोक्याच्या खाली, डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो। एखाद्या आयबॅकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते। त्याच्यानंतर जी डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत, एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला जेणेकरून बाह्य पट्टा ड्राय होऊ नये।
4: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया।
6: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे।

102.7 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आता ऐकूया ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात भावकी आणि गावकी हा जीवन साळोखे यांचा ललितबंध. वाचन केले सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांनी.

श्रोते हो, आपल्याकडे ग्रामीण समाज व्यवस्थेचा कणा म्हणजे गावकी आणि भावकी. या दोन शब्दात केवळ नातीगोती समाविष्ट नाहीत, तर गावगाड्याचा संपूर्ण इतिहास, संस्कृती आणि राजकारण सामावलेला आहे. अहो, वरवर पाहता हे शब्द तसे साधे आणि सोपे वाटले, तरी ग्रामीण जीवनावर त्यांचा असलेला प्रभाव हा अत्यंत खोल आहे. गावकी आणि भावकी म्हणजे ग्रामीण समाजमनाचा आरसा. आपल्याकडे गावकी आणि भावकी हे केवळ दोन शब्द नसून ते जगण्याचे दोन महत्वाचे आयाम आहेत. गावकी म्हणजे संपूर्ण गावाची एकजूट, शिस्त, तर भावकी म्हणजे रक्ताच्या नात्यातील गोतावळा. बारशापासून ते बाराव्यापर्यंतच्या प्रवासात आपल्याला सोबत असते ती भावकी. भावकी आणि गावकी या दोन चाकावरच गावगाडा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. गावकी म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सामुदायिक अस्तित्वाची भावना म्हणजे गावकी. संपूर्ण गावानं एकत्र येऊन घेतलेले निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी पाळलेली शिस्त. पूर्वीच्या काळी जेव्हा आधुनिक न्यायव्यवस्था इथं पोहोचलेली नव्हती, तेव्हा गावकीच सर्वोच्च होती. गावकीतील पंचांसमोर पारावर बसून घेतलेले निर्णय, मग ते पाण्याचं वाटप असो किंवा सण उत्सवाचं नियोजन किंवा कसलाही निवाडा असो, हे सगळं गावकीचा नित्याचा भाग असत. गाव तिथं गावरान किंवा ज्या त्या गावाची अस्मिता जपण्याचं काम ही गावकी करते. संकटकाळी संपूर्ण गाव एका झेंड्याखाली एका विचारानं एकत्र येतं, तेव्हा ती खरी गावकी असते. गावची जत्रा, उरूस किंवा पालखी सोहळा हे गावकीच्या एकजुटीचं उत्तम उदाहरण आहे. एका अर्थानं गावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचं जतन गावकी करते असं म्हणणं योग्य ठरेल. भावकी म्हणजे रक्ताच्या नात्याचं विणलेलं जाळं. भावकी हा शब्द भाऊ या शब्दावरून आला असावा. एकाच मूळ पुरुषापासून विस्तारलेल्या कुटुंबाच्या समूहाला भावकी म्हणतात. लग्नकार्य असो किंवा अंत्यविधी, सर्वात आधी धावून येते ती भावकी. अहो, रक्ताचं नातं असल्यानं हक्क आणि कर्तव्य ही दोन्ही इथं प्रबळ असतात. सुखदुःखामध्ये सोबत असते ती म्हणजे भावकीचीच होय. असं असलं तरी भावकीमध्ये अनेक कारणामुळे वाद होतात आणि त्यामध्ये बहुवंशी शेतजमीन, सामायिक भिंती, पर्स यांचा समावेश आहे. जागेच्या हद्दीवरून शेतीचा बांध, सोनं नाणं यांचं निमित्त करून उभ्या जन्मात एकमेकांचं तोड न बघण्याची भीष्म प्रतिज्ञा करणारे सख्खे भाऊच असतात ना. अहो, म्हणूनच कुणीतरी म्हटलंय की सख्खे भाऊ पक्के वैरी. असं असूनही कठीण प्रसंगात म्हणजे हीच माणसं एकमेकांची ढाल बनतात, परस्परांच्या मदतीसाठी धावून जातात. जुन्या काळात वतनदारी किंवा मानाची पानं ही भावकीच्या क्रमानुसार ठरलेली असत. आज सुद्धा बघा, सणासुदीला भावकीतील ज्येष्ठ व्यक्तीचा मान याबाबत राखला जातो. अहो, काळ बदलला, तशी गावकी आणि भावकीची व्याख्या सुद्धा बदलत गेलेली आहे. स्वरूपही बदललंय. टप्प्याटप्प्यानं एकत्र कुटुंब पद्धती सध्या लोप पावत चाललेली दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वतंत्र अशा त्रिकोणी चौकोणी कुटुंबरचनेमुळं भावकीच्या एजन्सीपणाला तडे जाऊ लागलेले दिसत आहेत. त्यामुळंच पूर्वीची जवळीक कमी होऊन ईर्षा वाढलेली दिसते आणि त्याचं रूपांतर पुढे संघर्षात होत चालल्याचं आपण पाहतोय. नोकरी व्यवसायानिमित्त गावाकडची माणसं शहरात गेल्यामुळं भावकीचा धागा सैल होत गेलेला जाणवतो. शहराकडून वाहणारे वारे गावाकडचं पर्यावरण दूषित करताहेत. तरीही कुलदैवताच्या कार्याला किंवा गावाकडच्या जत्रा

0: म्हणी किंवा सणाला हीच माणसं पुन्हा एकत्र येताना दिसतात. थोडक्यात, गावकी ही गावाची शक्ती आहे तर भावकी ही गावाची भक्ती आहे. जोपर्यंत गावातील एकी म्हणजे गावकी टिकून आहे आणि नात्यामधील ओलावा म्हणजे भावकी जिवंत आहे, तोपर्यंत तरी ग्रामीण संस्कृतीचा वारसा अबाधित राहील. हे दोन्ही घटक ग्रामीण जीवनाचं अस्सल सौंदर्य असून ते संघर्षापेक्षा सहकार्यासाठी वापरलं गेलं तर गावचा विकास अधिक वेगानं होईल, नाही का? अहो, म्हणूनच तर म्हटलेलं आहे की गाव करील ते राव काय करील. काय खरं आहे ना?
1: श्रोते हो, आत्ताच आपण आयसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात भावकी आणि गावकी हा जीवन साळुंखे यांचा ललितबंध ऐकला. वाचन केलं होतं सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
6: 2-10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
5: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
6: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
5: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
6: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70-66-250-362.
5: फोन पुन्हा एकदा 70-66-250-362.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 7:07 होत आहेत. यानंतर काही माहिती जाहिराती संदेश आणि ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान. मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थानं प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षण तसंच महिलांचे अधिकार याबाबतीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या.
1: जो समाज शिक्षकों का सन्मान करता है वो समाज सही अर्थ में प्रगतिशील होता है. सावित्रीबाई फुले आधुनिक युग में विद्यालय में पढ़ाने वाले भारत की पहली शिक्षिका के रूप में जाने जाती है. बालिकाओं की शिक्षा के क्षेत्र में उन्होंने क्रांतिकारी पहल की थी और 19वीं सदी में बालिका विद्यालय की स्थापना की थी. आज के दिन क्रांति ज्योति स्वरूपा महान शिक्षिका सावित्रीबाई फुले की स्मृति को मैं सादर नमन करती हूँ.
0: राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपटही दाखवण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यातही महत्वाची भूमिका बजावावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत, तर आजचे विद्यार्थी हा उद्याचा भारत आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं. शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, अध्यक्ष चषक विजेते आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. सांस्कृतिक पैलू आणि तर्कावर आधारित विधायक प्रथा परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी भावना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या डॉ जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचं वितरण पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्य समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवणं ही आजची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी विविध देशांच्या

चे महावाणिज्य दूत, ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारतानं वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विज्ञान, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात काल दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पदकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परभणी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दहीहंडीचं आयोजन करून लहान मुलांना बाळ गोपाळाच्या वेशभूषेत सजवण्यात आलं होतं. नंदुरबारमध्ये युवकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नांनी उपस्थित नागरिकांची मनं जिंकली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. उत्साहानं भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन वरळीतील दहीहंडी उत्सवप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. कोपरी इथं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्या हस्ते नशामुक्तीची दांडी फोडण्यात आली. दहीहंडी उत्सवादरम्यान काही ठिकाणी दुर्घटना घडल्या. मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या मुलाचा तर ऐरोली इथल्या साईनाथवाडी इथं दहीहंडीसाठी मनोरा रचताना 34 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवताना सांगाडा कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. पुण्यात परवानगीपेक्षा जास्त आवाजात ध्वनिक्षेपक लावण्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचंही वृत्त आहे. राज्य शासनाच्या वतीनं 2025 पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसं ठेवण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकारानं राज्यात 5 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत बालस्नेही पंचायत आणि बालस्नेही प्रभाग हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, युनिसेफ आणि यशदा यांच्या संयुक्त सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही पंचायत तर शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बालस्नेही प्रभाग या संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. क्रिकेट. महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला. बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आत्तापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली. युवा फिरकी गोलंदाज श्रीचरणी 7 धावात 3 बळी घेतले तर रावतनं 9 धावात 3 बळी घेतले. दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले. भारतानं 8 षटकं आणि 4 चेंडूत हे लक्ष गाठलं. श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आतापर्यंत T20 आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या 8 सामन्यांपैकी भारतानं 7 सामने जिंकले आहेत. बॅडमिंटन. भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी किओंग यांचा पराभव केला. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान.
मुंबईत ग्लोबल

0: इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं गं बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे? हा
2: तुला गं काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत येव.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तू शिकवतोय ना?
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, अवश्य ऐका आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 8:15 रुचिरा मसाले खवयेगिरी, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02-31-2-65-26-24. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02-31-2-65-26-24. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
1: श्रोतेहो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आणा. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, ते लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे. आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड, बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपणाला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात.
1: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग पहिलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का. 2 लिटर तरी पाणी शक्यतो जाऊ दे.

0: पण हे प्रमाण हवामान, शारीरिक हालचाल, वय, लिंग ह्याप्रमाणे बदलतं.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 7:25 होत आहेत. यानंतर अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, सकाळी 7:00

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था ही संस्था कार्यरत आहे। ज्ञान आणि भाषा या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत, मात्र या दोन संकल्पनांचा एकमेकींशी अत्यंत घनिष्ठ असा अनन्य संबंध आहे। कोणत्याही भाषेत ज्ञानाची वाढ आणि विकास होतानाच त्या भाषेची वाढ आणि विकास होऊ शकतो। या तत्वानुसार राज्य मराठी विकास संस्था ही संस्था अनेक प्रकल्प राबवत असते आणि त्या संस्थेचं काम देखील अविरतपणे चालू असतं। गेल्या 30 वर्षात संस्थेने अनेक प्रकल्प आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडले आहेत। या संस्थेचा पूर्ण झालेला एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे शालेय मराठी शब्दकोश। याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे गिरीश पत्के सर आलेले आहेत, जे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी म्हणून देखील तिथं काम करतात। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
3: नमस्कार
2: सर। बाजारामध्ये अनेक शब्दकोश उपलब्ध आहे आणि राज्य मराठी विकास संस्थेला खास शालेय मराठी शब्दकोश तयार करण्याची गरज का भासली, याविषयी जरा थोडक्यात सांगा।
3: नाही, बाजारामध्ये खूप शब्दकोश आहेत हे म्हणतो आपण, बरोबर आहे, परंतु ते जर शब्दकोश आपण बघितले तर ते शब्दकोश आकाराने मोठे आहेत, बृहद शब्दसंख्या असलेले आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे असे मुद्दाम त्यांच्यासाठी म्हणून केलेले असे ते शब्दकोश नाहीत। आणि ही एक उणीव आहे। राज्य मराठी विकास संस्थेनी ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली त्यावेळेला संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये दोन प्रकारची उद्दिष्ट होती। एक म्हणजे अकॅडमिक स्वरूपाचं काम, विद्यापीठीय स्तराचं संशोधन करणं, हा एक भाग होता। आणि दुसरा भाग ज्याला आपण दैनंदिन उपयोजन म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी, म्हणजे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, अगदी रंगारी असतील, त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतील अशी भाषाविषयक कामं करावीत, त्याच्यातलं हे एक काम म्हणजे शालेय मराठी शब्दकोश हे काम होत। आणि हे 1995 लाच आम्ही चालू केलं। वसंत आबाजी डहाके हे ज्येष्ठ कवी आणि मी असं दोघांनी मिळून त्या शालेय मराठी शब्दकोशाची काम करून त्याचं संपादन केलं। आज त्याची तिसरी सुधारित आवृत्ती बाजारामध्ये उपलब्ध आहे।
2: सर, शब्दकोश तयार करताना कोणता वयोगट किंवा शालेय इयत्तेतील विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर होते? कारण की शालेय म्हटल्यानंतर अगदी बालवाडीपासून 10वीपर्यंतचा जो वयोगट येतो, तर नेमका हा जो शालेय शब्दकोश आहे हा कोणत्या वयोगटाला उपयुक्त होईल?
3: मी जसं आधी म्हणालो तसं शालेय विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून केलेला शब्दकोश मराठीमध्ये नव्हता, त्याच्यामुळे हा पहिला शब्दकोश आहे लक्षात ठेवून आम्ही इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी हा वयोगट आणि या इयत्ता आम्ही डोळ्यासमोर ठेवलेल्या होत्या। आणि जरी त्या ठेवलेल्या असल्या तरी अगदी पहिलीपासून ते पदवीपर्यंत जे सगळी पाठ्यपुस्तकं आम्ही विचारात घेतली होती, आणि नुसती पाठ्यपुस्तकं नाही तर वर्तमानपत्रातले शब्द, त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या मालिकांमधनं येणारे शब्द, काही इतिहासातल्या पुस्तकांमधनं येणारे शब्द, ललित साहित्यामधनं येणारे शब्द, असे सगळे विज्ञानातले शब्द, असे सगळे आम्ही निवडलेले होते आणि त्या याच्यानुसार आम्ही ते काम करायला सुरुवात केलं होतं। म्हणजे हा शब्दकोश हा विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये त्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या बरोबर त्यांना दररोज शाळेत घेऊन जाता यावा आणि तो विद्यार्थ्यांचा सोबती व्हावा ही आमची त्या पाठीमागची संकल्पना होती।
2: सर, मगाशी आपण म्हणालात की बाजारात अनेक प्रकारचे शब्दकोश उपलब्ध आहे, मग त्यामध्ये आपल्या एका शब्दकोशाची या भर पडली, तर हा शब्दकोश इतरांपेक्षा वेगळा किंवा वैशिष्ट्यपूर्ण कशा प्रकारे ठरतो?
3: मुळामध्ये उद्दिष्टांमध्येच फरक आहे।
2: हा,
3: जसं मी म्हणालो तसा हा शब्दकोश हा शालेय विद्यार्थ्यांचा सोबती व्हावा याच्यासाठी म्हणून आम्ही जो तयार केला। तर सोबती असणं म्हणजे काय? तर आपण ज्या वेळेला काही गोष्टींचा अभ्यास करतो,

0: असतो, त्यावेळेला अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला कळत नसतात. त्यावेळेला ते शब्द आपण ज्यावेळेला मोठ्या शब्दकोशांमध्ये बघायला जातो त्यावेळेला त्याचे फक्त प्रतिशब्द आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ पटू म्हणजे काय, तर हुशार, कुशल, निपुण. पण कफल्लक म्हणजे काय, तर कंगाल, भिकारी, अत्यंत गरीब. आता मुळामध्ये कफल्लक हे नाव मुळात एका पौराणिक काळातल्या चोराचं नाव होतं हे आपल्याला माहितीही नसतं. आम्ही ती माहिती सुद्धा त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आता लक्षणेनी त्याला अत्यंत गरीब असा त्याचा अर्थ होतो. जरा म्हणजे वृद्धत्व, म्हातारपण. आता एका अनोळखी शब्दाला आपल्याला समजून घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने आपण हे करतो, तर जे शब्द आपल्याला त्याचा अर्थ कळत नसतो ते आपण वेगवेगळ्या दिशांनी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वेगवेगळ्या दिशा आम्ही या शब्दकोशातनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. आता वेगवेगळे वाक्प्रचार असतात, म्हणी असतात, क्रियापद असतात, ते आपण कशा पद्धतीने वापरतो आणि त्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय होतो हे आम्ही सांगण्याचा त्याच्यात प्रयत्न केलाय. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या शब्दांचे आम्ही वाक्यात उपयोग करून दाखवलेले. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे जिथे आज आता अशी गोष्ट झालेली आहे की खूप जुने शब्द जे आहेत ते पाठ्यपुस्तकांमधनं येतात, धड्यांमधनं येतात, पण ते आपल्याला माहिती नसतात, आपल्या रोजच्या पाहण्यातले, वाचण्यातले, ऐकण्यातले नसतात, पण ते शब्द तर पाठ्यपुस्तकात आलेले आहेत पण ते दिसत कुठंच नाहीत. मग अशा न दिसणाऱ्या, ज्याला समजत नाहीत, अशा गोष्टींची आम्ही रेखाटनं दिली. म्हणजे आडणा म्हणजे काय, ओघराळ म्हणजे काय, त्याच्यानंतर नांगराचे वेगवेगळे भाग असतात त्याला काय म्हणलं जातं, हे आम्ही रेखाटनं करून दाखवली. आणि ते सगळं देत असताना हा जास्तीत जास्त वेगवेगळ्या, म्हणजे केवळ ललित साहित्य नाही, केवळ पुस्तकांमधनं आलेल्या धड्यांच्या संदर्भातलं नाही, विज्ञानातल्या संज्ञा संकल्पना, गणितामधल्या संज्ञा संकल्पना, सूत्र, असे सगळे विषय, म्हणजे त्याच्यामध्ये भाषा विषय तर आहेच आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, वेगवेगळी शास्त्र आहेत, समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, असे जवळपास 22 विषय आम्ही या शालेय शब्दकोशामध्ये घेतलेले आहेत. आणि ते करत असताना मुलांची ही संपूर्ण, ज्याला आपण भाषिक जाण म्हणतो, ती भाषिक जाण अतिशय उत्तम पद्धतीने विकसित होण्यासाठी म्हणून केलेला एक त्यांच्यासाठीचा हा सोबती आहे.
1: सर, खूपच छान, कारण की अनेक शब्द जे आहेत ते मुलांनी न पाहिलेले, तर ते रेखाटनामुळे त्यांना ते कळत असतील, हे खूप छान आहे यामध्ये. आता पाठ्यपुस्तकाबाहेरील पण दैनंदिन व्यवहारात अनेक शब्दांचा तुम्ही यामध्ये समावेश केला असं म्हणालात, तर तो कशा प्रकारे केला आहे?
0: आम्ही 2-3 प्रकारे त्याचा विचार केला. मुळामध्ये हा आम्हाला विद्यार्थ्यांना शालेय उपयोगासाठी शब्दकोश असावा हे आमचं पहिलं उद्दिष्ट होतं. परंतु भाषिक समज ही केवळ पाठ्यपुस्तकातून निर्माण होत नाही. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वागत असताना वेगवेगळे शब्द आपल्या कानावर येत असतात, वर्तमानपत्रातनं वेगळे शब्द येत असतात, समाज माध्यमांमधनं वेगळे शब्द येत असतात, टीव्हीवरनं आपल्याला वेगळे शब्द ऐकायला येत असतात. ह्या सगळ्या शब्दांचा आम्ही वर्तमानपत्र, मासिकं, त्याच्यानंतर दूरदर्शन माध्यम, या सगळ्या याच्यातनं शब्द निवडले आणि ते शब्द आम्ही याच्यामध्ये घेतले. शिवाय इतर काही महत्वाचे शब्दकोश, आपण काही वेळेला असं म्हणतो की हा शब्द मला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ते शब्द गाळले होते, परंतु अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडनं आलेल्या सूचनांनुसार आम्ही ते परत दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते शब्द घेतले. आणि शिक्षकांच्याकडनं आम्हाला काही सूचना आल्या, काही विद्यार्थ्यांच्याकडनं सूचना आल्या, त्याच्यामुळे त्यांचाही समावेश आम्ही त्या शब्दांच्या नोंदीमध्ये केलेला आहे.
1: हा, मी त्याच प्रश्नाकडे जाणार होते की भाषा तज्ज्ञ, शिक्षक, बाल साहित्यिक या सगळ्यांचा कोश बनवताना उपयोग होऊ शकत असेल किंवा झाला असेल, तर तो कशा प्रकारे त्यांची मदत झाली?
0: निश्चितपणे आम्ही जेव्हा कोश तयार केला त्याचा, ज्या वेळेला आपण एक मसुदा म्हणतो, तो मसुदा तयार झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आम्ही तो वाचायला दिला. आणि त्यांच्याकडनं त्यांना तो कसा वाटतो, त्यांना तो योग्य वाटतो का, त्यांच्या काही सूचना आहेत का, त्यांना काही सुधारणा अपेक्षित आहेत का, हे आम्ही त्यांच्याकडनं त्यांचे अभिप्राय मागितले. आणि नुसते भाषा विषयक नाही,

0: इतर वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षक सुद्धा आम्ही त्यांच्याकडेही तो दिला आणि त्यांच्याकडनं अरे हा फार छान हे झालेलं आहे असं म्हणल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. पण त्यांच्याकडनं त्यांचे अभिप्राय शिक्षकांचे काही विद्यार्थ्यांचे सुद्धा घेऊन आम्हाला त्याची खूप मदत झाली.
1: सर, आता अनेक मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकतायत, तर ह्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हा कोश मराठी शिकण्यासाठी कसा मदत करतोय?
0: निश्चितपणे मदत करतो. त्याचं कारण असं आहे की जर एखाद्या चांगल्या शिक्षकाकडे हा जर कोश असेल तर तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा कोश नेतो आणि तुम्हाला कुठला शब्द अडलेला आहे तर त्या शब्दाचे अर्थ तुम्ही इथे बघू शकता. आणि कोश कसा बघायचा असतो, तो शब्द जेव्हा आपल्याला एखादा शब्द अडलेला असतो त्याचा अर्थ तर आपण बघतोच, पण कोश वाचायची एकदा सवय लागली की केवळ तो शब्द नाही वाचला जात, त्याच्या आजूबाजूचे शब्द सुद्धा आपण बघतो वाचतो आणि त्याचे अर्थ कळतात. इथे रेखाटनं दिलेली आहेत, वाक्यात उपयोग दिलेले आहेत, जुन्या जुन्या म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांपासून ते अगदी आत्ताच्या कवींपर्यंतची उदाहरणं आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीने काही शिक्षकांनी हा कोश त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत नेला, याच्यावरती काही शाळांमधनं अभ्यासक्रम तयार केले गेले आणि त्याच्यावरती परीक्षा घेतल्या गेल्या. म्हणजे कोश कसा बघावा, शब्दकोशातनं शब्दाचा अर्थ कसा शोधावा, त्याच्या आजूबाजूचा परिसर जो असतो शब्दांच्या त्याला काय पद्धतीने त्याचा अभ्यास करावा, याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्याचे प्रतिसाद मिळाले आणि त्याच्यामुळेच आम्ही याच्यामध्ये वारंवार सुधारणा करतो आहोत. आता आम्ही हा चौथा आवृत्ती त्याची येते.
1: सर, शाळांमध्ये शिक्षकांनी किंवा घरामध्ये पालकांनी मुलांकडून या कोशाचा सराव नेमका कशा प्रकारे करून घेतला पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: बघितला पाहिजे कोश. या कोशाचं मी मगाशी काही वैशिष्ट्य सांगितलीच आहेत, तो वाचला पाहिजे. आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या कोशामध्ये जशी रेखाटनं दिलेली आहेत तशीच शुद्धलेखनाचे नियम आणि 22 वेगवेगळी परिशिष्ट दिलेली आहेत की जी शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोगी ठरतील अशी 22 परिशिष्ट याच्यामध्ये आहेत आणि ती सगळी परिशिष्ट त्यांना उपयोगी ठरतील. खूप जणांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, अगदी मेपुम रेगेनपासून ते अगदी प्रभा गणोरकर, सुरज चुनेकर या सगळ्या लोकांनी आम्हाला या सगळ्या याच्यामध्ये मदत केली. आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या सगळ्यात जास्त खपणाऱ्या आणि लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचलेल्या प्रकाशनांपैकी हे एक प्रकाशन आहे.
1: गिरीश पत्के सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शालेय मराठी शब्दकोश याविषयी खूप विस्तृत माहिती दिली, आपले खूप खूप आभार.
0: मनापासून धन्यवाद. आता याची चौथी आवृत्ती येते, ती सगळ्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जरूर घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्याचा निश्चितपणे उपयोग होईल याची मला खात्री आहे.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. यासाठी आम्ही आपल्याला एक ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 7:40 झाली आहेत. आता ऐकूया मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर तेजोन्मयी एडेकर यांनी दिलेली

0: माहिती।
1: नमस्कार श्रोते हो, माझं नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर। माझं स्पेशलायझेशन डेंटिस्ट्रीमध्ये कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री आणि एंडोडॉन्टिक्स। सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी म्हणून मी रूट कॅनल स्पेशलिस्ट आहे आणि गेले 10 वर्ष मी रूट कॅनल स्पेशलायझेशनची प्रॅक्टिस करत आहे। तर बेसिकली असं आहे की आमच्याकडं जेव्हा पेशंट येतात, आपल्याकडं एक लोकांची मेंटॅलिटी असते की जोपर्यंत आपल्याला खाताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही किंवा दात दुखत नाही किंवा सूज येत नाही तोपर्यंत पेशंट डॉक्टरकडे जातच नाहीत। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात, याचा अर्थ असा आहे की तुमच्या दाताची जी नस आहे ती इन्फेक्ट झाली आहे आणि तो तुमचा दात रूट कॅनलला गेला आहे। तर बेसिकली आता असं आहे की आपण कधी समजायचं की आपला दात रूट कॅनलला गेलेला आहे किंवा तुमच्या दाताची नस खराब झालेली आहे। तर जेव्हा तुम्हाला दुखतंय, खूप जास्त दुखतंय, रात्री झोपल्यावर दुखतंय किंवा सूज आली आहे, तर ती सूज पण कसं असतं, बऱ्याच वेळेला बाहेरून येते चेहऱ्याला किंवा आतून गालाला हिरडीच्या इथं येते, त्याच्यातून पस निघतो, किंवा तुमच्या दाताचा कलर बदललाय, दात तुमचा थोडासा काळपट झालेला आहे किंवा खूप जास्त किडलाय। म्हणजे आपल्या दाताला 5 भिंती असतात असं आपण म्हणू शकतो, त्यातल्या 3 भिंती तुमच्या वॉल्स ज्या आहेत त्या खराब झाल्यात, अशा वेळेला 99% तुमचा दात रूट कॅनलला गेलेला आहे। तर युजुअली पेशंट्स असं असतं की मग ठीक आहे, 32 दात आहेत आपल्याला, एक दात किडलेला आहे, तर मग दात काढूनच टाका मॅडम, आपल्याला वाचवायची काय गरज आहे। तर हा खूप चुकीचा कन्सेप्ट आहे। याचं कारण असं आहे की जो नॅचरल दात, त्याला जी ताकद आहे, ती ताकद दुसऱ्या कुठल्याही आर्टिफिशियल गोष्टीला येत नाही। आणि काही झालं तरी ती शेवटी आर्टिफिशियल गोष्ट आहे जी तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही इंड्यूस करणार आहे। दुसरी गोष्ट असं आहे, आता जर आपण दात काढूनच टाकला आणि जर कृत्रिम दात बसवलाच नाही तर काय होतं असं पण आम्हाला बरेच पेशंट विचारतात। तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या दातांची जी मुळं आहेत, म्हणजे दाताचा 1/3 भाग जो आहे तो तोंडामध्ये दिसतो आणि 2/3 भाग जो आहे तो हाडाच्या आतमध्ये असतो। सो जेव्हा तुम्ही दात काढता आणि परत तिथं काहीच बसवत नाही, तेव्हा हळूहळू तुमच्या हाडांची झीज चालू होते। हाडांची जी झीज आहे ती फक्त तेवढ्या दातापुरतं मर्यादित राहत नाही जो काढलेला दात आहे, ती त्याच्या पुढच्या दाताला किंवा मागच्या दाताला पण एक्सटेंड होते। आणि नंतर 4-5 वर्षांनंतर हाडांची झीज झाल्यामुळं आणि सपोर्ट नसल्यामुळं ते दात पण हलायला लागतात। दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही खालचा दात काढला, तो बसवलाच नाही, तर जो तुमचा वरचा दात आहे त्याला कुठल्याही प्रकारचा खालून सपोर्ट नसल्यामुळं तो दात हळूहळू खाली यायला लागतो, किंवा जो तुमचा मागचा दात आहे तो हळूहळू पुढे टिल्ट व्हायला लागतो। आणि मग त्यांचं जे बोनचं आणि मुळांचं जे एक बांधिलकी आहे ती कुठेतरी तुटली जाते। आणि एका दातामुळं तुमच्या वरच्या दाताला किंवा खालच्या दाताला आणि बाजूच्या 2 दातांना पण प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो। बरीच लोक अशी असतात की मग आता मुळांमध्ये जाऊन आपण काम करायचं, मग आम्हाला दुखणार काम करताना। तर बेसिकली असं आहे की जी काही तुमची ट्रीटमेंट असते ती लोकल अॅनेस्थेशिया म्हणजे भुलीच्या अंडर केली जाते। त्याच्यामुळं हे जे आपल्याला वाटतं की नाही ट्रीटमेंट करताना दुखणार असं काहीही होत नाही, भुलेच्या खाली आपण काम करत असल्यामुळं पेनलेस प्रोसिजर होते। आता ह्या रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय करतो, तर पहिली गोष्ट म्हणजे दाताचा जो काही किडलेला पार्ट आहे किंवा जर दात फ्रॅक्चर झालाय, एखादा माणूस पडलाय गाडीवरनं किंवा लहान मुलं खेळता खेळता पडलेत, लागलंय, दात तुटलाय, एखादा पार्ट हलतोय, तर तो जो काही अफेक्टेड पोर्शन म्हणजे किडलेला जो दाताचा भाग आहे तो किंवा हलणारा दाताचा भाग हा तेवढाच काढला जातो। त्याच्यानंतर दात ओपन केला जातो, म्हणजे दाताची जी नस आहे त्या दाताच्या नसेपर्यंत आपण जातो, दातातली इन्फेक्टेड नस जी आहे ती काढली जाते, त्याच्यानंतर दाताची जी मुळं आहेत ती पूर्णपणे साफ केली जातात। जेव्हा तुम्हाला सूज आली असते किंवा मार लागला असतो तेव्हा मुळाच्या खाली हाडा

0: मध्ये पण इन्फेक्शन गेलेलं असतं. सो आपण मुळाच्या खाली 1.5 to 1 mm जाऊन हाडातला पण जो पोर्शन आहे जो इन्फेक्ट झालेला आहे ते सगळे इन्फेक्शन काढतो. त्याच्यानंतर आपण ड्रेसिंग देतो. जसं आपल्याला हाताला पायाला लागलं की आपण डेटॉल लावतो किंवा हळद लावतो, सो दॅट सगळं जे काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती सगळी व्यवस्थित निघून जायला पाहिजे. सो आपण असं कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं आपण ड्रेसिंग देतो आणि 1-5 दिवसानं किंवा आठवड्याभरानं आपण पेशंटला परत बोलवून परत एकदा सगळ्या गोष्टी चेक करतो की आता पेशंटला दुखत नाही आहे ना, किंवा सूज नाही आहे ना, किंवा कुठून पस निघत नाही आहे ना. आपण एक्सरे घेतो, एक्सरे मध्ये परत चेक करतो की मुळाच्या खाली कुठं इन्फेक्शन नाही आहे ना. आणि त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल नव, ज्याला गटापरचा म्हणतात, ती दाताच्या मुळांमध्ये घालून दाताची मुळं बंद करतो. आणि जो वरचा पोर्शन आहे जो तोंडामध्ये आपल्याला दिसतो तो आपण परमनंट सिमेंट न बंद करून टाकतो. आता त्याच्यामध्ये पण असं आहे की जेव्हा तुमच्या दाताचा 60-70% भाग जर किडेनं खराब झालाय किंवा तुटलाय, तर अशा केसमध्ये पण बऱ्याच वेळेला आम्हाला पेशंट असतात की मॅडम दातामध्ये काही शिल्लकच नाहीये, मग आपण काय करायचं. तर अशा केसमध्ये आपण पोस्ट अँड कोर बिल्टअप ही अजून एक प्रोसिजर आहे, ज्यामध्ये आपण फायबरचा किंवा मेटलचा एक स्क्रू असतो, तो स्क्रू आपण रूट कॅनल झाल्यानंतर दाताच्या मुळामध्ये घालतो आणि त्याच्या सपोर्टनं जे काही भाग दाताचा वरती जो दिसत नाही आहे किंवा खराब झालेला आहे तो पूर्णपणे बनवून तुमच्या नॉर्मल दातासारखं पूर्णपणे दात उभा करतो. आणि त्याच्यावर मात्र मग आपल्याला कॅप बसवणं कंपल्सरी असतं, कारण की जेव्हा दाताचं तुमचं 60-70% नॅचरल स्ट्रक्चर गेलेलं आहे आणि आपण ते आर्टिफिशियल मटेरियलनं, कृत्रिम मटेरियलनं आपण बनवलेलं आहे, त्याच्यानंतर वरून त्याला सपोर्ट देण्यासाठी म्हणून आपण कॅप बसवतो. सो दॅट तो दात जो तुमचा आहे तो अजून 5, 10, 15 वर्ष ज्या पद्धतीनं त्याचं प्रोग्नोसिस असेल त्यानुसार तो तुम्हाला साथ देतो. सो ही असते आपली रूट कॅनलची पूर्णपणे ट्रीटमेंट. ह्याच्यासाठी तुम्हाला 2 किंवा 3 सिटिंग्स लागू शकतात, म्हणजे 2 किंवा 3 वेळेला डॉक्टरांकडे जायला लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात की किती प्रमाणामध्ये इन्फेक्शन आहे, तुमचं इन्फेक्शन किती प्रमाणामध्ये रिकव्हर होतंय, कारण की प्रत्येकाच्या बॉडीचं स्ट्रक्चर वेगळं असतं. बऱ्याच लोकांना काही ना काही आजार असतात, डायबिटीस असतो, सो अशा केसमध्ये थोडस जे जखम भरून येण्याची जी कपॅसिटी असते ती थोडीशी कमी झाली असते. अशा वेळेला तुम्हाला 1-10 ऐवजी 15 दिवस लागू शकतात, 1-2 अपॉइंटमेंट लागू शकतात, पण ट्रीटमेंट व्यवस्थित होऊन जाते. आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट करणं महत्वाचं ह्याच्यासाठी आहे की जो तुम्हाला देवानं नॅचरल दात दिलेला आहे तो तुम्ही जपून ठेवून जास्तीत जास्त जितकी वर्ष त्याला एक्सटेंड करता येईल ह्याच्यासाठी आपण रूट कॅनल ट्रीटमेंट आणि जर गरज पडली तर पोस्ट अँड कोर बिल्टअप हे करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर तेजोन्मयी एडेकर यांनी दिलेली माहिती ऐकली. हा कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
3: कोणी नेत्रदान करू शकतं, पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही. जसे की एखादी व्यक्ती रेबीजमुळं इन्फेक्ट झालेली आहे, कावीळमुळं इन्फेक्ट झालेली आहे, एड्समुळं किंवा HIV पॉझिटिव्ह आहेत, किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे, अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.
1: श्रोते हो, आज गायिका सुषमा श्रेष्ठ यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांच्या आवाजातील काही गीत ऐकूया आणि आपण अभिष्टचिंतन करूया.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.
1: वाहनांची कागदपत्र दाखवण्यासाठी डिजी लॉकर एम परिवहन ऍप पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे ऍप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्रे मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जातात.
0: तर श्रोते हो अवश्य ऐका, ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, सुषमा श्रेष्ठ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवाजातील काही गीतं आपण ऐकत आहोत.

श्रोते हो, सुषमा श्रेष्ठ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवाजातील काही आपण गीता ऐकली आणि आपण अभिष्टचिंतन केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमाची एक आठवण.

0: श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
1: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, 8 वाजतायत। समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत, प्रतीक्षा करूया।

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: रुचिरा मसाले खवय्यागिरी या कार्यक्रमात श्रोते हो, मी तुमची खवय्या मैत्रीण अमृता आज आपल्या सोबत आहे। श्रोते हो, श्रावण आता या आठवड्यामध्ये संपतोच आहे आणि लगेचच काही दिवसात या गणेशोत्सवाची सुरुवात होईल। पावसाळ्याचे दिवस तर आहेतच, बाजारामध्ये या हवेतल्या या ऋतूमधल्या या दिवसात मिळणाऱ्या भाज्या सुद्धा भरपूर आहेत आणि मुख्य म्हणजे बऱ्याच जणांचा शाकाहार तर असणारच आहे, तर याचसाठी नाश्त्याचा एक वेगळा प्रकार, त्याचबरोबर या दिवसात मिळणाऱ्या भाजीचा एक वेगळा प्रकार मी आज आपल्याला सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। पहिला आहे नाश्त्याचा पदार्थ, तो म्हणजे मिश्र पिठाची उकड। यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी तांदुळाचं पीठ, अर्धी वाटी कणिक, दोन कांदे, दीड वाटी पाणी, अर्धी वाटी आंबटसर ताक, 5-6 हिरव्या मिरच्या किंवा तिखट, मीठ, तेल, ओल्या खोबऱ्याचा खीस अर्धी वाटी आणि थोडीशी कोथिंबीर। श्रोते हो, आता आपण साहित्य बघितलं की यामध्ये हरभरा डाळीचं पीठ अर्धी वाटी, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ आणि अर्धी वाटी कणिक घेतलेली आहे। तर यामध्ये ज्यांना बेसन पीठ चालत नसेल त्या लोकांनी मूग डाळीचं पीठ किंवा कोणत्याही कडधान्याचं पीठ जरी घेतलं तरी सुद्धा चालतं। तर याची कृती करताना पहिल्यांदा आपण काय करायचंय की कणिक, तांदुळाचं पीठ आणि डाळीचं पीठ ही तिन्ही पीठ कोरडी जशी भाजून घेऊन

बाजूला काढून ठेवायची. त्यानंतर एका जाडबुडाच्या कढईमध्ये दोन पळी तेल घ्यायचं, त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि 5-6 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालून खमंग फोडणी करून घ्यायची. हिंग थोडासा घालायचा, चिमूटभर हळद त्यामध्ये घालायची आणि मग 2 कांदे बारीक चिरलेले आपण घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे. कांद्याचा कच्चेपणा जाईल इतपत हे कांदे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मग त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आणि 1/2 वाटी ताक घालायचं. ह्या मिश्रणाला साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये उकळी येते. ही उकळी आली की मग त्यामध्ये आपण भाजून घेतलेली ही तिन्ही पिठं जी आहेत ती एकामागोमाग एक घालून घ्यायची. अगदीच ज्यांना शंका वाटत असेल की असं करताना या पिठाची गुठळी जास्त होते, तर त्यांनी थोड्याशा पाण्यामध्येच आधी ही सगळी पिठं कालवून घेतली आणि मग उकळत्या पाण्यामध्ये हे मिश्रण जरी घातलं तरी सुद्धा चालतं, एकसारखी ही उकड तयार होते. गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण पिठं ही सगळी घालतो त्याच वेळेला चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं, चवीनुसार साखर थोडीशी घालायची आणि सगळं एकत्र करून एकत्र व्यवस्थित ढवळून घेऊन झाकून ठेवून साधारण 2 ते 3 वाफ या मिश्रणाला येऊ द्यायच्या. मिश्रण चांगलं घट्ट झालं की मग त्यामध्ये ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे पुन्हा सगळं एकत्र करायचं आणि आपण याचा आस्वाद घ्यायचा. याच्या बरोबर चवीला लिंबाच्या किंवा आंब्याच्या लोणच्याची फोड खूप छान लागते. त्याच पद्धतीनं बऱ्याच जणांना आवडत असेल तर ते लोक तूप सुद्धा यावर घेतात. तर अशा प्रकारे ह्या मिश्रपीठाच्या उकडीचा आपण आस्वाद घेऊ शकतो. पोटभरीचा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि कदाचित संध्याकाळच्या वेळी जरी तुम्ही हलका आहार घ्यायचा म्हणून ही उकड जरी खाल्लीत तरी सुद्धा तुम्हा सर्वांना आवडेल आणि शरीरासाठी हलका हा पदार्थ ठरेल. तेव्हा श्रोते हो, ही मिश्रपीठाची उकड तुम्ही जरूर करून पहा. रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमात श्रोते हो, आता मी आपल्याला सांगणार आहे एक पटकन तयार होणारा लोणच्याचा प्रकार. श्रावण महिना आहे, त्यानंतर गणपतीचे दिवस आहेत, बऱ्याच जणांच्या घडं धार्मिक विधी पूजा अर्चा होत असतात, तर अशा वेळेला सुका मेवा सुद्धा घरामध्ये बराच साठला जातो. तर याचसाठी हा लोणच्याचा प्रकार नक्कीच करता येईल. तर हे लोणचं आहे खारकेचं लोणचं. आता यामध्ये आपण खारीक किंवा ओलं असेल तर खजूर या दोन्हीचं लोणचं करू शकतो. तर साधारण 3 ते 4 खारका, 3-4 जर्दाळू, थोडेसे मनुके, थोडेसे बेदाणे, 1-2 इंच आल्याचा तुकडा, 2 लिंबांचा रस आणि सैंधव मीठ. आता खारीक असेल किंवा ओला खजूर असेल यामधली बी काढून टाकून याचे बारीक काप करून घ्यायचे. त्यामध्येच मनुके बेदाणे 1-2 चमचे प्रत्येकी घालायचे. 2 इंच आलं जे आपण घेतलेलं आहे ते खिसून किंवा त्याच्या बारीक चकत्या करून यामध्ये घालायच्या. 2 लिंबांचा रस यामध्येच पिळायचा आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे तिखट थोडंसं घातलं तरी चालतं, नाही घातलं तरी आल्याचा तिखटपणा याला येतोच. आणि साध्या मिठापेक्षा सैंधव मीठ जर यामध्ये आपण घातलं तर याची चव खूप छान वेगळी येते. हे सगळं साहित्य घालून हे सगळं मिश्रण चांगलं कुस्करून कालवून घ्यायचं की आपलं हे खारकेचं लोणचं तयार होतं. तोंडी लावण्याचा हा सोपा प्रकार अगदी पटकन करता येतो, आयत्यावेळी सुद्धा करता येतो. तर हा सुद्धा पदार्थ श्रोते हो तुम्ही जरूर करून पहा. रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमात श्रोते हो, आता यानंतर आणखी एक जो पदार्थ आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे आळंबीची भाजी. या दिवसामध्ये बाजारामध्ये आळंबी सुद्धा आपल्याला दिसतात. आपण नेहमी म्हणतोच की त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या किंवा फळं ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, त्याचा आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे. तर याचसाठी या आळंबीची ही पाककृती आहे ती म्हणजे सुकी भाजी. ती कशी करायची ती मी आता आपल्याला सांगते. यासाठी लागणारं साहित्य आहे साधारण 1 मोठा बाऊल आळंबी, 4 कांदे, तिखट 2 चमचे, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर, 1/2 वाटी खोबरं आणि 2 चमचे गरम मसाला.
आता पहिल्यांदा या आळंबी

0: तिच्या बाबतीत ती स्वच्छ करण्याची मुख्य पायरी असते, तर ती म्हणजे या आळंबीला थोडस मीठ आणि त्याचबरोबर ज्वारीचं पीठ प्रत्येक आळंबीला चोळून घ्यायचं, 1-2 मिनिटं ठेवायचं आणि मग व्यवस्थित साफ करून घ्यायचं, म्हणजे या आळंबीवरची माती किंवा बारीक काही कण असतात ते सगळे निघून जातात आणि त्यानंतर पुन्हा ही आळंबी 1-2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची. मग याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. आता मुख्य कृती करताना कढईमध्ये 2 पळी तेल घालून त्यामध्ये 4 कांदे जे आपण घेतलेले आहेत ते बारीक चिरून व्यवस्थित गरम तेलात परतून घ्यायचे. कांदा खरपूस परतल्यानंतर त्यामध्ये आळंबीचे काप घालायचे. तिखट 2 चमचे घेतलेले आहे आपण तर ते घालायचं. हळद मीठ हे सगळं घालून सगळं एकत्र करून थोडस म्हणजे साधारण 1/2 वाटी पाणी घालून झाकण ठेवून हे शिजू द्यायचं. आळंबी अर्धवट अशी शिजली की त्यामध्ये 1/2 वाटी ओलं खोबरं घालायचं, कोथिंबीर घालायची आणि त्याचबरोबर गरम मसाला 1/2 चमचा ते 1/2 चमचा यामध्ये घालायचा आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची. साधारण 1-8 ते 10 मिनिटांमध्ये कोरडी अशी ही सुकी भाजी आळंबीची तयार होते. चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर या भाजीचा आस्वाद आपण घेऊ शकतो. तर श्रोते हो, आजच्या रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात सांगितलेले 3ही पदार्थ, मिश्रपीठाची उकड, खारकेचं लोणचं आणि आळंबीची सुकी भाजी, तुम्ही जरूर करून पहा आणि त्याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. आजच्या रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची खवय्या मैत्रीण अमृता आता आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
1: रुचिरा केशरी दूध मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले बाजारगेट कोल्हापूर.
4: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, हजारो आवीड गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे

0: सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02132566624. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02132566624. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
1: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आणा. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, किती लोकांधे आहेत, कोणाला त्याची गरज आहे, आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड, बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपणाला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20,000 ते 30,000 मिळतात.

0: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी अपेक्षाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
0: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, सोमवारी 7 सप्टेंबरला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ललिता भावे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: जंक फूडमुळे पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी वाढते, त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय किंवा ब्लड शुगर वाढते, पचनाचे विकार चालू होतात आणि दातांचं आरोग्य पण बिघडतं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, 8:30 वाजतायत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत. आणि महिला आशिया चषक T20 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आता सविस्तर बातम्या. शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थानं प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्न मुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षण तसंच महिलांचे अधिकार याबाबतीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी क्रांतिकारी कार्य केलं असून त्यांना राष्ट्रपतींनी अभिवादन केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 27 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या 6 संस्थांमधील 48 निवडक शालेय शिक्षकांचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपट देखील दाखवण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात देखील महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले. पंतप्रधानांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून मुलं नकळतपणे या पदार्थांच्या आहारी जाऊ शकतात, त्यामुळे याविषयी सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करत मुलांना वर्गाबाहेर नेऊन त्यांना प्रत्यक्ष जगातील कौशल्य आणि विविध प्रकारच्या कामांशी जोडण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. भारतीय तरुणांनी आधीच्या पिढ्यांपेक्षा मोठी स्वप्न पाहावीत आणि जागतिक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या कंपन्या उभाराव्यात असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतात निर्माण झालेल्या सल्लागार, लेखा, वित्तीय आणि कायदेविषयक कंपन्यांनी जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या वातावरणात भारताने नोंदवलेला 7.8% तिमाही आर्थिक विकास दर हा देशाच्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आज जग भारताकडे वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तरुणांची ऊर्जा, उद्योजकता, नवोन्मेष आणि मोठी स्वप्ने यांच्या बळावर भारताला जागतिक नेतृत्वाच्या नव्या टप्प्यावर नेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मुंबईतील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनिस्का कोस्टा काउटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किंती, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाचा संदेशाचा उल्लेख यावेळी केला. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारताने वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. डॉक्टर शर्मा हे निवृत्त ऍडमिरल देवेंद्र कुमार जोशी

0: ची जागा घेतील. डॉक्टर शर्मा हे सध्या उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांनी यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यासाठी काल रात्री दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान ते पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. शहा यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालयाची आज बैठक होणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. तसंच भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात काल दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मुंबई पुणे ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं. ओपीएस अर्थात जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. 8वा वेतन आयोग कर्मचारी हिताच्या दृष्टीनं लागू करावा. कंत्राटी आणि मानधन कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे. सरकारी विभागातील रिक्तपदे भरावीत. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरणाला आळा घालावा. या प्रमुख मागण्यांसाठी 12 डिसेंबरला नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात देशभरातून लाखो कर्मचारी पेन्शनधारक आणि कामगार सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली. छत्तीसगडमध्ये झीरम खोऱ्यातील नक्षलवादी हल्ला प्रकरणात जगदलपूरमधील राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं सर्व 10 आरोपींना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात एकंदर 11 आरोपींवर खटला चालवण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 29 जणांच्या हत्येला तसंच अन्य 15 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 महिलांसह सर्व 10 आरोपी दोषी आढळले आहेत. शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयानं येत्या 16 तारखेपर्यंत राखून ठेवला आहे. मे 2013 झीरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह 29 जणांचा मृत्यू झाला होता. होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या आणि अमेरिकेशी संबंधित असलेल्या आरोप असलेल्या 3 जहाजांवर इराणनं हल्ले केले असल्याचा दावा इराणच्या IRGC अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलानं केला आहे. अमेरिकेनं पर्शियन अखात आणि ओमानच्या समुद्रात 3 इराणी तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जारेड कृष्णर यांच्याशी चर्चा केली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठीच्या प्रयत्नांना पुन्हा गती देण्याच्या उद्देशानं ही चर्चा झाली. दरम्यान रशिया आणि युक्रेन दरम्यान हवाई हल्ले सुरूच आहेत. पुतीन यांनी कीववरील रशियन हल्ल्यांना 3 दिवसांची स्थगिती देण्याचे आदेश दिले. भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी क्योंग यांचा 21-15, 18-21, 21-11 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात चीनच्या हे जी टिंग आणि ट्रेन शियांग यू यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला. बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली. श्रीचरणीनं 7 धावात 3, प्रेमा रावतने 9 धावात 3 तर दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले. श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत आणि महिला आशिया चषक T20 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो, 8:40 झाली आहेत. ऐकूया चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.
3: हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: पाप आणि पुण्य यासंबंधी जनमानसात रूढ झालेल्या कल्पना हा अंधश्रद्धेचा फार मोठा बालेकिल्ला होय, आणि हा बालेकिल्ला जमीनदोस्त केल्याशिवाय जनमानसातील अंधश्रद्धेचा प्रभाव नष्ट होणार नाही। पाप आणि पुण्य यासंबंधीच्या लोकांच्या कल्पना या अतिशय भन्नाट असून त्यासंबंधीच्या त्यांच्या भावनासुद्धा अत्यंत तीव्र असतात। कोण कशाला पुण्य म्हणेल आणि कोण कशाला पाप म्हणेल हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही। सर्वसामान्य लोकांच्या मनातील भयगंड आणि त्या भयगंडाचा आधार घेऊन त्यांची फसवणूक करणारे धूर्त लबाड लोक यांच्यामुळेच पाप पुण्याचे विविध प्रकार निर्माण झाले। आता पाप झालं की तिथं प्रायश्चित्त हे आलंच। तथाकथित पाप करणारे भोळसट भाविक लोक आणि त्यांना प्रायश्चित्त देणारे दांभिक धर्ममार्तंड यांच्या मिलनातून पाप पुण्याच्या अनेक प्रकारांना पूर आलेला आहे। जीवनात काही अडचणीचे प्रसंग आले किंवा संकट आली किंवा रोगराई आली तर त्या सर्वांचा संबंध पाप पुण्याशी जोडला जातो, आणि त्या तथाकथित पाप पुण्याचा संबंध देवाधर्माशी जोडला गेल्यामुळं त्याचा पुरेपूर फायदा बुवा, बाबा, भगत, फकीर आणि तत्संबंधित लोकांनी घेतला। आणि म्हणूनच जीवनविद्या सांगते, देवाधर्माच्या नावाखाली सर्व धर्मातील सर्व लोक खूप काही करत असतात, पण त्यांच्या त्या करण्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो। पाप आणि पुण्य यासंबंधी जनमानसात अनेक गैरसमज आहेत। ज्याप्रमाणे चलनी नाणी ही वापरून वापरून इतकी गुळगुळीत होतात की त्यांना व्यवहारात मोल राहत नाही, त्याचप्रमाणे पाप आणि पुण्य हे जे शब्द आहेत हे शब्द पुरातन काळापासून पुराण सांगणारे पुराणिक आणि इतर सामान्य लोक यांनी त्या दोन शब्दांचा इतका ढिसाळपणे वापर केलेला आहे की आज ते शब्द जवळजवळ अर्थहीन झालेले आहेत। पाप आणि पुण्य या शब्दांचे अर्थ न समजताच बहुसंख्य लोक त्या शब्दांचा वापर करतात। कोणीही कशालाही पाप किंवा पुण्य समजतात। एकादशीच्या दिवशी एकादशीचा उपास करणाऱ्या माणसानं जर त्या दिवशी चुकून कांदा खाल्ला तर त्याला आपण फार मोठं पाप केलं असं वाटून तो अगदी व्याकुळ होतो। तसं संकष्टी करणाऱ्या माणसाचा काही कारणानं जर उपास मोडला तर आपल्या हातून फार मोठं पाप घडलं।

महासंकट येईल या भीतीनं तो कष्टी होतो. गुरुचरित्राचं पारायण करताना जर का सोहळं बिघडलं तर पाप लागून श्री दत्ताचा महाकोप होणार या भीतीनं तो जर्जर होतो. घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करायला जर तो विसरला तर देव आपल्याला शिक्षा करणार म्हणजे आपल्यावर देवाचा कोप होणार असं वाटून तो व्यथित होतो. हेच कशाला? एकदा गुरु केला की मग त्या गुरुला सोडून दुसऱ्या गुरुकडे जाणं म्हणजे महापाप असं कित्येक भोळसट आणि बावळट साधकांना वाटतं. मग तो तथाकथित गुरु कितीही अडाणी अज्ञानी लोभी आणि लवाड असला तरी चालेल. तीर्थयात्रेचा नेम जर सोडला किंवा चुकला तर महापाप लागून संसारात संकटांचा ससेमिरा पाठीमागे लागेल अशा कल्पनेनं ग्रस्त आणि त्रस्त होणारे लोक थोडे थोडके नाहीत. आता याच्या उलट पुण्याच्या कल्पना पहा. चोऱ्या माऱ्या करणारा पण भिक्षा मागण्याचा जोडधंदा किंवा साईड बिझनेस करणाऱ्या भिकाऱ्याला एक रुपया दिला तर आपण फार मोठं पुण्य केलं असं वाटतं. 5-10 रुपयांचा हार देवाला घातला की फार मोठं पुण्य संपादन केलं असं वाटणारे पुष्कळ लोक आहेत. तीर्थात स्नान केल्यानं सर्व पाप धुवून जाऊन बहुत पुण्य मिळतं अशा भ्रमात असणारे लोक थोडे थोडके नाहीत. अनवाणी भर उन्हात देवदर्शनाला जाण्यानं महापुण्य मिळतं या भ्रमात असणारे अनेक लोक आहेत. त्याचप्रमाणे अन्य धर्मियांचा द्वेष आणि तिरस्कार करणं म्हणजे पुण्य किंवा अन्य धर्मियांना मारणं म्हणजे पुण्य किंवा अन्य धर्मियांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करून स्वतःच्या धर्मात खेचून आणणं म्हणजे पुण्य वगैरे आचरट गैरसमजुतीच्या आहारी गेल्यामुळं पुण्य या शुद्ध आणि दिव्य संकल्पनेचं विडंबन झालेलं दिसून येतं. याचं प्रमुख कारण असं की पाप पुण्य या संकल्पनांचा मूळ पायाच भुसभूषित आहे. मुळात परमेश्वर ही जी संकल्पना आहे ही संकल्पना चुकल्यामुळं एका बाजूनं धर्म या शुद्ध संकल्पनेला तडा गेला आणि दुसऱ्या बाजूनं संस्कृतीवर विपरीत परिणाम होऊन ती विकृतीकडे झुकली. या सर्व चुकीच्या गोष्टीमुळं पाप पुण्याच्या कल्पना सुद्धा चुकीच्या झाल्या. परिणामी पापाला पुण्य आणि पुण्याला पाप समजेपर्यंत संस्कृतीची वाटचाल चुकीच्या दिशेनं होत गेली. म्हणूनच जीवनविद्येचा हा सिद्धांत चिंतनीय आहे. जीवनविद्या सांगते सत्कर्म हाच धर्म आणि सत्कर्माचं आचरण करणं हेच धर्माचरण. जे केल्यानं माणसाला अगणित पुण्याची प्राप्ती होते. थोडक्यात पाप पुण्याच्या अशा भ्रामक कल्पनांची लोकमानसात जी पकड आहे त्या सर्वांची यादी करायचं ठरवलं तर मारुतीची लांबच लांब शेपूट तयार व्हायला वेळ लागणार नाही. इथं एक प्रश्न निर्माण होतो तो हा की पुण्य पाप कशाला म्हणायचं? जे कर्म करणाऱ्याला आणि इतरांना सुख देतं ते पुण्य. याच्या उलट जे कर्म करणाऱ्याच्या आणि इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरतं ते पाप होय. धर्म मार्तंडाने देवाधर्माच्या नावाखाली जे कर्मकांड करायला शिकवलं ते कर्मकांड पुण्यस्वरूप आहे की पापस्वरूप आहे हे ते कर्मकांड करणाऱ्याच्या आणि इतरांच्या जीवनावर जे इष्ट किंवा अनिष्ट परिणाम करतं त्यावर अवलंबून आहे. केवळ विधी म्हणून किंवा नियम म्हणून किंवा देवाच्या भीतीनं किंवा धर्ममार्तंडांच्या दबावाखाली जे कर्मकांड केलं जातं ते कर्मकांड पुण्य निर्माण करायला समर्थ ठरत नाही. वास्तविक पाहता जनमानसात रूढ असलेल्या पापपुण्याच्या कल्पना या केवळ मनाच्या कल्पना आहेत. त्यांना काहीही महत्व नसून महत्व आहे ते केवळ निसर्गाच्या नियमांना असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा त्रिकालाबाधित नियम आहे. या नियमाप्रमाणे दुष्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया दुःख आणि सत्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया सुख ही घडणारच आणि याला अपवाद सुद्धा नाही. थोडक्यात सर्व धर्मातील सर्व लोक पापपुण्याच्या खोळसट कल्पनांच्या आहारी गेल्यामुळंच

0: व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि जग या सर्व स्तरावरचं जीवन पूर्णपणे गढूळ झालेलं आहे. याचा दुष्परिणाम असा होतो की ही तथाकथित धार्मिक माणसं स्वतःच निर्माण केलेल्या मानसिक पिंजऱ्यात स्वतःलाच स्वतः अडकवून घेतात आणि स्वतःचा अधपात घडवून आणतात. या सर्व चुकीच्या प्रकारामुळं या तथाकथित धार्मिक माणसात कमालीचा अहंकार, अभिमान आणि भयगंड निर्माण होऊन त्याची परिणिती ती माणसं दहशतवादी, क्रूर किंवा दैववादी बनतात. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की कर्मकांडाच्या आहारी न जाता कर्म चांग करण्याचा प्रयत्न करा. जे कर्म स्वतःच्या आणि इतरांच्या सुखाला कारणीभूत ठरतं ते चांग कर्म म्हणजे पुण्यकर्म होय. शुभचिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं यालाच जीवनविद्या कर्म चांग असं संबोधते. आणि हे चांग कर्म केल्यानं एका बाजूनं माणसाला देव प्रसन्न होतो, त्याच्याकडून धर्माचं पालन आणि रक्षण होतं, तो सुसंस्कृत होतो, त्याला अगणित पुण्याची प्राप्ती होते आणि दुसऱ्या बाजूनं त्याला सुख, शांती, समाधान, सुयश आणि समृद्धी प्राप्त होऊन तो धन्य आणि कृतार्थ होतो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुग्रण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
3: रुचिरा केशरी दूध मसाला.
4: रुचिरा.
5: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा. संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर. फोन नंबर 94 220 43 399.
0: श्रोतेहो, हजारो आवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02-31-2-65-26-24. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02-31

0: 31 2 65 26 24 अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर

0: जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
1: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत बहार.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गीतबहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज गायिका पौर्णिमा उर्फ सुषमा श्रेष्ठ यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांच्या आवाजातील काही गीतं ऐकूया आणि आपण अभिष्टचिंतन करूया. कार्यक्रमात सुरुवातीला हम किसी से कम नहीं या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. गायक कलाकार आहेत मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठ.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
7: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड, हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
8: श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोते हो, आज अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राकेश रोशन यांचा देखील वाढदिवस आहे, तेव्हा त्यांच्यावर चित्रित काही गीतं ऐकूया आणि आपण अभिष्टचिंतन करूया. आता ऐकूया कामचोरी या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. गायक कलाकार आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर. संगीत दिलंय राजेश रोशन यांनी. पडद्यावर आहेत राकेश रोशन आणि जया प्रधान.

0: एवढ्या रात्री SMS KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.
3: श्रोते हो, नितांत सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेत आहात, पण हजारो आवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर आहे 02-231-2562-24. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02-231-2562-24. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा. कार्यक्रमात यानंतर किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं.

0: श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 9:22 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया इंदिवर यांची रचना. संगीत आहे राजेश रोशन यांचं. गायक कलाकार आहेत नितीन मुकेश, साधना सरगम आणि सहकलाकार. चित्रपट आहे खून भरी मांग आणि पडद्यावर आहेत रेखा आणि राकेश रोशन.

0: श्रोते हो, आज आपण गायिका सुषमा श्रेष्ठ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवाजातील आणि राकेश रोशन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित काही गीतं गीतबहार या कार्यक्रमामध्ये ऐकली. या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. अनुमती द्या, नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
2: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे, परंतु कुठे जायचे हे माहीत नाही. 1-4-4-1-6 वर टेलिमानसला कॉल करा.
3: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
4: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जी बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
0: यावेळी आपण आपल्या रेडिओ सिटीवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कायद्याविषयी बोलू काही.
5: कायद्याविषयी बोलू काही

0: कसं काढावं, डिजिटल कागदपत्र वैध आहेत का, ई चलन प्रणाली म्हणजे काय, त्याचबरोबर अल्पवयीन मुलांनी जर वाहन चालवलं तर कोणत्या प्रकारे दंडात्मक कारवाई होऊ शकते, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जर मोटार वाहन कायद्याची जागरूकता वाढवायची असेल किंवा रस्ते सुरक्षा नियम आहेत ते जर ग्रामीण भागांमध्ये पोचवायचे असतील तर आपण ही जागरूकता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयीची माहिती आपण घेणार आहोत आजच्या भागात. आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट मीरा राऊळ यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. श्रोते हो, या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत, चला ऐकूया. मॅडम, परवाना आणि कागदपत्र वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन ही जी मिळवण्याची प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे आहे?
1: याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला वाहन चालकाचे बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, हे कशासाठी तर हे त्याच्या वयाच्या पुराव्याकरिता लागतं, कारण 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला ड्रायव्हिंग लायसन मिळत नाही. सेकंड आपल्याला रेसिडेन्शियल प्रूफ म्हणजे राहण्याचा आपला पुरावा द्यावा लागतो, त्याच्यासाठी आपल्याला आधार कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल, मतदान ओळखपत्र किंवा तुम्ही पासपोर्टही देऊ शकता. तसंच आपले पासपोर्ट साईज 2 फोटो लागतात आणि आपला मोबाईल नंबर जो आधारशी लिंक असेल, आणि आपल्याला एक त्याच्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट फॉर्म 1 मध्ये लागतं जे डॉक्टरांनी प्रमाणित केलेलं असावं लागतं. आणि प्रथम आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढतेवेळी लर्निंग लायसन्स काढणं अनिवार्य आहे, आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे आपल्याला 6 महिन्याकरिता दिलं जातं. आणि आपलं लर्निंग लायसन्स काढून 1 महिना झाल्यानंतर आपण परमनंट लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो, आणि त्यासाठी आजकाल ऑनलाईन सारथी परिवहन या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येतो. आवश्यक ती फी भरावी लागते, त्यानंतर आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंगची टेस्टची तारीख बुक करून ठरलेल्या दिवशी स्वतःची गाडी घेऊन आपण आरटीओ कार्यालयात टेस्टसाठी उपस्थित राहून टेस्ट दिल्यानंतर जर आपण टेस्ट पास झालो तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स बाय पोस्ट तुमच्या घरी पोहोचवते.
0: आणि आता बोलताना तुम्ही म्हणलात की सारथी परिवहन या अधिकृत संकेतस्थळावरून सुद्धा आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. आता यासाठी डिजिटल डॉक्युमेंट्स वापरणं हे कायदेशीरदृष्ट्या मान्य आहे का?
1: होय, वाहनांची कागदपत्रे दाखवण्यासाठी डिजिलॉकर एम परिवहन ऍप पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे ऍप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्रे मूळ कागदपत्रांनी इतकीच वैध मानली जातात. हे ऍप कायदेशीर असल्याने सदरच्या ऍपमधील डिजिटल कागदपत्रे हे वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालय अधिकारी यांना मान्य करावीच लागतात. त्यामुळे वाहनधारकास कागदपत्रांच्या स्वरूपात आरसी बुक, वाहनाची रजिस्ट्रेशन केलेलं कागद, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स पॉलिसी सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही. तसेच ओरिजिनल कागदपत्रे हरवण्याची अथवा गहाळ होण्याची देखील भीती नाही. मात्र ही कागदपत्रे स्क्रीनशॉट किंवा फोटो स्वरूपात नसावी, ती मूळ ऍपवरूनच घेतलेली असावी.
0: वाहन विमा अर्थात इन्शुरन्स जर नसेल तर अशा वेळेला दंड होऊ शकतो का?
1: मोटर वाहन कायद्यानुसार जर तुमचे गाडीचा इन्शुरन्स किंवा विमा नसेल आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम जर पोलिसांनी किंवा आरटीओ अधिकाऱ्यांनी आपल्याला पकडलं असेल तर त्या वाहनास रक्कम ₹2000 दंड आणि 3 महिन्यापर्यंत कारावास अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आणि जर सदरचे वाहन पुन्हा पकडले गेले म्हणजे सेकंड टाइम पकडले गेल्यास ₹4000 दंड आणि 3 महिने कारावास होऊ शकतो. तसेच रस्त्यांवर असणाऱ्या CCTV आणि कॅमेऱ्याद्वारे ई चलनाद्वारे थेट दंड आकारला जाऊ शकतो. तसेच इन्शुरन्स नसलेल्या वाहनांना पेट्रोल अथवा डिझेल न देण्याबाबतचा नियम करण्याबाबतचा विचारविनिमय सध्या चालू आहे. आणि जर इन्शुरन्स नसलेल्या वाहनांचा अपघात झाला आणि त्यामध्ये कोणी जखमी अथवा मृत्यू पडलेस क्लेमची पूर्ण नुकसान भरपाई वाहन मालकास द्यावी लागते. त्यामुळे प्रत्येक व्हेकलचा इन्शुरन्स अथवा प्रत्येक वाहनाचा इन्शुरन्स

श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मोटार वाहन कायदा हा दैनंदिन जीवनातला महत्वाचा कायदा आहे, जो आपल्या सगळ्यांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी या कायद्याची बरीचशी माहिती आपण मागच्या भागामध्ये घेतली आहे. आता याच विषयाची आणखी बरीचशी माहिती आजही आपण घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण ड्रायव्हिंग लायसन

0: असणे हे महत्वाचे आहे. मोटर व्हेकल ऍक्ट 2019 नंतर दंडात मोठी वाढ झाली आणि वाहन चालक कठोर दंडाच्या भीतीमुळे अधिक सतर्क झालेत. तसंच दंड वाढल्यामुळे शासनाच्या आणि वाहतूक विभागाच्या म्हणजे पोलीस ट्रॅफिक महसुलात आणि दंडाच्या वसुलीत मोठी वाढ दिसून आली. तसेच हेल्मेट, सीट बेल्ट, ओव्हर रायडिंग आणि ओव्हर स्पीडिंगच्या नियमांचे पालन करण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. तसेच दुसरी बाजू वाढलेल्या दंडाच्या रकमेचा सामान्य नागरिकांना भूर्दंड देखील सहन करावा लागत आहे.
1: मॅडम, आता जास्त दंड लावल्यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे असं वाटतं का तुम्हाला?
0: हो, थोड्याफार प्रमाणात जागरूकता वाढलेली आहे. पूर्वीच्या दंडाच्या रकमेच्या 10 ते 20 पटीने दंडाची रक्कम वाढल्याने हेवी व्हेकल्सचे वाहन चालक अधिक भूर्दंड टाळण्यासाठी सतर्क झाले आहेत. तसेच विना हेल्मेट आणि विना सीटबेल्ट वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या मोठ्या दंडामुळे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स रद्दच्या भीतीमुळे आणि नियम मोडलेस ई चलन प्रणालीमुळे नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होत असल्याने वाहन चालक काही प्रमाणात सतर्क झाले आहेत आणि काही नागरिकांमध्ये केवळ दंडाच्या कारवाईपासून वाचण्यापुरतीच जागरूकता दिसते. स्वयंप्रेरणेने सुरक्षेची काळजी घेण्याचे प्रमाण अजूनही पूर्णपणे अपेक्षेप्रमाणे पोहोचलेले नाही.
1: खरे, आत्ता बोलताना एक शब्द आपल्या कानावर पडला, तो म्हणजे ई चलन. आता ई चलन प्रणाली कशी कार्य करते आणि ती किती प्रभावी आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
0: ई चलन प्रणाली ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास डिजिटल पद्धतीने दंड आकारण्याची यंत्रणा असून ती रस्ते सुरक्षेसाठी ई चलन प्रणाली कॅमेरे, स्वयंचलित उपकरणे, केंद्रीय डेटाबेसच्या माध्यमातून कागदपत्रांशिवाय पूर्णपणे पारदर्शकपणे काम करते. यामध्ये रस्त्यावरील बसवलेले कॅमेरे, CCTV हे गाडीचा वेग तसेच लाल दिवा लागल्यानंतर रस्ता ओलांडणे यासारखे प्रकार टिपतात. तसंच दुसरी पद्धत ट्रॅफिक पोलीस यांच्याकडील उपकरणाद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाडीचा म्हणजेच वाहनांचा फोटो काढतात आणि उल्लंघनाची माहिती थेट परिवहन विभागाच्या केंद्रीय डेटाबेस सर्व्हरवर पाठवली जाते आणि तिथून ही माहिती वाहन क्रमांकावरून वाहन मालकाचा मोबाईल नंबर शोधून दंडाची माहिती व ई चलनाचा मेसेज थेट मालकाच्या फोनवर येतो. त्यामुळे उल्लंघन झाल्यानंतर काही मिनिटातच या ई चलन प्रणालीद्वारे कार्यवाही केली जाते.
1: CCTV आणि ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीममुळे काही बदल झालेले आहेत. काही विशेष प्रकरण आणि अंमलबजावणी यामध्ये होताना दिसतीये. आता अल्पवयीन मुलांनी वाहन चालवलं तर पालकांवरती सुद्धा कारवाई होते, ही कशा प्रकारे होते?
0: CCTV ट्रॅफिक मॉनिटरिंगमुळे रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांची सुरक्षितता आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोठी मदत होते. या CCTV आणि ट्रॅफिक मॉनिटरिंगमुळे 24 तास वाहनांच्या रहदारीवर म्हणजेच येण्या जाण्यावर लक्ष ठेवले जाते. या प्रणाली अंतर्गत वाहनांचे नंबर प्लेट ऑटोमॅटिक कॅच केले जातात. तसेच मुख्य नियंत्रण कक्षात रस्त्यावरील रहदारीचे थेट चित्रण देखील दिसते. या प्रणालीमुळे नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यास मदत होते. तसेच ट्रॅफिक जाम झाल्यास उपाययोजना करणाऱ्यांवर आणि एखाद्या वेळेस अपघात अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वेळेत मदत पाठवता येते. तसंच 18 वर्षाखालील अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास त्या अल्पवयीन व्यक्तीचे पालक किंवा गाडी मालक अथवा त्या व्यक्तीची कायदेशीर पालकत्व स्वीकारलेली व्यक्ती म्हणजेच त्याला कायदेशीर भाषेत आपण लीगल गार्डियन बोलतो, यांना 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि रक्कम रुपये 25,000 दंड होऊ शकतो आणि अपघातातील वाहनाचे रजिस्ट्रेशन 1 वर्षाकरिता रद्द होऊ शकते आणि त्या अल्पवयीन व्यक्तीला त्याच्या वयाच्या 25 वयापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकत नाही आणि त्या अल्पवयीन व्यक्तीविरुद्ध बाल न्यायालय कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाते.
1: आता हा कायदा झाला 18 वर्ष पूर्ण नसलेल्या मुलांवरती कशा प्रकार म्हणजे मुलांवरती म्हणण्यापेक्षा पालकांना कशा प्रकारे शिक्षा होऊ शकते? आता एखादा अपघात जेव्हा घडतो

0: तो हिट आणि रन असा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो, तर या हिट अँड रन या केसमध्ये पीडितांना मदत कशा प्रकारे मिळते?
1: हिट अँड रन केसमध्ये आरोपी हा मदत न करता पळून गेलेस बीएनएस म्हणजेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 नुसार 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 7 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. आणि जर त्या व्यक्तीने तिथे थांबून मदत केली, पोलिसांना कळवलं किंवा दवाखान्यामध्ये नेण्यास मदत केली तर बीएनएस 106(1) अंतर्गत 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. आणि हिट अँड रन मधील पीडितांना सेंट्रल गव्हर्नमेंटचे मोटर ऍक्सिडेंट फंड्स मधून मृताच्या वारसांना 2 लाख रुपये व गंभीर दुखापत झालेस म्हणजे जखमी झालेस 50,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. तसंच पीएम राहत योजनेअंतर्गत सरकारमार्फत ही योजना सुरू केलेली आहे. याच्या अंतर्गत जर जखमी असेल तर पहिल्या 7 दिवसांकरिता रक्कम ₹1.5 लाख कॅशलेस सेवा त्याला पुरवली जाते.
0: आता एखादा नागरिक रस्ता अपघात घडत असतो तेव्हा तिथे प्रेझेंट असतो, तो बघतो, पण मी जर सांगितलं की हा अपघात झाला होता तेव्हा मी तिथे होतो आणि हा अपघात कोणी केलाय तर माझ्यावरती काही संकट येईल असं बऱ्याच जणांना वाटतं. मग अशा वेळेला रस्ते अपघातामध्ये मदत करणाऱ्या व्यक्तींसाठी काही कायदेशीर संरक्षण मिळू शकतं का?
1: याच्यामध्ये अपघात झाल्यानंतर मदत करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही. अशा व्यक्तीला गुड समॅरिटन लॉनुसार कायदेशीर संरक्षण उपलब्ध केलं जातं. तसंच त्या व्यक्तीने पाहिजे तर स्वतःचे नाव अथवा ओळख पोलिसांना किंवा रुग्णालयात सांगणे बंधनकारक नसते. तसेच त्या व्यक्तीवर कोणतीही फौजदारी कारवाई होत नाही. तसंच मदत करणाऱ्या व्यक्तीला पीडित व्यक्तीच्या उपचाराच्या खर्चासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी कायदेशीर किंवा आर्थिक जबाबदार धरलं जात नाही. आणि काही केसमध्ये अशा मदत करणाऱ्या व्यक्तींना रोख बक्षीस व सन्मानपत्र दिले जाते.
0: आता मॅडम, जागरूकता आणि सुधारणा ग्रामीण भागामधल्या वाहतुकीच्या नियमांबाबत कशी वाढवता येईल?
1: ग्रामीण भागात वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे घेणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर अनिवार्य करणे, तसेच ट्रॅक्टर चारचाकी वाहन चालविताना नियमांचे पालन करण्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. आणि सरपंचांच्या नेतृत्वाखाली गावातून प्रभात फेरी अथवा दिवंडी पिटवून नियम सांगणे, तसंच शाळा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्व पटवून देणे, आरटीओ ऑफिस व ट्रॅफिक पोलीस यांच्यामार्फत मोफत परवाने शिबिर भरवणे अथवा कॉलेज विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य घेऊन अथवा मार्गदर्शक बॅनर लावून देखील ग्रामीण भागात वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढवता येईल.
0: रस्ते सुरक्षा ही नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. मग अशा वेळी नागरिकांनी स्वतःहून कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत किंवा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून सामान्य नागरिकांसाठी तुम्ही कोणता महत्वाचा संदेश द्याल?
1: ऍक्सिडेंट टाळण्यासाठी पहिलं म्हणजे नागरिकांनी वेगाची मर्यादा पाळली पाहिजे. दुसरं, दुचाकी चालविताना नेहमी हेल्मेट वापरले पाहिजे. आणि चारचाकी वाहनामधील वाहन चालक व प्रवासी यांनी सीटबेल्ट वापरला पाहिजे. तसंच वाहतुकीचे नियमन पाळले पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स तसेच गाडीचे कागदपत्र नेहमी तुमचे सोबत ठेवले पाहिजे. आणि गाडीचा इन्शुरन्स हा वेळोवेळी उतरवला गेला पाहिजे. 2 गाडींमध्ये सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे. आणि मद्यपान करून गाडी चालवू नये. गाडी चालवताना मोबाईलचा वापर शक्यतो टाळावा. आजकाल खराब रस्त्यांमुळे तसंच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. आणि त्यावर शासनानं काहीतरी आवश्यक उपाययोजना करणं गरजेचं आहे. तसंच अपघातातील पीडितांना व त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत कशी मिळेल या संदर्भात उपाययोजना करणं आवश्यक आहे. तसंच मी आता एक नवीन मुद्दा म्हणजे नमूद करू इच्छिते की आता नवीन कायद्यानुसार वाहनांचं आयुष्य 15 वर्षापर्यंत ठेवलेलं आहे. आणि त्यात नेमकं आता आपल्या इथे आयरनीवर प्रश्न आता आलेला आहे की इथेनॉल मिश्रित पेट्रोल

0: बाबतीत देखील सरकारनी किंवा शासनाकडून योग्य ते निर्णय लवकरात लवकर घेतले गेले पाहिजेत.
1: तर श्रोते हो, आजच्या संवादातून एक गोष्ट प्रकर्षानं समोर आली की मोटार वाहन कायदा हा केवळ दंड आणि नियमांचा विषय नाहीये, तर तो रस्त्यावर प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी आणि जबाबदार नागरिकत्वाशी जोडलेला विषय आहे. वाहन चालवणं हा अधिकार असला तरी तो अधिकार वापरताना नियमांचं पालन करणे ही मात्र आपली जबाबदारी आहे. हेल्मेट किंवा सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादेचं पालन, मद्यपान करून वाहन न चालवणं, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणं, कागदपत्र अद्ययावत ठेवणं आणि वाहतुकींच्या नियमांचा आदर करणं, या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात एखाद्याचं जीवन वाचवू शकतात. त्याचबरोबर अपघात घडला तर केवळ कायदेशीर हक्कांची माहिती असणं पुरेसं नाहीये, तर जखमी व्यक्तीला तातडीनं मदत करणं, आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळवून देणं आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. रस्त्यावरचा प्रत्येक प्रवास सुरक्षित असावा त्यासाठी कायदा आपल्याला केवळ शिक्षा टाळण्याचे मार्ग सांगत नाहीयेत, तर जबाबदारीनं वागण्याची दिशा देतोय. आणि म्हणूनच वाहतूक पोलिसांनी पकडू नये म्हणून नियम पाळण्यापेक्षा आपल्यामुळे कोणाच्याही जीवाला तसंच स्वतःच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ नये या भावनेतून नियम पाळणं हे अधिक महत्वाचं आहे. आजच्या या मुलाखतीतून मोटार वाहन कायद्याच्या विविध पैलूंविषयी अत्यंत उपयुक्त माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही महत्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मी तुमचा मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मोटार वाहन कायदा या विषयाच्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकला. ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्रे यांनी. बरे तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या रविवारी सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.
2: बाजू.

0: कायद्याविषयी बोलू काही सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.

0: हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
4: श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
0: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
3: त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगली टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्यपटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात, म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंधापण निर्माण हो असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण निदर्शन करू शकत नाही, ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
4: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो आमच्या प्रसारण कक्षातील घटळ्यात 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत तुमचा आवडता आणि आमचा लोकप्रिय कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. बघूया आज कोण श्रोते सहभागी झालेले आहेत आणि कोणाच्या आवडीची कोणती गाणी आहेत.

मुतनाळ, शहाबाज नायकवडी, सादिया नायकवडी, जरीना नायकवडी, शब्बीर नायकवडी हे आहेत रुईचे श्रोते. संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट, दतवाड तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, बजरंग नंदाताई, श्रीपती कुंभार, सेनापती कापशी, तसंच अश्विनी सागर यादव हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट, तमनाकवाडा तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे. पांडुरंग सातप्पा, बाजीराव टिपुगडे, देवांश सारिका, ज्योतिराम खांडेकर सोन्याची शिरोलीहून, गोवर्धन येथून रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत एकनाथ काळे, छाया चौगुले, तानाजी चौगुले, दुर्गाबाई हे सर्वश्रोते आहेत उजळाईवाडी तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे. सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ, कुमार प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, तसंच सानवी देशमुख, सर्वेद देशमुख, समस्त जाधव देशमुख परिवार वायाळचे, डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सांगवी छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते रिघोरी देवी, रुद्र कोळेकर वाकुळणी बदनापूरचे, संगीता काशीनाथ, रेशमा अंकुश, विराज अर्जुन चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, वरंगे तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. ऐकूया आपली आवड.

श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सदाबहार अशा गीतानं करूया. अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांच्या आवाजातलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. चित्रपट माझा पती करोडपती. आणि या गीताकरता पसंती कळवणारे पत्रप्रेषक आहेत अर्शद अली सनदी, सलीन अली सनदी कबनूर, दक्ष मुर्गी

नितांत सुंदर गाणी ऐकवत आहे कोल्हापूर आकाशवाणी। श्रोते हो, आपल्या आवडी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमात यानंतर हे गीत भरपूर दिवसानंतर श्रोत्यांनी कळवलेलं आहे। रवींद्र साठे यांच्या आवाजातलं, दादू बापू पुणेकर यांची ही रचना आहे, संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं, चित्रपट अक्रीत। आणि गीत ऐकू इच्छितात संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया प्रसाद म्हैसाळकर, हे आहेत विद्यानगर कवठे मांगाळचे श्रोते। शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मुक्काम पोस्ट मौजे सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे यळगुड, रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूर, विलास पाटील तुषार प्रेसिक एकता मेघना उत्कर्ष कांबळे अरुण यळगुडकर चंदूरचे श्रोते, एकनाथ इंगवले महे अजित कांबळे अतिग्रे, रंजना डफेदार बस्तवाड, अनिकेत जाधव त्यानंतर सुनंदा जाधव हे आहेत हेरले इथले श्रोते, विजय कुमार स्वामी विलास शेळके वंदना आळवेकर मंगला पवार लिंगनूर कापशीचे श्रोते। मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका ओसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी सायराबानू शेख दस्तगीर शेख फैजनबी शेख साकीर शेख इस्लानबी शेख बाबा शेख करिश्मा शेख सिमरन शेख सानिया शकील पठाण वळसंगी बिस्मिल्ला शेख गदर शेख निलोफर शेख हिप्परसोगा त्याचबरोबर चांदनी अयूब सय्यद बाळराजे आमन सय्यद मिहिरा सय्यद तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन सूरज जैन पी आर जैन त्याचबरोबर फकीरा रेडिओ श्रोता संघाचे सदस्य आहेत

रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकार आकाश, रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात, तेजस प्रतीक्षा वैशाली दत्ता चौगुले, दोनवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, माई इंदुलकर, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, अंकिता कांबळे, विजय कांबळे, बेबी शौर्या आणि श्रेयस कांबळे हे आहेत पुण्याचे श्रोते. कल्याण मुंबई इथून डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता सुर्वे, प्रकाश सुर्वे, घाटकोपर मुंबई इथून वैभव चव्हाण, अभिर चव्हाण, बिमराव चव्हाण, सुजाता चव्हाण. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

नितांत सुंदर गाणी ऐकवत आहे कोल्हापूर आकाशवाणी। श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आहे एन दत्ता यांचं। आशा भोसले आणि सहकलाकारांच्या आवाजातलं हे गीत आहे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं। आणि या गाण्याकरता आवड कळवणारे पत्रप्रेषक आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, जांभरून अर्धपूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, त्याचबरोबर सांधवी जोशी, परभणीहून गणेश हरगावकर, चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणीक चव्हाण, ज्योती, अभिजित चव्हाण, अजित चव्हाण, लताताई, राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, रोहिणी पाटील, मेघा पाटील, संजना, हे आहेत श्रोते सर्व सांगलीचे। गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घंटाजीवरून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लता, भारती, आरती, बंटी आणि समस्त गरीब गवई परिवार, सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रवण वाघमारे, श्रमेश वाघमारे, हे आहेत MIDC चांदनी चौक साताराचे श्रोते। धूमधडाका रेडिओ श्रोता संघाचे सदस्य आहेत सुधाकर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, चंगू मंगू आविरा, आरव सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे, महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे, हे आहेत वरुड जावळका इथून, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी, राधानगरीचे श्रोते। ऐकूया आपली आवड।

श्रोतेहो, नितांत सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे वसंत मोरे यांचं. चित्रपट हळदी कुंकू. या गीताकरता आवड कळवणारे पत्रप्रेषक आहेत महेश्वर रेडिओ श्रोता संघ, सारिका आणि लहुराज नवाळे, विशाल, ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता, सुधाकर पाटील,

मुक्काम पोस्ट सुळे तालुका पन्हाळा, महादेवराव डोंगळे घोटवडे तालुका राधानगरी, त्याचबरोबर सुप्रिया ओमकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सारिका आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी राधानगरी, राजाराम गायकवाड श्रेयस सुयश संस्कृती शिवज्ञ शिवशंभू शिया पिया सोनम राजपेंटर तेरवाड, ओमकार आणि सतीश कोथमिरे राधानगरीचे श्रोते, सरदार बंके पिंपळे

सतीश कोथमिरे राधानगरीचे श्रोते, सरदार बंके पिंपळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, त्याचबरोबर चंदू कुलकर्णी, हेमलता, सी आर कुलकर्णी, मुकाम पोस्ट बोराळा धरण मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ, ऐकूया आपली आवड.

श्रुती हो, अशाच नितांत सुंदर गाण्यांचा आनंद घेत राहावं असं वाटतं, पण आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळ कार्यक्रमाची वेळ संपल्याचा इशारा करत आहे, त्यामुळं या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. अनुमती द्या, नमस्कार.

0: 11 वाजेपर्यंत सुरू राहतील.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणीच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
3: रुचिरा केशरी दूध मसाला. रुचिरा.
4: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
5: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
4: अंकोर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
5: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन 5-स्टार हॉटेल्स. आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
4: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
5: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662 50 362.
4: फोन पुन्हा एकदा 70662 50 362.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz वर. श्रोते हो, प्रसारित करत आहोत लोकसंगीत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कृष्णराव शामराव देव गुरुजी यांनी सादर केलेलं कीर्तन.
6: पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आत्मरूप गणेश स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण सद्गुरुचे. प्रभु तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. भाविक भक्तजन श्रुते सज्जन मायबाप हो, संत नामदेव महाराजांनी म्हटल्यानुसार ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. या वचनास अनुसरून ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र वाणीतील म्हणजे ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह योगातील ओवी क्रमांक 516 ही आपणास भक्तिमार्गाचा उपदेश करणारी आहे. ओवी अशी आहे. तरी झडझडो निवहिला निघ ये भक्तीची या वाटेला ग जिये पावशी अव्यंग निज धाम माझे. या ओवीतून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की माणसाला आपल्या आयुष्याचे खरेखुरे कल्याण करून घ्यावयाचे असेल तर भक्तिमार्गाचा अवलंब केला पाहिजे ज्यामुळे आपणास भगवंताच्या अविनाशी स्वरूपाची प्राप्ती होईल. सामान्य मनुष्य जीवाला स्वस्वरूपाचे अज्ञान असल्यामुळे 84 लक्ष योनीमधून जन्म घ्यावा लागतो. या जन्म मृत्यूच्या रहाटगाडग्यातून आपल्या जीवाची सुटका करून कल्याण साधावयाचे असेल तर भगवंताची भक्ती करणे फार महत्त्वाचे आहे. बंधूंनो, या संदर्भात तुकाराम महाराज म्हणतात 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या जलचरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी कीटका माझी घ्याव्या पक्षा माझी भोगाव्या 10 लक्ष 30 लक्ष योनी पशूंची या घरी मानवाभितरी 4 लक्ष तुका म्हणे तेव्हा नरदेह जोडे तयाचे मातेरे केले मुढा. असा हा दुर्लभ मनुष्य जन्म आपण मी आणि माझे म्हणण्यात व नाशिवंताच्या प्राप्तीसाठी फुकट घालवितो. प्रपंच पैसा प्रतिष्ठा यांच्या मागे लागून जन्माचे मातेरे करून घेतो. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयांच्या नादा

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. श्रोतेहो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. आमच्या फोन लाईन्स सुरू झाल्या आहेत. फोन करण्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 02-31-2-65-26-24. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02-31-2-65-26-24. आमच्या फोन लाईन्स

व काम क्रोध लोभ मद मोह व मत्सर या शरीर पुंच्या जाळ्यात अडकून आयुष्यात जे अंतिम सत्य प्राप्त करून घ्यावयाचे आहे ते ईश्वर प्राप्तीचे सत्य आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही। तसे पाहिले तर जन्म मृत्यूच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जन्म ही सुवर्ण संधी आहे, पण माणसाचे होते कसे? तर घोडा खरेदी करण्यासाठी बाजारात गेला, पण खोगीर लगाम तोबरा पायबंद व चणे घेण्यातच बरेच पैसे खर्च झाले, राहिलेल्या रकमेत घोडा खरेदी करताच येत नाही। त्यावेळी जशी पश्चाताप करण्याची पाळी येते ना, तसे उभा जन्म जातो पण माणूस परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकत नाही। तेव्हा माणसाला वृद्धापकाळी भयंकर पश्चातापाची पाळी येते, पण आता काहीही उपयोग होत नाही। डोळे कान नाक जीभ व त्वचा ही पंच ज्ञानेंद्रिये, हात पाय तोंड गुद व उपस्थ ही पाच कर्मेंद्रिये, तसेच मनबुद्धी चित्त व अहंकार या सर्वांचे संयमन व दमन सर्वार्थाने जेव्हा होईल तेव्हाच त्या जीवावर ईश्वर कृपा होते। धर्म अर्थ काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत। मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे जिये पावशी अव्यंग निज धाम माझे, म्हणजेच भगवंताचे अविनाशी रूप प्राप्त करून घेणे हे पहिले कर्तव्य आहे आणि यातच जीवाचे खरे हित आहे। हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे। आता असा प्रश्न निर्माण होतो की देव म्हणजे काय? सर्वजण आपापल्या कल्पनाशक्तीने देवाची प्रतीके निर्माण करतात व त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, पण खरा देव कोणता आहे ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केले आहे। देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडसी, निज देव नेणशी मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही। ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची। अशा प्रकारे आत्मदेव हाच खरा देव आहे असे ज्ञानदेवांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तेही ठासून सांगितलेलं आहे। पण अज्ञानी मानव देह मायेमुळे देव भेटण्याची अपेक्षा करतो, पण देव ही भेटण्याची बाब नसून जाणून घेण्याची बाब आहे हे तो विसरून जातो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहम मनुष्योर्ण च देव यक्षो, न ब्राह्मण न क्षत्रिय व ब्रह्मचारी न न ग्रही वनश्यो, भिक्षुर्ण च अहम निज बोध रूपा। खरे पाहता भगवंत हे साक्षी रूपाने व्यापून आहेत। जसे दीपू ठेविला परिवरी, कवना ते नियमी ना निवारी, आणि कवन कवनीये व्यापारी राहाटी तेही नेणे। आत्मदेव करण्याकरता शास्त्राने तीन प्रचित्या सांगितलेल्या आहेत। पहिली प्रचिती अशी आहे, शास्त्र प्रचिती, म्हणजे वेद उपनिषदे तसेच गीता गाथा भागवत ज्ञानेश्वरी इत्यादी ऋषीमुनी व संत महात्म्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथ साहित्याचा सूक्ष्म अभ्यास करणे व ती शिकवण आचार आणि विचारामध्ये बांधविणे। दुसरी प्रचिती आहे गुरुप्रचिती, गुस शब्दस्त अंधकार हा शत्रू शब्दस्त निरोधक हा। अज्ञानरूपी अंधकार घालून खरे ज्ञान प्रकाशित करणे आणि असे गुरु भेटणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण प्रवृत्ती निवृत्ती कार्या आवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजताराया अपाया माझी पडे। संसार मार्गाकडून मोक्ष मार्गाकडे नेण्यासाठी खरोखर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची गरज आहे। आपल्याच मनाप्रमाणे ठरवून जो उपासना करतो तो निश्चितच अपायात पडल्याशिवाय राहत नाही, म्हणून आपणास सद्गुरूची आवश्यकता आहे, याची खूणगाठ बांधावी। कर्ममार्ग योगमार्ग व भक्तिमार्ग यापैकी कोणत्याही मार्गाने मनुष्य परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो, पण त्यासाठी गुरुची आवश्यकता ही लागतेच। गुरुचे प्रकार तीन, एक समितपाणी गुरु, ते साधन चतुष्टय युक्त असून रूपकात्मक व अलंकारात्मक बोलून उपदेश करणारे असतात। दुसरे श्रोत्रिय गुरु, ते सकल शास्त्र पारंगत असतात। आणि तिसरे ब्रह्मनिष्ठ गुरु, जे स्वप्रयत्नाने
ब्रह्मपदाला पोहोचले.

असतात. आणि यानंतर आपल्याला विचार जो करायचा आहे त्या तिसऱ्या प्रचितीचा. पहिल्या दोन झालेले आहेत, शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती, आणि तिसरी प्रचिती आत्मप्रचिती. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, किंवा तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भक्तांना अनुसरून परम दयाळू कृपेचा सागर व ज्ञानाचे आगर, असे सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण महाराज म्हणतात की भक्तजन हो, तुम्ही मला अनन्य शरण या, माझे भजन करा, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून माझेच अवलंबन करा, कारण अशा भक्तांची सर्वस्वाची चिंता मी करतो आणि त्यांचे कल्याणही मीच करत असतो. जो मद हो यश अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच ऐकू. किंवा पै भक्ती एकी मी जाणे, ते तर सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. याशिवाय आणखी, माझी आहे भक्ती विन जळो ते जियालेपण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. अशा प्रकारे भक्तीहीन माणसाला फटकारले पण आहे. भक्तीसाठी धर्म पंथ सांप्रदाय स्त्री पुरुष असा कोणताही भेदाभेद आडवा येत नाही. प्रत्येक जीवाला भक्ती करण्याचा अधिकार आहे. म्हणून संपूर्ण संत मालिका पाहिली तर असे दिसते की सर्व जाती धर्मातील लोकांचा त्यांच्यात समावेश आहे. उदाहरणार्थ बघा, गोरा कुंभार, चावता माळी, नामदेव शिंपी, तुकाराम महाराज मराठा, ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण, नरहरी सोनार, सज्जन कसाई, लाख्या कोलाटी, रोहिदास चांबार, कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना न्हावी, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई या स्त्रिया. म्हणूनच म्हटले आहे, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णहा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तारिले पतित नेणो किती. अहो ज्ञानदेव सुद्धा सांगतात, एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्र ही सरी नल आहे, म्हणोनी भक्ती गा येत सरे जाती अप्रमाण. जैसे तवची वहाळ ओहळ, जवन पवती गंगा जळ, मग होऊन ठाकती केवळ गंगा रूप. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया, का शूद्र अंत्यादी इया, जाती तवची वेगळा लिया, जवन पवती माते. भगवंताला सर्व मिळाल्यानंतर पवित्र आहे. भक्त प्रल्हाद दैत्यकुळातील होता, हिरण्यकश्यपूचा मुलगा, पण नामस्मरण व श्रद्धायुक्त भक्तीच्या प्रभावाने त्याच्या रक्षणासाठी नृसिंहाचे रूप घेऊन प्रगट झाले. देवाचे नाव घ्यायचे नाही हा दंडक, पण किती जरी शिक्षा ठोठावल्या तरी प्रल्हादाचे नारायण नारायण म्हणणे काही थांबले नाही. वर्णन केलेले आहे, कोपोनिया पिता बोले प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे आहे, एरू म्हणे काष्टी पाषाणी हृदय सकळ, आहे वनमाळी जेथे तेथे. हिरण्यकश्यपूला राग आला, त्याचा राग अनावर झाला. समोर खांब होता, त्याकडे निर्देश करीत त्याने विचारले, या खांबात तुझा नारायण आहे का? प्रल्हादाने हो म्हणून सांगताच, खांबावरी लात मारली दुर्जने, खांबी नारायण प्रगटला, तुका म्हणे ऐसा खांब कडाडिला, ब्रह्मादच कला सत्यलोकी. असा भक्तांचा कैवारी भावाचा भुकेला हा परमेश्वर आहे. म्हणूनच हरिपाठात सुद्धा म्हटले आहे, भावे विण देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. किंवा भावबळे आकडे एरवी ना कळे.

कर्तळी आवडे तैसा हरी, भाव पाहिजे, भावाशिवाय देव भेटणार नाही। साधनेमध्ये सुद्धा परिपक्वता यावी लागते, पूर्णपणे परिपक्वता आली तरच भगवत प्राप्ती होते। उदाहरणार्थ एक होते सावकार पती पत्नी, त्यांना एक मुलगा होता, कालांतराने सावकार वाढले, आता मायलेकरे दोघेच उरली, गडगंज संपत्ती होती, काही कारणाने मोठ्या रकमेची गरज पडली, आई मुलाला घेऊन मुलाच्या नावावरची बँकेतील रक्कम काढण्यासाठी गेली, मुलाचे वय 15 वर्षे होते आणि रक्कम अशा खात्यात भरली होती की मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाले अशी मिळणारच नव्हती। इथे जशी परिपक्वतेची 18 वर्षे ही वयोमर्यादा आहे, त्याचप्रमाणे साधनेत सुद्धा आचार, आहार, विहार, ध्यान, धारणा किंवा नामस्मरणातील सातत्य, नित्यनैमित्तिकपणा, विवेक, वैराग्य, मनोनिग्रह व इंद्रिय निग्रह या बाबींची परिपक्वता यावी लागते, तेव्हा कुठे सिद्धी, समाधी व भगवंत प्राप्ती होऊ शकते। केवळ कल्पनेने, तर्कवितर्काने व युक्त्या प्रयुक्त्या करून परमात्म्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान कधीच होणार नाही। एखाद्या ठेंगण्या माणसाने आंब्याच्या झाडाच्या शेंड्याला लागलेल्या फळाला झाडाखाली उभे राहून हात लावण्याचा प्रयत्न केल्यासारखे ते होईल, किंवा एखाद्या अज्ञानी मनुष्याने आकाश पुष्प घेण्याचा प्रयत्न केल्यासारखे ते होईल। त्यांची ती इच्छा सदेह सूर्यमंडळात सहभेटका करायला जाण्यासारखी होईल आणि ती खरोखर हास्यास्पद असेल। म्हणून परमार्थ जाणतेपणाने व डोळस वृत्तीने केला पाहिजे। सज्जन हो, जगात 4 प्रकारची माणसे आहेत। पहिले बद्ध, बद्ध म्हणजे बांधलेले, स्वार्थ, लोभ, मोह, माया यांनी व्यापलेले, दान धर्म, परोपकार, अध्यात्म यांची त्यांना मुळीच आवड नसते, न्याय नीती यांची चाड नसते, सतत धन द्रव्य दारा यांचा हव्यास करतात, थोडक्यात हे लोक नास्तिकच असतात, आहार, भय, निद्रा आणि मैथून हे यांचे आवडते विषय असतात। आता दुसरे बघा मुमुक्षु, यांना प्रपंचाची उपरती होऊन मोक्ष मुक्ती मिळवण्याची अनावर इच्छा झालेली असते, आतापर्यंत केलेल्या दुष्कर्मांची खंत वाटते, टोचणी लागते, आत्मकल्याणाची इच्छा असते, दानधर्म, जपतप, भजन पूजन, तीर्थयात्रा व सत्संग करावा असे यांना वाटते, ग्रंथवाचन, पठन व श्रवण ते करत असतात, सद्गुरूच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करावी असे वाटते। मुमुक्षुला पुनरपी जननाम पुनरपी मरणाम याचा वीट येऊन या जन्ममरणाच्या रहाटगाडीतून सुटण्याची तळमळ लागलेली असते। तिसरे साधक, यांनी दुर्गुणांचा त्याग केलेला असतो, यांचे मन संसारात रमत नाही, ध्यानधारणा करताना आनंद वाटतो, यांनी अहम म्हणजे मीपणाचा त्याग केलेला असतो, सद्गुरू व संत यांना शरण जातात, हे मी कोण, मी कोठून आलो, मला काय करायचे आहे व मला पुढे कोठे जायचे आहे या बाबींचा शोध घेऊ इच्छितात, विषय व विकार यांचा त्याग केलेला असतो, देही असूनही विदेही अवस्थेचा अनुभव घेऊ इच्छितात, जे सदा सर्व काळ साधनेत राहून सतत नित्य वस्तूंचे चिंतन करतात, अशा व्यक्तींची गणना साधकामध्ये होते। बंधुनो, चौथे सिद्ध, ह्यांचे सर्व संदेह मिटलेले असतात। सिद्ध पदाला पोहोचलेला जीव स्वतः ब्रह्मरूप होतो, दृढवृत्ती व शुद्ध अशा यथार्थ ज्ञानाने ते परिपूर्ण होऊन जातात। ब्रह्मस्वरूपावर पूर्ण विश्वास, आत्मस्वरूपावर अनन्य दृढता, मोक्षाबद्दल ठाम निश्चय असा त्रिवेणी संगम त्यांच्यात झालेला असतो। असा श्रेष्ठ पुरुष ब्रह्मरूप होऊन निर्विकल्प स्वरूपात आनंदमय होऊन जातो। अशा प्रकारे

जीवाच्या कल्याणासाठी प्रत्येक माणसाने भक्ती म्हणजे परमार्थ हा समजून करणे आवश्यक आहे. परम अधिकार्थ बरोबर परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ, परमार्थ म्हणजे श्रेष्ठ प्रतीचा अर्थ. परमार्थ गुरुकृपेशिवाय कळत नाही. ब्रह्म हे सर्व चराचरात व्यापून राहिलेले आहे, ते माझ्यात तसेच सर्वात आहे हे समजणे म्हणजे परमार्थ समजणे. ब्रह्म सत्य जगन मिथ्य हे कळणे म्हणजे परमार्थ. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तसेच जे जे दिसे ते नासे या वचनाची अनुभूती येणे म्हणजे परमार्थ होय. ही परमार्थाची खरी अनुभूती भक्ताला यावी अशी तळमळ परमदयाळू माऊली ज्ञानेश्वर महाराज यांना लागल्यामुळे ते बद्ध मुमुक्षू साधक व सिद्ध म्हणजे सकल मानव जातीला कळकळी निवणवणी करतात. तरी झडझडून वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग जिये पावशी अव्यंग निज धाम माझे. म्हणून म्हणावं वाटतं किंबवणा तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायकपण तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घेयावे ते तुमते विणवित्वासे फोडिले भांडार धण्याचा हमाल मी तव हमाल भारवाहे तुका म्हणे चाली झाल्या बहुदेशी उतरला कशी माल खरा.

0: की जय, माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। ठलक ठलक ठलक ठलक ठलक ठलक ठलक।
1: श्रोते हो, आत्ताच आपण कृष्णराव श्यामराव देव गुरुजी यांनी सादर केलेलं कीर्तन ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: सुनबाई,
4: काय सासूबाई?
5: ह्या घराचे काही नियम आहेत.
4: जसे?
5: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
4: मग देवाण घेवाण?
5: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
4: ओह,
5: जसे यूपीआय ने.
4: अच्छा.
5: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
4: तो काय आहे सासूबाई?
5: सोनमुख पाहून पैसे सुद्धा यूपीआय ने मिळतील.
4: तुम्ही पण ना सासूबाई.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे लोकसंगीताचा. यानंतर ऐकूया स्नेहल भाटकळ यांनी गायलेलं हे गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण स्नेहल भाटकर आणि सहकलाकारांनी गायलेली गवळण ऐकली. हा होता लोकसंगीताचा कार्यक्रम, प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं विविधांगी प्रसारण आपण ऐकत आहात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गप्पा गाणी.
1: श्रोते हो, नशामुक्त भारत अभियान हे व्यसनाधीनतेविरुद्ध लढण्यासाठी आणि एक निरोगी राष्ट्र घडवण्यासाठी भारत सरकारचं महत्वाचं देशव्यापी पाऊल आहे. व्यसन ही आजच्या समाजातील एक मोठी समस्या बनली आहे. अंमली पदार्थ आणि नशेच्या आहारी गेल्यामुळं तरुणांचं आरोग्य, कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त होताना दिसतोय. हीच गंभीर बाजू लक्षात घेऊन भारताला व्यसनमुक्त करण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं 15 ऑगस्ट 2020 रोजी नशामुक्त भारत अभियानाची सुरुवात केली. मंडळी, 2026 मध्येही हे अभियान नशामुक्त युवा विकसित भारत या संकल्पनेवर जोमानं सुरू आहे. श्रोते हो, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि विशेषतः युवा पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला कोणते प्रयत्न करणं गरजेचं आहे याविषयी आजच्या गप्पा गाणी कार्यक्रमात आपण आपल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहोत. चला तर मग ऐकूया.

0: नमस्कार, मी कुलदीप खोत बोलतोय चांदेकरवाडीहून.
1: बोला, गप्पा गाणी कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत.
0: आता आपला जो विषय खूप चांगला निवडलेला आहे, त्यानुसार मला काही दोन गोष्टी सांगाव्याशी वाटतात की मुलांची किंवा तरुणांची चांगली संगत असावी. मित्रांच्या दबावामुळे व्यसनांची सुरुवात होऊ शकते, म्हणून सकारात्मक विचारांच्या मित्रासोबत नेहमी राहिला तर खूप चांगलं राहील. तसेच खेळ आणि व्यायामाची सवय लावली तर खूप चांगलं होईल. नियमित व्यायाम, योग, मैदानी खेळ यामुळे ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे बऱ्यापैकी मुलं, तरुण पिढी ही व्यसनापासून लांब राहू शकते असं मला वाटतं. अजूनही असं वाटतं की मला कुटुंबाची संवाद वाढवायला पाहिजे. घरातील मोकळा किंवा विश्वासपूर्ण संवाद तरुणांना चुकीच्या मार्गापासून परावृत्त करू शकतो असं मला वाटतं. अजून
1: आपल्याला असं म्हणायचं आहे की कुटुंबामध्ये सुद्धा सलोखा असणं तितकंच गरजेचं आहे.
0: सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये बऱ्यापैकी सोशल मीडियापासून परावृत्त राहून जेवढं होता येईल तेवढं आपल्या लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहून किंवा सुसंगत साधून किंवा संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच, संगतीचा परिणाम हा नेहमी होत असतो. चांगल्याची संगत करायला हवी, त्याचबरोबर व्यायामाची सुद्धा सोबत असायला हवी असं एका अर्थानं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. आपल्या आवडीचं एखादं गाणं आपण सांगाल का?
0: तेरे जैसा यार कहां, हे गाणं लावा.
1: धन्यवाद, नक्कीच आपली आवड आपण ऐकू शकाल.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि गप्पा गाणी कार्यक्रमात
1: हॅलो.
0: स्वागत.
1: इन्स्पेक्टर अमित गोते बोलतोय. ऍक्च्युली हे मिशन आहे महाराष्ट्र ड्रग फ्री मिशन, जे सरकारतर्फे आहे आणि आपण वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस दलातर्फे देखील बघताय की त्यांचे कॅम्पस कनेक्ट नावाचे अभियान या अंतर्गत आहेत. त्यामध्ये विविध कॉम्पिटिशन ठेवणे किंवा विविध गोष्टींचं मार्गदर्शन करणे, आपल्याला मुक्तांगण सारखी एक रिहॅबिलिटेशन टीम पण भेटते पुण्यामधून, जी देखील आपल्याला सहकार्य करत आहे. आमचा आता हेतू असा मेन झालेला आहे, शासनाचा धरा किंवा आपला एक पोलीस कर्तव्य ड्युटी बजावताना धरा, की फक्त आपल्या कारवाई करून होत नाही. कुठली गोष्ट कारवाई केली म्हणजे तो गुन्हा घडणं बंद होईल असं होत नाही, तर आपल्या मुळापासूनच एक विचारधारा निर्माण व्हावी लागते एक बदलाची, तेव्हा जाऊन तो बदल घडतो. आणि हे विचार प्रवृत्त करण्यासाठी सायकोलॉजिकली आणि टेक्नॉलॉजिकली असं दोन्ही बाजूंनी कोप अप करता होईल असं आपल्याला विद्यार्थ्यापर्यंत आणि युवकांपर्यंत पोहोचायचं होतं. त्या अनुषंगाने आमच्या इथे पण आम्ही एक इंस्टाग्राम रील कॉम्पिटिशन ठेवलं होतं, त्याच्यात बरेचसे भिवंडीतील नागरिकांनी देखील सहभाग घेतला होता. माननीय पोलीस उपायुक्त श्री पवन बनसोड साहेब आहेत, आयपीएस ऑफिसर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं. तर जवळपास एक 500-600 रील्स आणि त्याला एक 33 लाख व्ह्यू झाले आमच्या पेजला, म्हणजे आपण 33 लाख लोकांपर्यंत टेक्नॉलॉजिकली पोहोचलो आणि त्यांना ते विचार त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवण्यात यश आलं. म्हणजे असा काही नवीन एक अध्याय सुरू झालाय जो व्यसनमुक्तीसाठी किंवा ड्रग मुक्तीसाठी करता येईल असा. आणि प्रादुर्भाव हा जास्त करून आता शहरातून ग्रामीण भागाकडे जरी वळत असला तरी जेंजीत जे आहेत ते ऑलरेडी ड्रिंक पासून दूर आहेत आणि त्यांना व्यसन करण्याचं इतकीशी आवड नाही असा एक सर्वे पण आहे. त्याचा फायदा घेऊन आपण राहिलेल्या जेंजींकडून जरी हे काम करून घेतलं तरी बऱ्यापैकी आपल्याला 80% पर्यंत खूप चान्सेस आहेत की आपण याला परतू शकू. आणि हे विचार निर्माण जिथून होतात, जिथून डिमांड तयार होते, ती डिमांडच बंद झाली तर ते सप्लाय करणाऱ्याला स्टॉक घेता येणार नाही अशा प्रकारे आपल्याला निर्बंध पाळता येतील. बाकी पोलिसांच्या कारवाई चालूच आहे. ड्रग्सचे प्रकार असे आहेत की हे एका खराब संगतीतून स्टार्ट होतात, जे तंबाखूपासून होतील, तंबाखू नंतर सिगरेट आहे, नंतर सिगरेटच्याच त्याच्यामध्ये गांजा येतो, गांजाच्या पुढे अफीम आहे, चरस आहे, कोकेन आहे, हिरोईन आहेत, जे असे ब्राऊनिश व्हाईटिश कलरचे पावडर्स असतात, खडी साखरेच्या पिठीसारखे दिसतात, काही चिकट असे काळपट कलरचे असतात. हे सगळं आपल्याला म्हणजे दाखवता पण आलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी ते समजूनच त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. कारण की आपल्याला कोणत्याही लढाईमध्ये जर दुश्मनाला हरवायचं असेल तर पहिल्यांदा त्याची ताकद जाणून घ्यावी लागते, त्याचं स्वरूप जाणून घ्यावं. वेगळ्या पद्धतीने ही लढाई आहे, तर एक मोठ्या स्तरावरती सायकोलॉजिकल चेंज आणण्याचा हा प्रयत्न आहे. तर विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी जर लांब राहिलीत तर येणाऱ्या पुढच्या काळात आपला प्रादुर्भाव सहन नाही करावा लागणार अशी आशा आहे आपल्याला.
0: पोलीस डिपार्टमेंट असेल ते ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे त्या पद्धतीनं युवकांनी देखील पुढे होऊन सपोर्ट करणं गरजेचं आहे.
1: ऑफकोर्स, युवकांचा सपोर्ट शिवाय आपल्या देशातला प्रादुर्भाव कमी होणं आणि जी आपली प्रगती खुंटली आहे फक्त किंवा एक पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढता येण्यासारखी नाही, त्यामुळे युवकांचा प्रतिसाद हा सर्वोच्च मानला जाईल आताच्या या आव्हानात्मक क्रियेला.
0: धन्यवाद सर, आपण आमच्याशी बोललात. सर, आपल्या आवडीचं एखादं गाणं आपण सांगू शकाल का?
1: प्यारानं मधलं कोणतंही गाणं लावा तुम्ही तुमच्या आवडीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
0: हा नमस्कार. मी भोगावती महाविद्यालयातून प्राचार्य नेताजी पाटील बोलतोय.
1: हा सर बोला.
0: खरं तर नशामुक्त युवक या विषयाच्या अनुषंगिक आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वसाधारण युवक हे खरं तर देशाचं भवितव्य आहेत आणि त्यांचं आरोग्य हे सदृढ राहणं हे देशाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: खरं तर नशा ही फक्त व्यक्तीच्या शरीरावर प्रभाव करत नाही तर ती त्याच्या मनावर प्रभाव टाकते आणि त्या कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य कुमकुवत करण्यासाठी सुद्धा नशा ही कारणीभूत ठरताना आपल्याला बघायला मिळते. या माध्यमातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती, हिंसा, नैराश्य, तणाव यामध्ये तो तरुण हा गुरफटला जातो. खऱ्या अर्थानं याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर मला असं वाटतंय की एक मोकळं वातावरण देण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. मित्रांनी या दृष्टिकोनातून मित्रांच्या लेवलला प्रयत्न व्हायला पाहिजेत. जे युवक आहेत त्या युवकांनी खेळ, व्यायाम, त्यांचे जे चांगले छंद आहेत त्या छंदामध्ये स्वतःला बांधून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये वाचन आणि सकारात्मक अशा प्रकारच्या सवयी जर लावून घेतल्या तर निश्चितपणानं व्यसनापासून आजचा तरुण हा बाजूला जाऊ शकतो. व्यसनं अनेक प्रकारची आहेत, म्हणजे फक्त दारू, सिगारेट किंवा गांजा, चरस याच प्रकारची व्यसनं नाही तर मोबाईलचं सुद्धा व्यसन आहे.
1: बरोबर.
0: तर यातून सुद्धा बाहेर पडायचं जर असेल तर सर्वसाधारण संवादाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येऊ शकतं आणि यासाठी मित्र असतील, शिक्षक असतील, गुरु असतील, आई वडील असतील, समाज असेल, या प्रत्येकानं आपल्या स्तरावर छोट्या छोट्या

0: माध्यमातून जर काम करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की निश्चितपणानं आत्ताची जी तरुणाई आहे किंवा जे नशेमध्ये गुरफटलेली जी लोक आहेत ती त्याच्यातून बाहेर पडू शकतात आणि त्याच्यासाठी निश्चितपणानं एकत्रितपणे काम करणं हे गरजेचं आहे. आणि जर नशामुक्त समाज जर घडला तर सशक्त अशा प्रकारची राष्ट्र निर्मिती होऊ शकतं असं माझं व्यक्तिगत मत.
1: धन्यवाद सर. आपण प्राचार्य म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपले विशेष काही आपण प्रयत्न करता का?
0: यासाठी महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही निश्चितपणानं करतोय. आणि ह्या कार्यक्रमांचं आयोजन करत असताना नशा किंवा नशेच्या आहारी तरुण का जातात याच्या पाठीमागची जी बेसिक कारण आहे त्याच्यामध्ये जो मित्रांचा आग्रह आहे तो मित्रांचा आग्रह असेल किंवा नैराश्य असेल अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आजचा तरुण हा एखाद्यानं सांगितल्यानंतर त्याला नकार देऊ शकत नाही, तो नकार पचवू पण शकत नाही आणि नकार देऊ शकत नाही अशा प्रकारची एक मानसिकता मला तरुणांच्या मध्ये दिसते. तर यासाठी सर्वसाधारणपणे संवाद हे एक प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. आणि सातत्यानं जर या युवकांशी या लोकांशी जर आपण संवादामध्ये राहिलो कौटुंबिक स्तरावर त्यांच्याशी त्यांचं मत त्यांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि महाविद्यालय स्तरावर आम्ही ह्याच गोष्टी करतोय की जेणेकरून त्यांच्याशी संवाद साधणं नेमकेपणानं व्यसन म्हणजे काय आहे हे त्यांना समजावून सांगणं आणि त्याच्या पुढे जाऊन त्या व्यसनाच्या आहारी जाण्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत म्हणजे अगदी क्षुल्लक कारणाचा विचार करून सुद्धा किंवा क्षुल्लक कारणाच्या माध्यमातून सुद्धा आजची मुलं ही व्यसनाच्या आहारी जात आहेत तर त्या व्यसनाच्या आहारी जाण्याचे जे मार्ग आहेत ते त्यांच्या समोर जर उघड केले आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि जर चुकून एखादा अशा व्यसनाच्या आहारी गेला असेल तर मित्र परिवार कुटुंबातले घटक गुरु म्हणून आम्ही सगळेजण एकत्रितपणे प्रयत्न केले तर निश्चितपणानं याच्यावर आम्ही विजय मिळवू शकतो. आणि नशामुक्त अशा प्रकारचा समाज घडवण्यासाठी महाविद्यालय हे खूप मोठी भूमिका बजावू शकतं असं मला वाटतं.
1: धन्यवाद. म्हणजे एकूणच आपलं असं म्हणणं आहे की विकसित भारताच्या दृष्टीनं विचार करत असताना नशामुक्त युवक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सर्वांगीण प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या महाविद्यालयीन स्तरावर देखील असे वेगवेगळे उपक्रम राबवत आहात. सर आपल्या आवडीचं एखादं गाणं सांगाल
0: शेतकऱ्यांच्यावर एखादं गीत.
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, आपण कोण बोलताय?
0: हा, मी महादेव भीमराव पारेकर, वसंतनगर, सांगलीहून.
1: हा सर, बोला. आजचा विषय आपल्याला माहितच आहे.
0: युवकांनी खरंच नशा हे अजिबात नाही करायला पाहिजे, कारण आपल्याला जे शरीर दिलंय म्हणजे नशेवानं, हे खरंच फार मौल्यवान आहे. आणि नशा करून युवक लोक आपल्या शरीराची फार हे करतात, म्हणजे अवहेलना होते त्याची. चांगल्या समजा एखादा जो युवक दारू पित असेल तर त्याचं यकृत खराब होते, आणि यकृत खराब होते म्हणजे सगळ्या पचनक्रिया सगळं खराब होते. सगळं काही युवक दारू पितात, काही युवक चुना, तंबाखू, गुटखा, मावा हे सर्व जे करतात हे बरोबर नाहीये. त्याच्यामुळे तब्येतीचं तर नुकसान होत आहे आणि आर्थिक नुकसान भरपूर होतं मॅडम.
1: पण या विळख्यातून युवकांना जर बाहेर काढायचं असेल तर काय प्रयत्न करणं गरजेचं आहे?
0: हा हा, तर युवकांनी काय करावं, योगाभ्यास करावा किंवा एखादं पुस्तक वाचावं, कादंबरीचं वाचन करावं किंवा शास्त्रीय संगीत आहे त्याच्यात त्यांनी त्यांचं मन गुंतवावं. जर समजा त्यांना ताण तणाव टेन्शन आलं तर नशामुक्त होण्यासाठी जर एखाद्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेऊन त्यांनी सुद्धा व्यसन सोडू शकतो आपण मॅडम.
1: म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की अनेक छंद आहेत, योगाभ्यास आहे, तर इकडे आपण मन वळवलं तर कुठेतरी ताणतणावांना आपण फाटा देऊन व्यसनाधीनतेपासून दूर होऊ शकतो.
0: तरुणांनी जर ते व्यसनाला जे पैसे खर्च करतात ते जर त्यांनी सेव्हिंग किंवा बचत केली तर त्यांना भविष्यात त्याचा फार फायदा होतो मॅडम. माझ्या आवडीचं गाणं सांगू मॅडम?
1: हो हो, नक्की सांगा.
0: माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, देव मला पावलं, हे जरा लावा मॅडम.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गप्पागणी कार्यक्रम.
1: हाँ नमस्ते जी, सावरी मेंशीवरून माजी सैनिक राज चौगुले बोलते. आजचा विषय सामाजिक प्रश्नांना जन्म देणारा आणि खास करून जी नव युवक आहेत, नवीन पिढी यांच्यासाठी बराही चिंतनीय आहे. तर त्यासाठी नशेचे मी दोन भाग करू इच्छितो. नशा ही असलीच पाहिजे, पण नशा कशाची असली पाहिजे? नशा सात्विकतेची असली पाहिजे, बलाची असली पाहिजे, पराक्रमाची असली पाहिजे, विद्येची असली पाहिजे. जिस प्रकारे आपले बाजी प्रभूंना बी नशा झाली होती, एक सोल्जर सीमेवर लढत असतो त्याला बी नशा झालेली असते देश रक्षणाची, ही नशा आहे. परंतु आजकालची जी नशा आपण बघतो तर थोडं जीव कासावीस होऊन जातो. या आजकालचे नवयुवक आपल्या एवढ्या मोठ्या शक्तीला, शारीरिक बलाला किंवा आपलं एवढं सुंदर शरीर दिलं असताना नशेच्या आहारी जाऊन एक सामाजिक विकृती पैदा करतात, कुटुंबाला बी एक विघातक घटक बनून राहतात किंवा स्वतःचं जीवनमान बी संपुष्टात आणतात.
0: मग यातून जर या तरुणांना बाहेर काढायचं असेल किंवा व्यसनाधीन लोकांना यापासून परावृत्त करायचं असेल तर आपल्या परीने काय प्रयत्न करणं गरजेचं आहे?
1: जी हा, यासाठी सर्वात प्रथम नशा जे मागे लागतात आम्हाला गलत मार्गाच्या, त्यासाठी सगळ्यात मोठा वाटा बनतो सगळ्यात पहिला आपल्या मातेचा आणि वडिलांचा. त्यांनी सुरुवातीपासूनच बरंच सुंदर सात्विक संस्कार त्या मुलांना दिले पाहिजे. मुले ही पोरी पाटी असतात, ती लहानपणापासूनची बात आहे. मोठं झाल्यानंतरच ती बात वेगळी आहे, परंतु लहानपणी त्यांच्यामध्ये कुठेतरी बीज रूपांतर रुजवलेलं असतं. मग ते बघून ऐकून म्हणतात. त्यासाठी माता पिता अति आवश्यक आहे की त्यांना बारकाईचे ध्यान दिलं पाहिजे. त्यानंतर गुरुजनांचं कार्य हे पवित्रच असतं आणि गुरुनंतर भेटत असतो समाज, आणि समाजामध्ये काय असतं त्यांना त्यांच्या मनाची रुजलेली भीती आहेत, मग चांगली असू देत किंवा वाईट स्वरूपाची असू देत, ती प्रफुल्लित होण्याचा किंवा रुजण्याचा किंवा मोठे होण्याचा त्याचा वाव मिळत असतो. त्यासाठी सर्वात प्रथम ध्यान दिलं पाहिजे की आई वडील, त्यांचं शिक्षक आणि त्यांचा समाज. आणि समाजामध्ये केवळ आपला मुलगा किंवा आपला संकुचित भावना न ठेवता शेजाऱ्याचे असू दे, समाजातील एखादा तरुण असू दे, जवान असू दे, त्याला ज्या त्यावेळी थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
0: बरोबर.
1: खास करून नशा सर्वसाधारण स्वरूपात सर्वात प्रथम सदासाजी उपलब्ध होते ना, ही थोडं फार गलत चीज आहे. भरपूर ही त्याच्या काटेकोरपणा बंधनच पाहिजे. जसे की शाळेच्या आवारामध्ये असतात की म्हणजे गुटखा असतो किंवा बरेच गोष्टी असतात असे की जे विद्यार्थ्यांसाठी नको असतात, ते साधी प्राथमिक स्वरूपामध्ये ते नशेचंच एक चिन्ह असतं, लक्षण असतं या. आणि सगळ्यात मुत्तीनाच्या वेळेला नशा खतरनाक असेल ती मानव जीवनाला एक कलंकितच करणारी असेल ती म्हणजे मोबाईलची नशा. चेतनाशून्य, भावनाशून्य, दयाशून्य मनुष्य बनायला आलेत पुढे पुढे आणि उग्रता यायला आली. ही नशा बरी खतरनाक आहे मॅडम, प्रवृत्त झालं पाहिजे. ह्याच्यात आई वडिलांनी, समाजानं, पर्यायानं, सरकारनं ज्यादा लक्षकडे कानून बनलं पाहिजे.
0: धन्यवाद सर, आपलं मत आपण मांडलं. आता आपल्या आवडीचं एखादं गाणं सांगाल का?
1: जी, ज्या देशाचा तरुण ओजस्वी तेजस्वी असतो, स्वामी विवेकानंदचे किंवा रामदास स्वामी असू द्या किंवा जे महापुरुष झालेत आपले त्यांच्या प्रमाणे, तर तो देश निश्चित तौर महान बनतो. त्यासाठी मला मराठी गाणं ऐकायचं आहे, बल सागर भारत हो, हो विश्वात शोभने राहू. विश्वास शोभायचा असेल तर आपल्याला अशी जवान युवा पाहिजे.
0: धन्यवाद सर.

0: जिंकनाल बोलतोय, कणेकर नगर कोल्हापूर येथे.
1: नमस्कार.
0: अंमली पदार्थाबद्दल बोलायचं झालं तर आजची पिढी खरोखरच तिच्या आहारी गेलेली आहे. तरी अंमली पदार्थ इथून ती उत्पन्नच होतात, केली जातात, निर्मिती जी होती ती निर्मितीच बंद केली पाहिजे असं माझं मत आहे. आणि ते सगळ्या देशभर सुद्धा पसरता कामा नाही. अशी जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर पहिले ऍक्शन घेतली पाहिजे सरकारने. त्याबद्दल आता अभियान जरी घेतलं

0: करायचं असले तर कायमस्वरूपी त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे. तरुण पिढी पूर्णतः आता त्याच्या आहारी गेली आहे. पूर्वी तसं दारू सिगरेट बिडी इतकंच मर्यादित होतं, इतके परिणाम आता भयानक होत आहेत. तरी याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. बाहेर परस्पर पाठवलं जातं याची माहिती सगळ्या समाजाने सरकारला दिली पाहिजे. आपण त्याबद्दल जागृत राहिलं पाहिजे. आपण आणि परत यापुढे मुलांना सुद्धा 5वी ते 6वी किंवा अशा विद्यार्थ्यांना याविषयी आता जागृत करणं शक्य आहे. इथून पुढच्या पिढीला त्यांनाही जागृत केलं पाहिजे. तो धडा कायमपणे पुस्तकात आता घेतला पाहिजे. कारण का पिढीला लागलेली पिढी फार भयानक होणार आहे. आणि आपला जवान कसं म्हणलं तर म्हणजे फुकट बर्बाद व्हायला आला. शिक्षाविरुद्ध नोकासारख्या अशा मोठ्या कायद्याची गरज आहे असं माझं मत आहे.
1: म्हणजे प्रशासन आणि आपण वैयक्तिक पातळीवर दोन्ही स्तरावर यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. धन्यवाद आपण आमच्याशी बोललात. आपल्या आवडीचं एखादं गाणं सांगाल.
0: त्यागी चित्रपटातील काना काना पान तरी नाही तेरे द्वार म्हणजे म्हणलेलं सुंदर गाणं आहे.

0: मागणी ते प्रत्येक व्यक्तीने मॅडम आपल्या घरापासून करणं असं मला वाटतंय. म्हणजे कसं आहे, आपण आपल्या मुलांना जर संस्कार केले तर आपण दुसऱ्याला असं पडणार नाही. प्रत्येकाने आपल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्या आपल्या घरात लोकांनी आपण पण आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजेत, तर त्याचा परिणाम फार मोठा होईल. कारण काय होणार आहे, दुसऱ्याने सांगितलं तर तो दुसऱ्याची कोणतरी आपण उडीवा काढत बसतो, तो काय सांगतोय त्याचं पोरग असं आहे त्याचं पोरग तसं असं होतंय, हे न होता आपण स्वतःच्या मुलांना स्वतः जर आचरणात आणलं तर हे व्यसनमुक्ती अभियान जोरात राबवलं जाईल असं मला स्वतःला वाटतं मॅडम.
1: बरं, ही झाली घरापासून सुरुवात,
0: त्याचा इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होईल. कारण आपण समजा आपण एखादं प्रवचन द्यायला बसलो तर चौकात बसलो तर दुसरा कोणतरी आपली उणीवा काढतोय, त्यांचं पूर्ण असं करतंय त्यांचं पूर्ण तसं करतंय, हे असं झालं की मग त्याला विषयांतर होऊन तो विषय मूळ विषय बाजूला जात होतो मॅडम. मी स्वतः एक ड्रायव्हर काम करतो, तो साधी म्हणजे बडीशेप स्वतः मला व्यसन नाही मॅडम. पण माझ्या ग्रुपमध्ये जेवढे लोक होते ना जे व्यसनाधीन होते त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे त्यांचं कुणाला दुःख कोणत्या गोष्टीचं आहे, कुणाला काय आहे, कुणाला कसल्या वेदना आहेत, कोण मी वेगवेगळ्या कोण चैनीसाठी ड्रिंक्स करतो तर कोण कशासाठी करतो, एवढं आपल्या बुद्धीला पटत होतो तेवढा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्यांना. आम्ही पटवून द्यायचा प्रयत्न करतो, बाबा तुम्ही पण ड्रायव्हिंग करताय मी पण करतो, स्वतः जर त्यापासून जर लांब राहायचं असेल तर तुम्हाला राहायला काय बिघडतंय, स्वतःच्या मनावर मी कंट्रोल ठेवणं फार महत्वाचं आहे ना, असाही सांगून उपदेश करायचा प्रयत्न केला. त्यामुळे काही लोकांच्यावर परिणाम होतोय, काही लोकांच्यावर परिणाम होत नाही. काही लोक व्यसनाला बळी असं नाही म्हणताय त्यांना, की त्यांना काही मानसिक त्रास असतो किंवा आणि काही घरगुती कटकटी, मग त्यात त्यांचं एक असं म्हणणं असतं की त्यातून आपण दूर राहण्यासाठी मग आपण त्या यातमध्ये झोकून दिलं की आपल्याला कोणी विचारत नाही.
1: पण अनेक मार्गाने आपण तणावांना फाटा देऊ शकतो.
0: बरोबर, निश्चित.
1: तर त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे.
0: बरं, त्या गोष्टीसाठी अवलंब कराल की लोक तयार होत नाहीत ना मॅडम,
1: पण करणं गरजेचं आहे.
0: आता एक सिगरेट किंवा बिडीचं आपल्याला व्यसन असेल, आपल्या मुलासमोर आपण जर ओढत असेल तर ते मूळ बघून नंतर काय म्हणणार, आपला वडील आपल्या नाकात तोंडात धूर काढतोय, आपल्याला बुगुर या कसं काय येते, असा परिणाम बी माणसा मुलांच्या मनावर होऊ शकतो मॅडम.
1: सुरुवात ही लहान मुलांपासून जर करायची असेल तर त्यांच्या पुढे चांगले आदर्श असले पाहिजेत.
0: अगदी अगदी मॅडम.
1: धन्यवाद. सर, आपल्या आवडीचं एखादं गाणं सांगा.
0: एक ना एक दिन गे कहाणी बनेगी तू मेरे सपनों की रानी बनेगी.
1: ठीक आहे.

0: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आपल्या आता देशभरात आपल्या व्यसनमुक्ती जे अभियान जे चालू आहे की नाही, त्या बाबतीत मला बोलायचं. मी हिरलेहून अहमद देसाई बोलतोय.
1: बोला की बोला.
0: तर व्यसनमुक्ती अभियानाची सुरुवात

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गप्पागणी कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत.
1: शोभा उत्तमराव सूर्यवंशी अंकल खूप औदुंबर अंकल खूप.
0: हा बोला मॅडम.
1: मुले ही अग पालकांनीच मित्राप्रमाणे ठेवले पाहिजेत मॅडम. मुलांच्या त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आपली मुलं कुठे जातात काय करतात हे आधी मुळात लक्ष दिलं पाहिजे मॅडम. मुळात म्हणजे आईनं आईपेक्षा बाबांनी बघितलं पाहिजे.
0: एखादी व्यक्ती जर व्यसनाधीन असली किंवा व्यसनाच्या आहारी गेली असतील तर तिला कशा पद्धतीने यातून बाहेर काढाल?
1: तिला समजून सांगितलं पाहिजे मॅडम. आयुष्य हा एकदाच आहे, परत परत नाही हा जीवन. कॉलेज मधनं येताना काय करते, जाताना काय करते हे जरा लक्ष दिलं पाहिजे. मुळात म्हणजे आई बाळाचं वळण पाहिजे.
0: चांगली सवय ही घरापासूनच पाहिजे.
1: मग ती मुलाला सांगू शकतात.
0: आपल्या आवडीचं एखादं गाणं
1: पोरांच्या विषयीच लावायचं. तू माझा मुलगा बाहेर असतो.
0: हो हो, धन्यवाद.

मंडळी, नशामुक्त भारत अभियान यशस्वी होण्यासाठी केवळ सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत, तर यात प्रत्येक नागरिक, कुटुंब आणि विशेषतः युवकांचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे. जोपर्यंत समाज स्वतःहून व्यसनाचा त्याग करत नाही, तोपर्यंत पूर्ण बदल घडणं शक्य नाही. म्हणूनच नशापासून दूर राहू, निरोगी आणि विकसित भारत घडवू असा संकल्प या निमित्तानं आज आपण करूया आणि आजच्या गप्पा गाणी कार्यक्रमात इथंच निरोप घेऊया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह गप्पा गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला होता निर्मला भांदिगरे यांनी. तसंच या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं संजय कुराडे यांनी. आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं BS कांबळे यांनी.
1: गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
1: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आला. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, ते लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे. आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपणाला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो, 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार। श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण यापूर्वी म्हणजे 16 ऑगस्टच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकला होता। भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाद्वारे हे डिजिटायझेशन केलं जातं। तर याविषयीचीच आणखी माहिती आजच्या भागातही आपण ऐकणार आहोत आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे। तर प्रियांका, तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार।
1: नमस्कार।
0: एकंदरीत हे आपण आतापर्यंत बोललो ते हस्तलिखितांचं संकलन किंवा कुठे मिळाली हस्तलिखित या विषयावर आपण बोललो। आता यापुढे आपण थोडस जे आता सुरू आहे डिजिटायझेशन त्याबद्दल थोडस बोलूयात। मुळात ही आवश्यकता का भासली?
1: प्रत्येक जी वस्तू आहे
0: हा
1: त्याचं एक वय ठरलेलं आहे, बरोबर। पण आता कागदाचं उदाहरण घेऊ तर त्याला एक काहीतरी वय आहे, म्हणजे काही काळानंतर तो डिटोरिएट होणार आहे, म्हणजे तो नष्ट पावणार आहे,
0: बरोबर।
1: तर त्याच्यामुळे आपण ते जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि जोपर्यंत मौखिकी परंपरा अस्तित्वात होती संस्कृतमध्ये किंवा या शास्त्रामध्ये तोपर्यंत हे पिढ्यान पिढ्या मौखिकी परंपरेतनच ट्रान्समिशन झालं या ज्ञानाचं। म्हणजे एका पिढीत

0: ना दुसऱ्या
1: पिढीकडे.
0: पण जेव्हा हे अशक्य झालं, ही गोष्ट जेव्हा आता अशक्य वाटू लागली माणसाला किंवा, तर तेव्हा हे लिहून ठेवावं ही पद्धत सुरू झाली.
1: बरोबर.
0: मग ही पद्धत सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रक्षिप्तता येण्याचे चान्सेस म्हणू आपण किंवा शक्यता जास्त वाढल्या. कारण तुम्ही काही लिहिलं असेल ते तुमच्या हस्ताक्षरातलंय, मी काही लिहिलं असेल ते माझ्या हस्ताक्षरातलंय, मग मी काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं.
1: बरोबर.
0: तुम्ही कोल्हापुरात लिहिलं, मी सांगलीत लिहिलं, कुणी वाडीत लिहिलं, कुणी नाशिकमध्ये लिहिलं, तर त्या त्या ठिकाणचा फरक त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो. म्हणून पाठभेद किंवा संकलन किंवा समीक्षात्मक एडिटिंग हे करण्याची आवश्यकता तिथे निर्माण होते.
1: आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही ते संकलन केलं, ही पहिली पायरी झाली. आता प्रत्यक्ष डिजिटायझेशन, पण ती प्रोसेस नक्की काय असते, कारण ते काय आपण उचलून कुठं आणू शकत नाही.
0: हो, तर पहिल्यांदा कॅटलॉगिंग करणं हे, तालिकीकरण करणं हे आवश्यक आहे याच्यामध्ये.
1: बरोबर.
0: किंवा एक हँडलिस्ट तरी आपल्याकडे असली पाहिजे. मग मी एकदा सॉर्टिंग केलं विषयानुसार. आता 3500 हस्तलिखित आहेत समजा, तर त्याचं मी विषयानुसार वर्गीकरण केलं. मग त्यांना नंबर दिले, त्याची बंडल्स बनवली, ती लाल कापडामध्ये बांधली, त्याच्यावरती टॅग लावले की हे इतक्या नंबरचे आहे बाबा आणि इतक्या हस्तलिखितांचा ह्या बंडलमध्ये समावेश आहे. ठीक आहे. ही झाली प्राथमिक प्रोसेस. मग आता ही मला जपायची आहेत.
1: बरोबर.
0: तर मला डिजिटायझेशन करायला पाहिजे. सुदैवानं जी चांगल्या स्वरूपात उपलब्ध आहेत त्याचं डिजिटायझेशन आपल्याला करतात. आणि अगदी जी समजा बोट लावलं तरी तुकडे पडतात अशी जी असतील, ब्रिटल असं आपण म्हणतो त्याला, तर ती हस्तलिखित तुम्हाला कॉन्झर्वेशन करायला लागतात. म्हणजे प्रॉपर लॅबमध्ये नेऊन त्याला डीएसिटिफिकेशन असतं, पेंडिंग असतं, म्हणजे त्यातली जी होल आहेत ते भरणं, त्यांना आधी क्लीन करणं, त्यातली धूळ डस्टिंग म्हणतो आपण, त्यातलं ते डस्ट घालवणं, त्याचा पिवळेपणा घालवणं, मग ती थायमॉलमध्ये बुडवली जातात.
1: अरे बापरे.
0: आणि मग त्याच्यावरती टिश्यू पेपर असतो, तो दोन्ही बाजूनी लावून ते एक पान तयार होतो. ही खूप खर्चिक आणि स्किलची, म्हणजे सर्जन म्हणू शकतो आपण.
1: खरंय.
0: सर्जनचा हात एखादा कसा असतो तसा त्याच्यामध्ये तुम्हाला काम करताना हात लागतो. तर ही झाली अगदी खराब जी झालेली आहे त्याची ही प्रोसेस आहे. पण जी चांगली आहेत, जी तुम्ही हाताळू शकता, एक एक पान असलं तरी ते हाताळता येऊ शकत असेल, तर तुम्ही त्याचं डिजिटायझेशन लवकरात लवकर करून घ्यावं लागतं.
1: बर.
0: कारण तुम्हाला ते जतन करायचं आहे.
1: बर.
0: मग आता अशा प्रकारचा एक प्रकल्प मला पतंजली तर्फे मिळाला. तर म्हणजे मला ही सांगायला इथे गोष्ट आवडेल की काय होतं बघा, म्हणजे याच्यामध्ये 2019 आपल्याकडं महापूर आला, सांगली कोल्हापूरमध्ये महापूर आला, वाडीमध्ये पण आला.
1: हो.
0: तर मला हा प्रोजेक्ट त्यांनी सँक्शन करून दिला, म्हणजे बाळकृष्ण आचार्य यांनी स्वतः मला तिकडे इन्व्हाइट केलं होतं हरिद्वारला पतंजलीमध्ये. हा प्रोजेक्ट मला त्यांनी दिला की सांगली जिल्हा नगर वाचनालय जे आहे आपल्याकडे राजवाडा चौकामध्ये ते आहे, तर तिथं 600 हस्तलिखितांचा समावेश आहे. तर त्यातली 250 हस्तलिखित आयुर्वेदाच्या वर आधारित आहेत. तर त्यांना त्याच्यामधली म्हणजे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प आम्ही एक सुरू केला. मग 2018-19 आम्ही हे काम पूर्ण केलं. आणि 19 महापूर आला. महापूर आल्यानंतर झालं असं की आता तिथे 2 मजले आहेत खरं तर लायब्ररीमध्ये सांगलीच्या. खाली ती हस्तलिखित जी झालेली होती ती आम्ही खाली ठेवत होतो. मग 100 झाली होती डिजिटाईज, म्हणून ती आम्ही खालच्या कपाटात ठेवलेली. आणि पाणी असं रात्रीत चढलं, म्हणजे कोणाला अंदाजच नव्हता की इतकं पाणी येईल. आणि ते पण सांगलीमध्ये, म्हणजे पूर्ण म्हणजे सगळ्यांना माहिती आपल्या की शहरात पाणी घुसलं, म्हणजे दुर्दैवाने ती जी 100 होती त्यात ती 100 होती ती बुडाली. बुडल्यानंतर त्याचं सगळंच गेलं आणि खालच्या मजल्यावरच कॉम्प्युटर होता तो पण बुडाला. म्हणजे त्याचं काहीच नामोनिशाण नाही, फक्त माझ्या पेनड्राईव्ह मध्ये ती सुरक्षित होती. की हे या कामाचं महत्व आहे.
1: खरंय.
0: म्हणजे याच्यामध्ये एक हस्तलिखिताच्या शेवटी हा श्लोक लिहिलेला असतो, तैलात रक्षेत जलात रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. म्हणजे तेलापासून संरक्षण करा, पाण्यापासून करा, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम.
1: खरं.
0: आणि शिथिल बंधन म्हणजे

0: कळीत होण्यापासून वाचवा किंवा त्याला पुसत म्हणजे एकत्रित करून ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर मूर्ख असते ना दातव्य.
1: पण असं म्हणूयात की वेळेत त्या गोष्टी लक्षात आल्यामुळं की काही का असे ना ती कुठंतरी संकलित झाली माहिती.
0: म्हणून हीच या कामाची आवश्यकता किंवा गरज काय आहे तर ही आहे.
1: खरंय. डिजिटायझेशन म्हणजे एक्झॅक्टली कम्प्युटरवर काय केलं जातं, त्याचं फोटो प्रिंट का काय असतं?
0: आता तुमचा जो स्कॅनर असेल तो ज्या पद्धतीचा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण मी तुम्हाला सांगते इथे की रिझॉल्युशन आपण जे म्हणतो म्हणजे डॉट पर इंच किंवा डीपीआय, तर ते रिझॉल्युशन साधारण 300 ते 600 डीपीआय तुम्हाला आवश्यक आहे. आणि हस्तलिखित हे खूप छानच असतात म्हणजे हाताने लिहिलेली जी लोकांची अक्षर आहेत साधारणतः अगदीच कोण असेल ज्यानं कंटाळून लिहिलं असेल तर त्याचा अक्षर घाण असू शकतो. पण पैसे देऊन लिहून घ्यायचे लोक म्हणजे त्याचा त्यांना मेहनताना दिला जायचा
1: त्यामुळे ते व्यवस्थित लिहिलं जायचं.
0: ते व्यवस्थित लिहिलेलं असतं त्यामुळे ते क्लॅरिटी जी आपण म्हणतो
1: बरोबर
0: ती तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली मिळतेच. मुळात फक्त पिवळेपणा जो आहे किंवा तुम्हाला तसा फील नको असेल तर ते तुम्ही सॉफ्टवेअर्स आणि तांत्रिक पद्धतीने ते करू शकता.
1: बरोबर. अगदी जुनी जी हस्तलिखित आहेत तुम्ही मगाशी सांगितलं की काही ती लॅबोरेटरीमध्ये घेऊन जावी लागतात पण प्रक्रिया केल्यानंतर पण ती आपल्या हाताशी लागतात का त्याच्यामध्ये काही नुकसान होऊ शकतं?
0: नाही, प्रक्रिया केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढतं.
1: बरं.
0: मग परत तुम्ही काय करायचं की पहिला ती डिजिटाईज करायची. एकदा तुम्ही डिजिटाईज केली की मग ती सुरक्षित झाली.
1: बरोबर.
0: कारण शेवटी कधी ना कधी तो कागद नष्ट होणार आहे.
1: बरोबर.
0: जरी तुम्ही त्याला हे केलं
1: बरोबर
0: तरी भविष्यात म्हणजे आता पण एक त्याचं आयुष्य 200 वर्ष तरी वाढतं.
1: हे सगळं काम आपल्याकडे आता कुठे केलं जातं?
0: हे आता ज्ञान भारतम मिशन करत आहे. आणि काही लोक असं आहेत की ते पर्सनली पण करून घेतात. आता कुणाचे वैयक्तिक संग्रह ज्यांचे आहेत हे जिथं लॅब्स उपलब्ध आहेत तिथं जाऊन ते करून घेतात.
1: बरोबर. असे वैयक्तिक खजिना कुठला सापडला होता का हे काम करत असताना?
0: असे अनुभव यायचे कारण कधी कधी लोकांची अनास्था पण त्याच्यामध्ये दिसून यायची किंवा अनास्था म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की कुठं ते पूर्वीच्या आमच्या लोकांनी ठेवले ते आम्ही कशाला आता ठेवू किंवा त्याची वाचन करण्याची म्हणजे ह्या सगळ्या शास्त्राची गरजच संपली होती ना त्यावेळी ही का लिहिली गेली तर वेदपाठ शाळा होत्या किंवा आणि काही गुरुकुल होती याच्या अनुषंगानं हे सगळं झालं होतं.
1: बरोबर.
0: पण आता ह्या गोष्टींची आवश्यकता तशी कुणाला वाटत नसल्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं. इवन आता आमच्या घरात सुद्धा जी पेटी होती ज्यामध्ये काही हस्तलिखित पुस्तकं महत्वाची संस्कृतची खूप चांगली हे होती.
1: बरोबर.
0: पण त्याला उंदीर लागले म्हणजे असं काही डिटोरिएशन होऊ शकतं मग त्याच्यानंतर त्याला आपण काही करू शकत नाही. हे शास्त्र जे आहे ते आता अस्तित्वात आलंय असं आपल्याला वाटतं पण हे पूर्वी होतच.
1: किंवा त्याच्या पुढे जाण्यासाठी एकतर ते कोणीतरी वाचायला हवं होतं की त्याची कॉपी काढायला पाहिजे होती किंवा त्याचं काही का असे ना काहीतरी त्याच्यावर पुढे काम करायला हवं होतं असेही अनुभव आले असतील.
0: काही लोकांनी असं पण झालेलं आहे की त्यांच्याकडे खूप हस्तलिखित होती पण काही कारणास्तव म्हणजे त्यांना नको होती किंवा आता नाही आम्हाला कोण ह्याचं बघणार असं म्हणून त्यांनी ती देऊन टाकली कुणाला कुणाला. काहींनी बुडून टाकली पाण्यामध्ये जाळून टाकली असं पण झालेलं आहे. आणि काय होतं काळानुसार त्याला वाळवी लागणे
1: हे
0: सगळ्या गोष्टी होतात. जो दर्दी आहे त्या
1: बरोबर
0: आणि ज्याला माहिती आहे की यामध्ये काय आहे तो माणूसच त्याची संरक्षण करेल त्याच्यासाठी पैसे खर्च करेल.
1: बरोबर. वैयक्तिक असं गेल्यानंतर त्यांना सांगणं आणि त्यांच्याकडनं होकार येणं ही प्रक्रिया
0: ही गोष्ट आहे. म्हणजे मला तर असं होतं की एका वेळी मला जिथं मी नोकरीला लागले म्हणजे लोकांना हे कळायचंच नाही की नेमकं हे काय करतात बाबा म्हणजे तुम्ही नेमकं कुणातर्फे आलाय हा प्रश्न पडायचा. म्हणजे हे केंद्र सरकारचं ते होतं विद्यापीठात त्यातनं काम करायला जायचं अनेक ठिकाणी म्हणजे त्यांचं एक पत्र घ्यायचं इकडून एक पत्र घ्यायचं की आम्ही हे काम करतोय आम्हाला तुम्ही परवानगी आणि इकडे काम झाल्यावर काम पूर्ण झालं असं एक पत्र घ्यायचं. अशी ही सगळी मोठी प्रोसिजर यामध्ये आहे.
1: अनुभव दोन्ही सांगा, म्हणजे मी असं म्हणते की अगदी छान स्वागत झालेलंही सांगा आणि नाही बाबा आम्हाला हे करायचं नाहीये असंही सांगा.
0: तर मला खूप आवडतं आणि

0: मला फार आठवण पण येते. धुळ्यामध्ये माझं जसं स्वागत झालं आणि मला जसं त्यांनी खूप सहकार्य तिथं केलं आणि पहिलंच माझं ते काम होतं, तर त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था केली होती. आणि आजही मला ते लोक बोलवत असतात की तुम्ही या मॅडम, भेटूया आपण. आणि इतके सुंदर लोक आहेत तिथं, म्हणजे लायब्ररियन असतील, अध्यक्ष असतील, मुंदडा सर म्हणून आहेत तिथं काम करणारे, देशपांडे सर, नांदेडकर सर, भद्रे सर, हे परिवार झाल्यासारखं झालं होतं. दिवस रात्र मी तिथं फक्त कामच करायचे, कारण मला लवकर इकडे यायचं होतं. हे काम संपून खूप तिथे माझे ऋणानुबंध जोडले गेले धुळ्याशी. तसंच मुटाट म्हणून गाव आहे
1: बर,
0: देवगडला,
1: देवगड कोकणात.
0: हा, इतकी टोक आहेत म्हणजे ही,
1: हो ना,
0: तिकडे ते इतकं रिमोट गाव होत, छोटस गाव, तर तिथं आपलं कोकणी लोकांनी लळित म्हणून ते होते.
1: बर,
0: त्यांनी माझं, म्हणजे मी 4 दिवसच तिथं काम केलं.
1: बर,
0: कारण मला तेच जे संपवायचं असतं आणि मग पुढची प्रोसेस करण्यासाठी परत यावं
1: लागतं. बरोबर,
0: असं ते होतं. 290 साधारण मला तिथं हस्तलिखित मिळाली. तिथं एक काम माझं छान झालं आणि ते गाव पण खूप सुंदर आहे. आणखीन एक छान मला अनुभव आला म्हणजे नाशिक मध्ये गायधनी म्हणून आहेत, जयंत गायधनी, तर त्यांचं खूप छोटसच काम होतं. 3 दिवसच मी होते तिकडे, 108च हस्तलिखित आहेत तिकडे. त्यांच्या घरीच मी राहिले, तर म्हणजे घरीच त्यांनी मला जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी मला एकांकडे जेवायला नेलं, तर तिथे त्या बाईने आम्हाला खापरावरती मांडा बनवून खायला घातला. म्हणजे ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही की माझा काय संबंध, सांगा. पहिला मला कुठेही, मी जिथे ज्या ज्या ठिकाणी मी ह्या कामाच्या निमित्ताने गेले, कोणीतरी कुठेतरी घराणं असतं, त्यांची 500 वर्षांपूर्वीची काहीतरी हस्तलिखित असतात, 400-500 वर्षांपूर्वीची, त्याला मला हात लावायला मिळतोय.
1: खरं
0: हे पण गोष्ट भाग्यात असावी लागते. त्यावरून हे असं स्वागत, म्हणजे असं पण झालं. आणि काही ठिकाणी मला जायला प्रॉब्लेम पण यायचा, एक मुलगी म्हणून म्हणा किंवा हे सांगताना माणसांना काम सांगता यायचं नाही, म्हणजे कळायचं नाही.
1: बरोबर,
0: त्यात माझं वय पण कमी होतं, म्हणजे काय करते बाबा ही मुलगी, असं पण एक लोकांची प्रतिक्रिया असायची. पण जेव्हा काम पूर्ण व्हायचं तेव्हा ती लोक इतकी भारावून पण जायची.
1: खरं
0: तसं इथे तुकाराम विप्र म्हणून आहेत, त्यांच्याकडे पण हस्तलिखित आहेत, थोडी आहेत, 28 हस्तलिखित आहेत, पण खूप छान आहेत. त्यांच्या पण घरी मला असंच स्वागत झालं.
1: असा कधी अनुभव आला का की हस्तलिखित आहेत, तुम्ही पोहोचलाय तिथपर्यंत पण त्यांनी नकार दिला?
0: हा, असं पण झालं.
1: बर,
0: असं झालं की दुसऱ्यांचे, शेजाऱ्यांचे, पाजाऱ्यांचे करून, म्हणजे करताना जेव्हा त्यांनी बघितलं किंवा ह्यात काय वावग काही नाहीये आणि ह्यातून आपली हस्तलिखितांचा काही म्हणजे दुरुपयोग काही कोणी करणार नाहीये, हे जसं लक्षात यायचं त्यांच्या, तसं ते स्वतःहून मला अप्रोच व्हायचे.
1: वा, एकंदरीत ही जी वैयक्तिक बाबतीत विचारायचं झालं तर काही वैयक्तिक मालकी किंवा कॉपीराईट अशा काही गोष्टी आल्या का आणि असं काही करावं लागतं का या तुमच्या कामामध्ये?
0: आता हे जे आहे म्हणजे आता समजा एखाद्या, आता मी म्हटलं तसं माझाच संग्रह आहे समजा, तर माझा संग्रह आहे तो माझ्याच नावावर आहे ना.
1: बरोबर,
0: कारण माझं पत्ता, नाव याच्या सकट तो अपलोड होतो.
1: बरोबर,
0: त्यामुळे तुमचा तिथं मालकी हक्क सिद्धच होतो. आणि ही हस्तलिखित तुमच्याकडून कुणीही घेऊन जात नाही, म्हणजे सर्वेअर सुद्धा घेऊन जात नाही. पण काही लोकांना असं पण असतं की आमच्याकडून नाही बाबा होणार आहे याचं पालन, तर आम्ही ही डोनेट करू इच्छितो, असं पण केलेलं आहे
1: लोकांना. संग्रहालय
0: निकुळकर वेतपाठशाळा म्हणून इचलकरंजीमध्ये होती, त्यांची खूप छान हस्तलिखित होती, पण ती त्यांची खराब झाली. आणि आणखीन जी काही वाचली होती 23च वाचली होती त्यातली, पण त्यांनी ती देऊन टाकली विद्यापीठाला, डोनेट केली. किंवा आता सप्रे गुरुजी होते आपल्याकडे, त्यांची पण अशीच थोडीफार हस्तलिखित होती. किंवा आता महिंदरगीकर म्हणून आहेत, इथं ताराबाई रोडलाच राहतात, त्यांची पण हस्तलिखित आहेत, मोडीतली आहेत ती सगळी. त्यांच्याकडेच आम्ही ती, उलट त्यांना हे भारी वाटायचं की असं कोणतरी काम करून देतय सरकार, हे असं काम करून देतय, हे पण लोकांना वाटत
1: आवडलं.
0: आणि तुमचं बोलणं, तुमचं वागणं याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तुम्ही जसं लोकांना अप्रोच होता, मला हे सांगायला आवडेल की काम आमचं चोख असतं.
1: खरं
0: म्हणजे आम्ही व्यवस्थित कायदेशीर रित्या पत्र घेऊन जाणार, काम पूर्ण झाल्यावर पत्र घेऊन येणार, याची सगळं

0: नोंद माझ्याकडे आहे.
1: बरोबर. आता सध्या हे काम सुरू आहे.
0: तर आत्ता काम असं सुरू आहे की हे जसं 25 साली हे लॉन्च झालं, अजून त्याची केंद्र मिळत आहेत लोकांना किंवा त्या त्या संस्था आणि ऑर्गनायझर्सना, तर त्याची मी वाट पाहतेय. आणि दरम्यान मी आत्ता असं एक संकल्पना माझी आहे की हस्तलिखितांचं गाव, तर नरसोबावाडी मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे हे हस्तलिखितांचं गाव किंवा हब आपण म्हणू शकतो. तर देशातलं नाही तर जगातलं सगळ्यात पहिलं हे गाव होऊ शकतं, कारण तिथं 5,000 अधिक हस्तलिखित आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये कराडचा कृष्णाकाठ, सांगली जिल्हा नगर वाचनालय, म्हणजे त्या परिक्षेत्रातली 50 किलोमीटरच्या परिक्षेत्रातली हस्तलिखित मी त्यात अंतर्भूत केली आहेत. आणि कुरुंदवाड असा तो पट्टा आहे. तर इथं 5,000 अधिक किंवा जवळजवळ 5,000 हस्तलिखित उपलब्ध आहेत. याच्या संबंधी मी 1:31 डॉक्युमेंटरी केली आणि ती भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं अप्रूव्ह केली. तर ही संकल्पनातून मला एक्झिक्यूट करायची, प्रत्यक्षात आणायची.
1: अजून हस्तलिखित मिळत आहेत, म्हणजे त्याचा शोध सुरू आहे की नाही?
0: अजून पण हस्तलिखित मिळणार आहेत.
1: बरं.
0: कारण तो शोध कायमच सुरू असतो.
1: अगदी.
0: अजून असे बरेच भाग आहेत, अशी बरीच लोक आहेत की ज्यांना हे काम करायचं आहे पहिल्यापासून, म्हणजे सर्वेक्षणापासून काम अजून पण आवश्यकच आहे करा.
1: पण मग ते सुरू आहे.
0: हा, ते सुरू आहे.
1: बर.
0: जसे की वाडीत मी तुम्हाला म्हटलं बोरगावकर शास्त्री जे आहेत, त्यांचं मी 16 साली मी हे वाडीतलं काम केलं होतं.
1: बरोबर.
0: 2014-17 पहिला प्रोजेक्ट जो होता त्यामध्ये. पण आज 26 साली मी जेव्हा परत सर्वे केला वाडीचा, तेव्हा त्यांना नवीन दिलेली आहेत कोणीतरी.
1: बर.
0: असं पण असं, मग त्यांना आता माईणकर घराणं म्हणून आहे, खारे पाटण, तिकडची हस्तलिखित त्यांना दिलेली आहेत.
1: बर.
0: मग ते त्याची त्याच्यात भर पडली आहे. असे त्याच्यामध्ये लोक आहेत.
1: सुरुवातीला आपण बोलताना असं म्हटलं होतं की ही खुली केलेली आहेत आता हस्तलिखित ज्ञानभारतमवरती, तर त्याची प्रोसेस काय? म्हणजे एखाद्या व्यक्तीला ती हस्तलिखित बघायची असतील तर काय करायचं?
0: तर याच्यामध्ये जे आता 25 साली जे लॉन्च केलं ज्ञानभारतम ऍप, तर त्याच्यामध्ये हस्तलिखितांचे ही जी केंद्र आहेत, म्हणजे ज्ञानभारतम मिशनची जी केंद्र आहेत ती कोण आहेत याची माहिती तिथं. आता एक आता याच्यामध्ये एआयचा एक खूप मोठा सहभाग आहे. तर मला सांगायला आवडेल की ज्ञानभारतम मिशन बरोबर ज्ञान सेतू म्हणून एक त्यांनी संकल्पना राबवली. तर त्याच्यामध्ये एआय सायंटिस्ट आहेत किंवा डेटा सायंटिस्ट आहेत, या सगळ्यांचा एक मत घेऊन त्याच्यावर आधारित त्यांनी प्रकल्प तयार करून देण्यास सांगितलं होतं. तर त्यामध्ये त्यांनी 3 लोकांना बक्षीस पण दिलं. मग ते सगळे लोक आयआयटी आणि अर्थात इकडचे जे लोक होते ते होते, आणि काही लोक असे पण आहेत की जे संस्कृत पण जाणतात आणि इंजिनियर पण आहेत आणि एआय मधली पण त्यांना माहिती. तर ह्या सगळ्या लोकांचा उपयोग आपण यामध्ये करून घेतोय. ही जी डिजिटाईज केलेली हस्तलिखित आहेत, म्हणजे आता आपण तुम्ही हे सहजच करता एआय जीपीटी वर, म्हणजे इमेज क्रिएट करता किंवा आता तुम्ही ओसीआर म्हणतो ज्याला, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन, म्हणजे तुम्ही ह्या वहीतल्या पानाचा जर फोटो काढला तर ते टाकलं गुगलवर की ते तुम्हाला सांगतं ट्रान्सलेट करून, तसं हस्तलिखितांना करता येऊ शकतं का? हा एक संशोधनातला त्यातला विषय आहे. प्लस त्याचं रिझोल्युशन आणि एचडी क्वालिटी हे सगळं जे आहे, म्हणजे क्लॅरिटी येणे, या अनुषंगानं त्याचं डिजिटायझेशन करणे. त्याच्यानंतर हे अपलोड केलं ज्ञानभारतमच्या पोर्टलवर की ते समजा आता मला पाहायचं असेल तर मला काही पेमेंट भरायचं तिथे, ते ठरवतील, म्हणजे त्याच्यावर त्यांची अजून अभ्यास सुरू आहे. आणि मग ते हस्तलिखित तुम्हाला पेमेंट गेटवे करून, जसं तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करता जीपे वर यूपीआय वर ट्रान्झॅक्शन करून, त्याप्रमाणे पेमेंट गेटवेज बनवून ते तुम्हाला उपलब्ध होईल. आणि त्याच्यामध्ये मग पानांनुसार ते दर घेतील किंवा जसं काही आहे.
1: पण ही अजून सुरुवात नाही झाली.
0: नाही, आता आपण संकलनच केलंय फक्त. आणि अजून शोध लागत आहेत, म्हणजे इथे आहेत बाबा, इथे आहेत बाबा, हे अजून कळतंय आपल्याला.
1: म्हणजे संकलन करून त्याचं डिजिटायझेशन झालेलं आहे पण अजून अपलोड झालेलं नाही.
0: अपलोड नाही झालेलं, फक्त आता कामाला सुरुवात झालेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये जे हे आहे कालिदास संस्कृत विद्यापीठ तिथं ह्याचं जे केंद्र आहे ज्ञान भारतमचं तिथं सुरुवात झालेली आहे.
1: फक्त मग याविषयी आपण श्रोत्यांना काही आवाहन करू शकतो का?
0: खूप चांगला

0: प्रश्न आहे हा आणि खूप छान तुम्ही मला सूचित केलं. माझं आवाहन लोकांना हे आहे की तुमच्याकडे कुठेही खेडोपाडी शहरामध्ये ऑफिसमध्ये मठामध्ये मंदिरामध्ये जर हस्तलिखित उपलब्ध असतील तर त्यांनी कृपया संपर्क करावा. यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे 89 99 69 19 95
1: तर श्रोते हो, तुम्ही सगळेजण ही मुलाखत ऐकत आहात. जर खरंच असा काही अमूल्य साठा तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही प्रियांकाशी संपर्क साधू शकता. तुम्ही संपर्क साधल्यानंतर ती तुम्हाला पुढची जी काही प्रोसेस आहे ती नक्की सांगेल. पण हा साठा किती चांगल्या पद्धतीनं संकलित होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला आजच्या मुलाखतीतून कळलं असेल, त्यामुळे नक्की तुम्ही प्रियांकाशी संपर्क साधू शकता. तर आता सध्या तुमचं काही या क्षेत्रातलं काम सुरू आहे का?
0: इथे सांगायला आवडेल की 2022 साली एक स्टार्टअप योजना म्हणून असं जे आपल्या सरकारने काढली होती तर त्याच्यामध्ये मी उद्यम आधार या रजिस्ट्रेशन खाली लिपिका आर्काइवल मॅनेजमेंट सोल्युशन्स एक कंपनी रजिस्टर केली आहे. तर याच्याद्वारे आम्ही काय करतो की आर्टिफॅक्ट्स असतील, आर्टिफॅक्ट्स म्हणजे पुरातत्वीय वस्तू, हस्तलिखित नाणी किंवा आणखीन अशा जर काही गोष्टी असतील तुमच्याकडे तर त्याची मॅनेजमेंट किंवा त्याचं कॅटलॉगिंग, त्याचं प्रिझर्वेशन, डिजिटायझेशन कागद असतील तर आम्ही करून देतो.
1: तर हस्तलिखितांचं डिजिटायझेशन हा खरं तर खूप मोठा विषय आहे. आपण आता फक्त त्याची प्रक्रिया जाणून घेतलेली आहे. तर हे काम काही साधं सोपं सरळ नाहीये. हा अव्याहतपणे चालणारा एक प्रकारचा यज्ञ आहे म्हटलं तरी चालू शकेल.
0: अगदी बरोबर.
1: कदाचित हा विषय माहीतही नसेल, पण आता आपण ही जी मुलाखत प्रसारित केली या अंतर्गत काही जणांना या विषयाची माहिती होईल, कदाचित काही जणांना ह्याची आवड असेल, काम करण्याची इच्छाही असेल. एकंदरीत या बाबतीत तुम्ही काय आवाहन कराल श्रोत्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी? पण
0: ज्या लोकांना याच्यामध्ये काम करायचंय त्यांनी ज्ञान भारत मिशन ह्या वेबसाईटला भेट द्यावी. त्याच्यावरती ही सगळी माहिती उपलब्ध आहे. तिथे स्कॉलर्स किंवा तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे आणि याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. मी म्हटलं तसं म्हणजे लिपींचा तज्ज्ञ हवा, डिजिटायझेशनचा तज्ज्ञ हवा, म्हणजे एमसीए बीसीए ची झालेली लोक आहेत ती हवी आहेत, कॉन्झर्वेशनची हवी आहेत, संकलन म्हणजे सर्वे करणारी हवी आहेत, एमलिप झालेली म्हणजे लायब्ररीचा कोर्स जो माझा पण झाला आहे ती हवी आहेत. या सगळ्या प्रकारच्या लोकांची आवश्यकता इथं आहे. संस्कृत तज्ज्ञांची तर आहेच आहे.
1: बरोबर.
0: आणि याच्यासाठी जर तुम्ही कोर्स करू इच्छित असाल ते पण सांगून ठेवते. सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी किंवा पूर्वीचा राष्ट्रीय संस्कृत संस्थान जे आहे त्याचा ऑनलाईन कोर्स याचा चालू असतो. वैदिक संशोधन मंडळ पुण्यामध्ये तो आहे आता पण.
1: बर बर.
0: आणि सगळ्यात पहिला तुम्ही ज्ञान भारतमच्या वेबसाईटला भेट दिल्यावर तुमच्या हे सगळं लक्षात येईलच. किंवा आता संस्कृत शिकवणारे म्हणा किंवा शिकणारे पण खूप लोक आहेत आपल्याला, त्यांना सुद्धा हे माहित नाहीये अशी पण लोक आहेत. कारण हे सगळं आता त्याला या 10 वर्षांमध्ये जास्त गती आली आहे. आणि एक प्रकारचं आपण म्हणतो ना की ग्लॅमर ते आता ह्या म्हणजे याचं आयकेएस किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम याचं हे एक सुवर्ण युग आहे असं आपण म्हणू शकतो.
1: नक्कीच. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, जसं मी मगाशी म्हटलं की हे काम सहज सोपं नाहीये, घरच्यांचा कसा सपोर्ट होता या कामासाठी?
0: सपोर्ट म्हणताना मी असं म्हणेन की आई आणि बाबा माझे यांचा सपोर्ट शिवाय मी हे काहीच करू शकले नसते.
1: बरोबर.
0: आणि मी तर आता सांगते ही थोडीशी डार्क साइड आहे माझ्या आयुष्यातली. 2010 साली मी एम ए करण्यासाठी पुण्यामध्ये गेले. 12 माझा एम ए पासआउट झाला. मला तिथे नोकरी पण मिळाली पण मला अत्यंत कमी पगार होता म्हणजे. आणि त्यानंतर मी शाळेमध्ये नोकरी पण शोधली परत. दरम्यान माझी आकाशवाणीत पण नेमणूक झाली होती. आता इथे सांगायला आवडेल मला तिथं पण मी काम केलं. बाकीचे दिवस काय करायचं म्हणजे आकाशवाणीचे आपले कॅज्युअल जी 6 दिवसाची ड्युटी झाल्यावर ते काय करायचं बाकीचं? तर मला मी खूप शोधली नोकरी म्हणजे शिकवण्यासाठी शाळेमध्ये पण मला ती मिळाली नाही. त्यामुळे मी पुणे सोडलं आणि कोल्हापूरला आले. म्हणजे माझ्या पुढे काय करायचं हा प्रश्न होता तेव्हा. मग मी फक्त वाचन करायचं जाऊन पुराभी लेखागार जे आहे आपल्याकडे टाउन हॉलचं, तर तिथे जाऊन मी 6 महिने फक्त चालत जायचे. म्हणजे माझं घर मंगळारपेठेत आहे, तिथून मी टाउन हॉल पर्यंत चालत जायचे कारण तेव्हा माझी गाडी पण नव्हती.
1: बर.
0: मग नुसतं वाचन केलं मी आणि तिथं मला स्वतःला पण हे जाणवलं की एक

गूढ शोधणे किंवा लेखन कला, विविध अक्षरांमध्ये लिहिण्याची आवड ही मला आधीपासून होतीच. पण एक काय म्हणतात की असं काहीतरी शोधणं कधीच कुणी पाहिलेलं नाही किंवा कधीच कुणाच्या दृष्टीस पडलेलं नाही, याच्याकडे माझा एक कल होता. किंवा इतिहासाची आवड, संस्कृतची आवड, त्यामुळं मी ती ती पुस्तकं वाचायचे तिकडे. म्हणजे मी ढेरेंची खूप पुस्तकं वाचली, राचीन ढेरेंची, परत नकाशे आहेत.

0: पुस्तकं वाचायचे तिकडे. म्हणजे मी ढेरेंची खूप पुस्तकं वाचली, राचीन ढेरेंची, परत नकाशे आहेत तिथं विविध उपलब्ध, आणि हे सगळं फ्री मध्ये वाचायला मिळायचं. मी प्रॉपर डबा घेऊन जायचे 11 ते 5 तिथून बाहेर पडायचे. आणि मग तिथले जे एक सर आहेत आवळे म्हणून, त्यांनी मला हे सांगितलं की विद्यापीठामध्ये अशी काहीतरी जॉब आहे बाबा, तू जाऊन बघ. म्हणून मग मी विद्यापीठात गेले आणि मग तिथं डॉक्टर नमिता खोत या त्यावेळी ग्रंथपाल होत्या, त्यांनी मला खूप सपोर्ट केला या कामामध्ये. त्यांनी मला असं सांगितलं की तुझी नेमणूक होऊ शकते, कारण तुझं हे प्रोफाईल जे आहे, जॉब करिअर जे आहे, किंवा हा जो कोर्स आहे म्हणजे मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी आणि एम ए संस्कृत, हे याच्यासाठी आवश्यक असणारच आहे. आणि कॅन्डिडेट म्हणायचं तर 7 होते उमेदवार, कारण हे माहीतच नाही ना कुणाला. विद्यापीठानं जी ऍड दिली त्याच्यामध्ये 7 लोक आले.
1: बरोबर.
0: आणि अशी मग ती सुरुवात झाली. मी आई बाबांची एकच मुलगी आहे, म्हणजे मला भाऊ नाही बहीण नाही, सिंगल चाइल्ड आहे. तर त्यामुळं त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी एवढ्या उड्या मारू शकले. खरं सांगायचं तर म्हणजे मला आज इथे जायला लागेल, उद्या तिथे जायला लागेल, एक मुलगी म्हणून पाठवताना काळजी असते. अजून ही आपल्या समाजामध्ये तेवढा खुलेपणा नाही आहे म्हणा, किंवा तेवढ्या मुलींच्या नोकरी करण्यापासून,
1: बरोबर,
0: ते अशा प्रकारची नोकरी करण्यापासून पाठिंबा समाजाचा असलेला आपल्याला दिसत नाही.
1: खरं.
0: लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या सासरच्या मंडळींनी पण या कामात मला खूप सपोर्ट केला, कारण माझ्या सासूबाई स्वतः एम ए संस्कृत आहे, त्यामुळे त्यांना पण आवड आहे यातली. तर हे असं जमून गेलं.
1: बरोबर.
0: आणि घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत.
1: कारण याचं आपण म्हटलं तसं स्थिरता नाहीच आहे या गोष्टीला, त्यामुळे हा सपोर्ट खरंच खूप महत्वाचा आहे.
0: नवनवीन माणसांना भेटावं लागतं, म्हणजे ही एक आपल्याला वाटतंच ना की आता ह्या माणसाला मी भेटायला चालले, मीच कधी त्या माणसाला बघितलेलं नाही, तर ही काय बाबा आता करेल किंवा काय असेल तिकडे. किंवा आता मला ह्याचे जे वर्कशॉप असतात ते माझे 2 झाले.
1: बर.
0: एक वर्कशॉप माझा गुजरातला झाला.
1: बापरे.
0: तिथं गुजरात आयुर्वेद युनिव्हर्सिटी म्हणून आहे, ही जगातली एकमेव आयुर्वेदाची युनिव्हर्सिटी आहे.
1: बरोबर.
0: तिथे झाला. आणि जे बंगाल आहे शांतिनिकेत, रवींद्रनाथ टागोरांचं गाव, तिथे एक वर्कशॉप झाला. अशा लांब ठिकाणी जाताना तुमच्या घरच्यांचा सपोर्ट आणि पाठिंबा आणि तुमच्यावरचा विश्वास आवश्यक असतो.
1: खरं. आणि हे महत्वाचं आहे.
0: ज्ञान भारतम मिशन असं जेव्हा आपण म्हणतो, भारतातलं सर्व प्रकारचं ज्ञान याच्यामध्ये दडलेलं आहे, आणि ते आपण अभ्यासूया आणि आपल्या राष्ट्राच्या पुनर्निर्माणात किंवा राष्ट्राच्या उत्तम निर्माणासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याचं जतन करूया, संवर्धन करूया आणि हस्तलिखितांना जपूया.
1: खूप छान. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे ज्ञान भारतम द्वारे केलं जातं याविषयीची सखोल माहिती आपल्या या आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला प्रियांका मुजुमदार भिडे यांनी दिली. आणि खरंच हा विषय खूप मोठा आहे, पण जास्तीत जास्त या विषयीची माहिती घेण्याचा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. तर प्रियांका, तुम्ही आज इथे आलात आणि ही माहिती दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. याविषयीचीच अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण आता जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. पंचवीस ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. डोळ्यांचं महत्व आपण सगळेच जण जाणतो आणि डोळे नसणं याचं दुःख देखील आपल्याला माहितीये. त्यामुळेच याविषयीची जनजागृती होण्यासाठी हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. तर याबद्दलची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांच्याकडून. तर सर्वप्रथम डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मला असं सांगा की हा जो पंधरवडा आहे तर त्याचं घोषवाक्य काय आहे?
1: या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आणा.
0: आणि खरंच आहे ना ते. म्हणजे मुळात हा नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे?
1: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, किती लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे, आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड म्हणजे बुबळामुळे अंध असतो.
0: बर,
1: असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपणाला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात, पण आपल्याला त्याची गरज जास्त आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप तफावत आहे. आपण समाजाला समजावून सांगितल्याशिवाय, त्यांच्याकडे जनजागृती केल्याशिवाय हे काम वाढणार नाही आणि आपल्याला नेत्रदानामधून जास्त बोबळ मिळणार नाहीत.
0: बरोबर,
1: ही परिस्थिती आहे.
0: नेत्रदान म्हणजे नक्की काय आहे?
1: नेत्रदान म्हणजे ज्या रुग्णाला बुबळामुळे अंधत्व आलेलं आहे, काही खराबी म्हणे त्याचं बुबळ खराब झालेलं असतं, त्याला दिसायचं दृष्टीहीन तो झालेला असतो, अशा रुग्णामध्ये आपण काय करतो, ज्या व्यक्तीने आपल्याला नेत्रदान केलेलं असतं त्याचं आपण बुबळ काढून रुग्णामध्ये त्याचं खराब झालेलं बुबळ काढून त्या ठिकाणी प्रत्यारोपण करतो, ह्यालाच आपण नेत्रदान म्हणतो.
0: आता हे जे नेत्रदान आहे, तुम्ही म्हणालात की हे बुबुळ आपण काढतो, तर साधारण ती प्रोसेस काय आहे की किती वेळापर्यंत ते बुबुळ काढलं पाहिजे किंवा काय, याबद्दल सांगा.
1: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणे करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा.
0: बर,
1: थोडे डोळे उशीर द्यावी डोक्याच्या खाली. डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आयबॅकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते.
0: बर,
1: त्याच्यानंतर जी डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत. एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला, जेणेकरून बाह्यपटल ड्राय होऊ नये आणि त्याला हवा लागू नये आणि ते चांगल्या स्थितीत राहावं. ज्यावेळी डॉक्टरांची टीम येते त्यावेळेला डॉक्टर त्यांच्याप्रमाणे

0: म्हणजे घरच्या लोकांची परवानगी घ्यावी लागते, शपथपत्रावर त्यांची साईन घ्यावी लागते.
1: बर,
0: मृत्यूचं कारण काय आहे ह्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे.
1: बर,
0: कारण मृत्यूचं कारण काय असलं तर आपल्याला माहित नाही काय कशाने त्यांचा मृत्यू झाला किंवा किती धोका आहे ते घेऊन, ह्या गोष्टी सगळ्या आपण पाहायला पाहिजे.
1: आणि मग ती नंतर काढून घेतल्यानंतर पुन्हा नेत्रपेढीपर्यंत जाईपर्यंतचा अवधी काही ठराविक आहे का?
0: आहे. नेत्र आपण काढून घेतल्यानंतर ठराविक तरह काही माध्यम आहेत.
1: बर,
0: एक मेडी आहे जसं एमके मेडी आहे, ह्याच्यामध्ये आपण ते नेत्र ठेवतो आणि आपण त्या बँकेला आपण देतो ते
1: नेत्रपेढीला. आणि नंतर ते तिथं किती दिवस ठेवले जातात?
0: नेत्रपेढीमध्ये कमीत कमी 3 ते 7 दिवस तुम्ही ते दान केलेलं बुबुळ ठेवू शकता त्या मेडियामध्ये.
1: बर,
0: आणि ह्या काळामध्ये एखादा रुग्णाला गरज असेल ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एखाद्या बँकेमध्ये हॉस्पिटलमध्ये, त्याला आपण बोलवून फोन करून त्याची सर्व तपासणी करून आणि ह्या बुबळाची सुद्धा जे दान केलेलं त्याची सुद्धा सर्व तपासणी करून आपण त्याचं प्रत्यारोपण करू शकतो.
1: या प्रत्यारोपणासाठी काही टेस्ट वगैरे असतात का?
0: प्रत्यारोपणाची टेस्ट असतात. ज्या आई बँकेत आपण नेत्रदान ठेवलं ती बँक पूर्ण त्याची तपासणी करून घेते, जेणेकरून काय असतं जन्मजात आपल्याला काही पेशी असतात त्या बुबळामध्ये, 3,000-5,000 दरम्यान ठराविक पेशी असतात आणि त्या पेशी वयानुसार कमी पण होतात.
1: बरोबर,
0: एंगेजमध्ये चांगल्या असतात एंगेजमध्ये, पण ती तपासणी करावी लागते आपल्या किती पेशी आहेत, ते बुबळ आपण बसवल्यानंतर त्या रुग्णाला किती फायदा होईल, सक्सेस होईल का नाही ते,
1: ह्या
0: सगळ्या टेस्ट असतात. किंवा आणि काय कुठले डिसीजेस आहेत का
1: याची
0: पण आपण तपासणी करू शकतो.
1: बरोबर, म्हणजे हे सगळं बघून
0: प्रोसेस करून मग
1: प्रत्यारोपण केलं
0: करतो.
1: येस, बरोबर. नेत्रदानाचा संकल्प नक्की कोण करू शकतो?
0: नेत्रदान संकल्प करण्यासाठी त्याला जात म्हणा, वय म्हणा, वंश हे कशाची गरज असते, वयाची अटही नसते. त्याला कोणी नेत्रदान करू शकतो, पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही. जसे की एखादी व्यक्ती रेबीजमुळे इन्फेक्ट झालेली आहे, कावीळमुळे इन्फेक्ट झालेली आहे, किंवा एड्समुळे किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत, किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे,
1: बर,
0: अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.
1: बर,
0: आणि नेत्रदानामुळे आपल्याला जे बुबुळ मिळालेले असतात ते प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत का नाही हे पाहूनच आपण करतो. काही बुबळ जर वापरायला येत नसतील तर आपण मेडिकल रिसर्च ह्याच्यासाठी आपण ते युटिलाइज करतो. दान केलेलं आपण वाया घालवत नाही.
1: डोळ्यांवरती काही शस्त्रक्रिया झाल्या असतील तर ते लोक करू शकतात?
0: हा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल तर ते करू शकतात, नेत्रदान करू शकतात. मधुमेह असेल, उच्च दाब असेल, ह्या व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात.
1: बर, एकंदरीत या नेत्रदान संकल्प जो आपण करतो त्याची प्रक्रिया काय आहे?
0: ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करायचं असतं पहिल्यांदा जो संकल्प फॉर्म असतो तो भरून द्यावा लागतो.
1: तो कुठे मिळतो?
0: तो आपल्या नेत्रपेढीमध्ये मिळतो, आय बँकेत मिळतो, जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज या ठिकाणी ते फॉर्म मिळतात आपल्याला.
1: बर,
0: आजकाल ऑनलाईन सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. हेल्पलाईन सुद्धा दिलेले आहे खेडेगावमध्ये जेणेकरून लोकांना अप्रोच व्हावं.
1: बर,
0: 1919 हा हेल्पलाईन नंबर आहे.
1: परत एकदा सांगता?
0: 1919 हा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याला आपण कॉन्टॅक्ट केलो तर ते नेत्रपेढीला जोडून घेऊ शकतो. ज्यावेळेला मृत्यू होतो खेड्यामध्ये त्यावेळेला हॉस्पिटल नसतात, डॉक्टर जवळ नसतात, काय करायचं, अशा वेळेला 1919 हा नंबर उपयोगी पडतो आपल्याला. किंवा काही तालुक्यामध्ये सरकारी दवाखाने असतात, पीएस असतात, तिथे डॉक्टर सुद्धा ह्या गोष्टी करू शकतात. नेत्र
1: हा संकल्प आपण फॉर्म भरायचा असतो. एखाद्या व्यक्तीनं नेत्रदानाचा हा फॉर्म भरलेला आहे आणि समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबाची काय जबाबदारी असते?
0: कुटुंबाची जबाबदारी असते, समजा ती व्यक्ती जर मृत झाली तर पहिले त्यांनी आय बँकेला कळवलं पाहिजे.
1: पण यासाठी मुळात त्या व्यक्तीनं देखील घरात सांगणं गरजेचं आहे.
0: त्या व्यक्तीनं सुद्धा घरी चर्चा केली पाहिजे. किंवा जरी समजा त्यांनी नाही सांगितलं आणि घरच्या नातेवाईकांनी जरी मंजुरी दिली किंवा तुम्ही घेऊ शकता,
1: म्हणजे समजा संकल्प केला नसेल पण घरच्यांची इच्छा असेल,
0: संकल्प नसेल, फॉर्म भरले नसतील, घरी एखाद्याला समजा चुकून सांगितलंच नसेल, पण नातेवाईकांची अशी इच्छा आहे की ह्यांचं नेत्रदान करावं जेणेकरून दुसऱ्याला उपयोग येईल, चालतं काय नाही. नेत्रपेढीला त्यांना लगेच कळवायला लागतं कारण नेत्रदान आपण जे डोळे नेत्रदान केलेले असतात ते विदिन 6 आवर्स म्हणजे 6 तासाच्या आत आपण ते घेतले पाहिजेत का, त्याची इंटिग्रिटी आणि त्याची सक्सेसफुल रेट हे चांगला असतो. जसं वेळ जाईल जसं ड्रायनेस येतो बुबुळ खराब व्हायला लागतं, 7 तासाच्या पुढे शक्यतो
1: होत नाही. साधारण कोणत्या वयोगटानं हा नेत्रदान करावं असं काही आहे का?
0: वयाचं काही बंधन नाही, कोणीही करू शकतं.
1: कधी कधी

0: लहान वयातल्या मुलांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचंही करू शकतो.
1: मुलांचं आणि खूप वयस्क माणसांचं सुद्धा आपण नेत्रदान अबुबळे घेऊ शकतो. फक्त काय आहे त्याच्यामध्ये की त्यांचे जे बुबळ आहेत त्यांच्या पेशी आतल्या चांगल्या पाहिजेत, जेणेकरून ज्यांना आपण प्रत्यारोपण करणार त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे.
0: बरोबर,
1: चांगले बुबळ आणि जरा फायदेशीर असतात पण हे नेत्रदान करू शकतात कारण इतर गोष्टीला पण आपल्याला उपयोगाला येतात.
0: बरोबर, ती जी प्रत्यारोपणाची जी प्रक्रिया आहे ती नक्की कशा पद्धतीनं असते?
1: प्रत्यारोपण आपण त्यालाच म्हणतो की कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन.
0: बर,
1: ज्या व्यक्तीला आपण बसवतो पहिल्यांदा त्या व्यक्तीची तपासणी केली जाते की त्याला बुबळाला किती जखम आहे किंवा किती फूल पडलेलं आहे, बुबळ किती खराब झालेलं आहे, ह्याची इतर दवाखान्यामध्ये डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जाते प्राथमिक लेवलची. ती तपासणी केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे ऑलरेडी झालेलंच असते ना, नोंद केलेलीच असते वगैरे, आयपीडी मध्ये त्याची नोंद झालेली असते. ज्या वेळेला आपल्याला बुबळ उपलब्ध होतं त्यावेळेला आपण त्यांना फोन करतो किंवा अशा या पद्धतीचं बुबळ आहे, त्याच्यामध्ये लाईन लिस्ट असते, फर्स्ट कम फर्स्ट. ज्यानं रजिस्ट्रेशन अगोदर केलेलं आहे त्यांना आपण बोलवून घेतो, त्याला गरज आहे. पण इमर्जन्सी एखाद्याचा डोळ्याला अल्सर झालेला आहे, जखम झालेला आहे, डोळा फुटायला आलेला आहे, आतले कंटेंट्स बाहेर येऊ शकतात, अशाला इमर्जन्सी आपण कधीही घेऊन त्याला आपण प्रत्यारोपण करू शकतो. त्याला थेरापेटिक केराटोप्लास्टी म्हणतो आपण.
0: मग ती प्रॉपर आपलं नेहमीप्रमाणे ऑपरेशन असतं, ते शस्त्रक्रिया असते?
1: शस्त्रक्रियाच असते ती. काय असतं, त्या आपण जे खराब झालेलं बुबळ रुग्णाचं आहे ते आपण काढून टाकायचं आणि जे दान केलेलं बुबळ आहे त्याची तपासणी केल्यानंतर प्रॉपर योग्य आहे का नाही हे बघून आपण त्या ठिकाणी ते प्रत्यारोपण करायचं, सुचर घालायचे त्याला, प्रत्यारोपण करायचं. जसं आपण एखाद्या घड्याळाची ग्लास डायर बदलतो तसंच असतं, पण हे ऑपरेशन असतं. बाह्य पटल बसवतो, पूर्ण डोळा कुठेही जगात बसवला जात नाही. डोळ्याची रचना जर तुम्ही बघितला तर सर्वच पटल हे बाह्य पटल असतं, त्याला आपण कॉर्निया म्हणतो. तो ढगाळ झाला, काय ओरखडा उठला, काय त्याच्यावर फूल पडलं तर आतमधले प्रकाश किरण आतमध्ये जात नाहीत, त्या व्यक्तीला तो दृष्टीहीन होतो.
0: बरोबर,
1: त्याच्या आत बघितला तर काळा पडदा असतो, त्याला आपण म्हणतो आयरिस म्हणतो. ते डोळ्याचा रंग दाखवतं आपल्याला, रंग ठरवतं. त्याच्या आतमध्ये भावडी असते, ती प्रकाशाचं नियंत्रण करते, आत जाऊ शकत नाही. लेन्स त्याच्या अगोदर एक लेन्स असते, ही लेन्स कॉन्वर्जिंग लेन्स म्हणतो किंवा अभिसारित लेन्स म्हणतो आपण. जे जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यात जातात ते कॉन्वर्ज करतात, एका बाजूला प्रकाश कलेक्ट केले जातात आणि मागच्या दृष्टीपटलवर ते पडतात. ते त्याच्यापासून एक इमेज तयार होते असं आपल्याला लक्षात येते. रेटिनाच्या मागटीभागा एक नस असते, तिचं फंक्शन काय, तर ही इमेज आपल्या मेंदूपर्यंत कॅरी करते. मग आपल्याला कळते कोणतं व्यक्ती आहे, काहीतरी वस्तू आहे, हे त्याचं अशा पद्धतीने संरचना आपल्या डोळ्याची असते.
0: खरं, अंधत्वाच्या सगळ्या प्रकारांमध्ये प्रत्यारोपण यशस्वी होतं का?
1: आता आजकाल टेक्नॉलॉजी खूप चांगली आलेली आहे. एखाद्याने दान केलेले डोळे दोन पेशंटला आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कोणत्या पार्टची गरज आहे, जसं की आता काही लोकांना आता फिक्स एंडोथेलियल डिस्ट्रॉफी म्हणून ज्याच्यामध्ये एंडोथेलियल त्या कॉर्नियाचं खराब झालेलं असतं, तेवढंच आपण एक पार्ट बसवू शकतो.
0: बर,
1: एंडोथेलियल म्हणतो आपण त्याला, तेवढा पार्ट बसू शकतो. किंवा समजा त्या बाह्यपटलचे बरेच लेअर्स असतात, तर वरचं इपिथेलियल लेअर खराब झालेलं असेल तर ते आपण तेवढंच बदलू शकतो. जेवढा पार्ट लागेल तेवढा आपण बदलू शकतो. ह्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहेत.
0: बरोबर,
1: आणि ज्याला पूर्ण गरज आहे पूर्ण, तर पूर्ण त्याला टोटल केराटोप्लास्टी आपल्याला करावी लागते, फुल थिकनेस केराटोप्लास्टी आपण त्याला म्हणतो.
0: जन्मतः अंधत्व असेल तरी सुद्धा या प्रत्यारोपणानं होऊ शकतं?
1: हो, होऊ शकतं. जन्मतः अंधत्व त्याच्या तपासणी असतात मुलांच्या. हे मुलांच्या मध्ये तर खूप याचं प्रमाण आहे. लहान मुलं आणि यंग मुलं ह्याच्यामध्ये बुबळाचं अंधत्व ह्याचं प्रमाण खूप आहे. लहान म्हणजे 60% प्रमाण लहान मुलांच्यातच आहे याचं.
0: बर,
1: हा, तर ह्यांना आपण ह्यांचं पुढे करिअर आहे, ह्यांचं आयुष्य आहे पुढे. ह्यांना आपण जर प्रत्यारोपण यशस्वीपणे केलं तर ह्यांचं आयुष्य पुढे चांगलंच नाही. दोन डोळ्यांनी जर दृष्टीहीन असेल तर एक डोळ्याचं जरी ऑपरेशन केलं तर तरी पण त्याला किती त्याचा फायदा होतो, त्याचं आयुष्य पुढचं सगळं चांगलं जाऊ शकतो. आणि यंग एज मध्ये अपघात जास्त, यंग एज मध्ये ऍक्सिडेंट आहेत, डोळ्याचे बरेच खराबी होऊ शकते.
0: जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फोन करतो की असं असं हे अवेलेबल आहे आपल्याकडे नेत्रपेढीमध्ये आलेलं आहे, त्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा असतो?
1: नाही, लोकांना काय, ज्याला आपण म्हणतो ना दुसऱ्याचं बघून आपल्याला काय दुःख वाटत नसते, पण त्या व्यक्तीला आपल्याला दिसत नाही त्याला खूप दुःख होत असतं त्याचं.
0: खरं,
1: आणि दोन्ही डोळ्यांचं जर अंध असेल तर ते जग त्याला बघायलाच मिळत नाही ना, त्याच्या आयुष्यात प्रकाश मिळतच नाही. अशा व्यक्तीला गरजच असते. इमिजिएटली तो येतो, आनंदित राहतो आणि ऑपरेशन केल्यानंतर तो आनंदित होऊन जातो, त्याच्या जीवनामध्ये कलरफुल जग बघायला मिळतं.
0: खरं,
1: आपण एक दोन मिनिटं जरी आपण डोळे बंद करून बसलो तर आपल्याला कसं वाटतं.
0: खरं,
1: पण हे कितीतरी वर्ष दिवस हे असे म्हणजे त्यांनी अंधकारमध्ये जीवन काढलेलं.

0: बरोबर,
1: ह्या लोकांना आपण जीवनामध्ये प्रकाश दिला तर खूप आनंदित होता ते.
0: खरंय, नेत्रदानाबद्दलचे काही गैरसमज आहेत बरेचसे, त्याबद्दल काय?
1: बरेच लोकांच्या मध्ये गैरसमज आहेत, त्याच्यामुळे सुद्धा नेत्रदान ही प्रक्रिया थोडीशी कमी होते लोकांच्या मध्ये. म्हणून तर आपण जनजागृती करतो, म्हणून तर नेत्रदान पंधरवडा आपण साजरा करतो प्रत्येक वर्षाला 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर. निदान ह्या काळात बरेच संकल्प पत्रे आपल्याला मिळतील, बरेच आय डोनेशनला लोक तयार होतील.
0: बरोबर,
1: लोकांच्या मध्ये काय असतं की प्रत्यारोपण आपण म्हणजे कॉर्नर ट्रान्सप्लांटेशन किंवा मूळ प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया क्या करतो, लोकांना वाटते की पूर्ण डोळा बसवतात का?
0: हा,
1: तर नाही, पूर्ण डोळा बसवत नाहीत, फक्त बाह्यपटल आपण प्रत्यारोपण केलं जातं. त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्यपटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात, म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही, काही नाही, लोकांना वाटतं तसं, पण तसं
0: बरोबर तसं काही नाहीये. त्यामुळे आपण असं लोकांना सांगूयात की आता हा पंधरवडा सुरू आहे सध्या, तर जास्तीत जास्त लोकांनी याबद्दलचा संकल्प करायला हवा.
1: लोकांच्या मध्ये असं बी मनात असतं की ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंध आपण निर्माण होऊ,
0: बर
1: असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण नेत्रदान करू शकत नाही, ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
0: बरोबर,
1: तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुम्ही जिवंत राहू शकता. एखाद्याच्या डोळ्यामध्ये नेत्ररोपण केलं
0: बरोबर,
1: त्याच्या डोळ्याच्या रूपानं तुम्ही ह्या जगामध्ये जिवंत राहू शकता.
0: अगदी खरं, एखादं प्रत्यारोपण जेव्हा केलं जातं तिथे काही कायदेशीर बाबी येतात.
1: हो, कायदेशीर नेत्रदान कुठलंही अवयवदान ह्याला थोटा हा लॉ आहे.
0: बर,
1: म्हणजे ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स हे जो 1994 मध्ये हा कायदा आलेला आहे, कायदेनुसार कुणालाही तुम्ही सेल आउट करू शकत नाही. ऑर्गन्स कॉर्नियावना आहे ते सेल आउट करू शकत नाही. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीची कन्सेंट लागते, नातेवाईकांची कन्सेंट लागते, त्यांची साईन लागते, परमिशन लागते, ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. कुठल्या व्यक्तीला आपण प्रत्यारोपण केलेलं आहे सांगितलं जात नाही, ते आपण ओपन करतच नाही ते.
0: समजा एखाद्या व्यक्तीनं नेत्रदानाचा संकल्प केला असेल तर त्याच्या दैनंदिन जीवनातलं रुटीन म्हणा किंवा काही पथ्य पाणी अशा काही गोष्टी असतात का?
1: नाही, डोळ्याची आपण निगा ही ठेवलीच पाहिजे. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या डोळ्याची निगा ठेवलीच पाहिजे. आजकाल आपल्याला माहिती आहे मधुमेहामुळे डोळे खराब होतात, रेटिना खराब होतो. आपल्या पूर्ण सवयी चांगल्याच पाहिजेत, चांगल्या प्रकाशात वाचन पाहिजे, चांगलं जीवनसत्व असलेले आपण फूड घेतलं पाहिजे. अजीवनसत्व असलेली काही फळे असतात जसे की पिवळी फळे, त्याच्यामध्ये अजीवनसत्व, अजीवनसत्व आपले डोळे पाणीदार चांगले लस्टर प्रमाणे चांगलं ठेवू शकतो जीवनसत्वामुळे.
0: बरोबर डॉक्टर, एक नेत्र तज्ञ म्हणून तुम्ही श्रोत्यांना काय सल्ला द्याल?
1: ऍज अ नेत्र तज्ञ मला असं वाटतं की समाजामध्ये भूगोळामुळे अंधत्व जे येतं त्या बऱ्याच गोष्टी मिळतं. जसे की आपण दीपावळीला फटाके उडवतो, एक्सपोजर आपल्या डोळ्यामध्ये जातात, लहान मुळ शार्प ऑब्जेक्ट खेळत असतात,
0: बरोबर
1: धनुष्यबाण, शाळेमध्ये क्रिकेट घुसणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि काही लोक इंडस्ट्रीमध्ये कामाला असतात, केमिकल कामाला असतात, केमिकल उडत असतं आपल्या डोळ्यामध्ये, त्याच्यामुळे बाह्य पटल आपलं खराब होऊ शकते.
0: खरं,
1: घरामध्ये आपल्या डिटर्जंट्स असतात, काही वस्तू असतात सहजासहजी आपण किचनमध्ये असतात, आपल्या बाथरूममध्ये असतात, काही सॅनिटायझर म्हणा किंवा काही आपलं परफ्युम्स असतात, क्लिनर्स असतात, हे आपल्या डोळ्यात चुकून जरी उडाले तर आपल्याला बाह्यपटल आपलं खराब करू शकतात, आपली नजर कमी करू शकतात. किंवा एखादा इन्फेक्टिव्ह आजार असतो डोळ्यामध्ये, इन्फेक्शन होतं, केराटायटिस म्हणतो आपण त्याला, हे त्वरित तुम्ही डॉक्टरला दाखवला तर त्याच्यावरती उपाय होऊन तुमचं बाह्यपटल चांगलं होऊ शकतं. अल्सर होतं, अल्सरून कधी कधी अल्सर फुटून होऊन डोळा तो खराब होऊन अंधत्व येऊ शकतं. अशा लोकांनी फेस मास्क वापरावेत जेणेकरून ते कण उडणार नाहीत आणि त्यांचे बाह्यपटल खराब होणार नाहीत. किंवा लहान मुलं फटाके होत असतील, कोणतर आपली एक मोठी व्यक्ती त्यांच्याजवळ असावी जेणेकरून एक्सपोजर त्यांच्या डोळ्यामध्ये जाणार नाहीत. रंग खेळताना त्यांनी सावधपणा बाळगावी, रंग काही केमिकल असतात रंगामध्ये, डोळ्यामध्ये गेले तर ते बाह्यपटल खराब करण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं, आपण घरात सुद्धा वावरताना चांगल्या प्रकाशामध्ये वाचन असणे, ताट बसणे, ह्या गोष्टी आपल्याला सर्व सवयीच्या महत्वाच्या वाटतात.
0: खरंय, खरं तर डोळा हा खूप नाजूक अवयव आहे असं आपण म्हणत असतो, त्यामुळे त्याची काळजी सुद्धा तेवढी घेणं अतिशय महत्वाचं आहे. सध्याच्या पिढीकडे थोडस वळूयात, स्क्रीन टाइम सध्या खूप वाढलेला
1: आहे, कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आलाय, त्याच्यानंतर मुलं मोबाईल कंटिन्युअस बघतात, बऱ्याच वेळा मोबाईल कंटिन्युअस बघून त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह एरर निर्माण होतात किंवा रिफ्रॅक्टिव्ह एरर वाढत असतात, त्याच्यामध्ये तो फरक पडतो. आता कॉम्प्युटरमध्ये 8-8

0: तास जर स्क्रीन टाइम असेल यांचा तर त्यावेळेला ड्रायनेस येऊ शकतो, बरंच मग हेडेक होणे, टायर्डनेस होणे या गोष्टी होत असतात.
1: बरोबर.
0: त्याने एक 20 सेकंदाचा 20 फुटावर पाहणं हे जर फॉर्म्युला वापरलं तर त्यांचा ड्रायनेस कमी होतो आणि कॉम्पिटिव्हिजन सिंड्रोम जो आहे तो थोडा कमी होतो.
1: बर.
0: कॅलिब्रेटिंग ड्रॉप्स वापरले त्यांनी पण थोडंसं त्यांना रिलीफ वाटतं. कॉम्प्युटरवरती आयटी मध्ये काम करणारे जे मुलं आहेत त्यांना त्याचा शक्यतो खूप त्रास होत असतो.
1: बरं बरं बरं. नेत्र रुग्णालयामध्ये एरवी सुद्धा नेत्रदानाबद्दल माहिती दिली जाते.
0: जाते जाते. नेत्र रुग्णालयामध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, आय बँकेमध्ये ह्याची माहिती दिली जाते की रजिस्ट्रेशन कसं करावं, नेत्रदान कसं करावं याची माहिती दिली जाते.
1: आपण असं म्हणूया की थोडीशी ही सकारात्मकता तेव्हा एकामध्ये किंवा घर कुटुंबानं दाखवायला हवी.
0: म्हणजे आता बरेच दाखवत आहेत पण थोडस काम पण आता थोडस वाढायला लागले. आपण जनजागृती अजून ह्याच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे लोकांच्या मध्ये आणि त्यांची गैरसमजुती सगळ्या गेल्या पाहिजे. सतत प्रयत्न आपण
1: केले पाहिजे
0: आणि करत राहूया.
1: हो खरंय. आपण असं म्हणूया की आपले जे काही विशेष दिवस आहेत, वाढदिवस असेल किंवा आणखी काही विशेष दिवस आहेत, आपण इतर गोष्टी तर सगळ्या करतच असतो. सेलिब्रेशन प्रत्येक गोष्टीचं होतं.
0: येस मॅडम.
1: तर या दृष्टीनं काही जर आपण संकल्प केले, माझ्या आज वाढदिवस आहे या निमित्तानं मी नेत्रदानाचा संकल्प करतो किंवा असं जर केलं तर तुम्ही म्हणालात तसं की गरज खूप आहे पण त्या मनानं मागणी इतका पुरवठा होत नाही, त्यामुळे समाजामध्ये ह्या दानाची गरज आहे. आणि एखादे समजा घरातल्या व्यक्तीनं जर असं काही तुमच्या समोर प्रस्ताव मांडला तर घरातल्या कुटुंबाने सुद्धा त्यांना सकारात्मकरित्या पाठिंबा दिला पाहिजे.
0: कुटुंबामध्ये आपण चर्चा केली पाहिजे नेत्रदान केल्यामुळे काय फायदा आहे, संकल्प करूया का सर्वांनी.
1: तर तुम्ही म्हणालात तसं डोळ्यांच्या रूपानं का असेना ती व्यक्ती
0: जिवंत राहू शकते.
1: तर डॉक्टर एकंदरीतच हा जो नेत्रदान पंधरवडा आहे याविषयी आपण बरीचशी माहिती आम्हाला दिलेली आहे. तर जाता जाता श्रोत्यांना या नेत्रदानाचं महत्व आणि एक समाजाची मानसिकता याविषयी काय सांगाल.
0: माणसाचा कुठल्याही शरीराचा भाग मार्केटमध्ये विकत मिळत नाही, माणसाने माणसाला दिलं तरच मिळतं. रक्तदान करतो जिवंतपणे आपण, माणसाने रक्त दिलं तर माणसाला उपयोगाला होतं. जसं आपण कॉर्निया डोनेशन करतो, बुबळांचं आपण दान करतो, हे लोकांनी दिलं तर मिळतं. ते
1: खरं
0: कुठेही बाहेर मार्केटला ते मिळत नाही आणि बसवायचं असं कधी शक्य नाही ते.
1: बरोबर.
0: त्यामुळे लोकांनी हे ठरवावं की जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करावा आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा लोकांनी. त्याचे आशीर्वाद सुद्धा सर्वांना चांगले मिळतील.
1: बरोबर.
0: एखादी व्यक्ती आनंदात राहिली, प्रकाशमय राहिली तर ते चांगलेच आशीर्वाद देतील ना त्याला. आम्ही लोकांना नेत्रदान पंधरवड्याचं महत्व सांगताना हे सांगतो की आपल्या मृत्यूनंतर हे जगात कुणाच्या तरी डोळ्याच्या रूपाने जिवंत राहण्याची संधी आपल्याला मिळते आणि म्हणजेच यालाच आपण नेत्रदान म्हणतो. आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो. आजच नेत्रदानाचा संकल्प करा व या विषयावर आपल्या कुटुंबात मन मोकळेपणाने चर्चा करा.
1: डॉक्टर शिवाजी अजेटराव, आपण नेत्रदान पंधरवडा आणि एकंदरीतच नेत्रदानाविषयीची माहिती आणि डोळ्यांची काळजी याविषयीची अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोतेहो, नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नियमित कोल्हापूर आकाशवाणी केंद्राची होती. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचा एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणार आहे.

0: साथियों, आपके जवाब हमें मिले हैं। मुख्य कलाकार थे शमी।
1: श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता। दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि 1:40 श्रोतहो आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र, पुणे केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू। सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या। आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश। मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1344 वर 5000 जण अद्याप बेपत्ता। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय। महाराष्ट्रात मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत। December 2025 ते January 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे। यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं। मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले। जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं। त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात एलपीजी सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले। यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली। जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 वर पोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत। यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। बचाव पथकांनी आतापर्यंत 13000 जास्त लोकांना वाचवलंय। मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून त्यासाठी DNA चाचणीचा वापर केला जातोय। पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। भारत आणि चीनच्या पथकांच्या सहाय्यानं विविध जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। तसंच प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीवरही संबंधित अधिकारी बारकाईने लक्ष ठेवत आहेत। नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रचंड हानी झाली आहा।

या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा संघ 18 षटकं आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्री चरणी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150वा टी ट्वेंटी सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा अंतिम फेरीचा सामना आज चीनच्या जी टिंग आणि रेन शियांग यू यांच्याशी होणार आहे. उपांत्य फेरीत या जोडीने मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरी नयूब आणि टॅन वी कियोंग यांचा 21-15 18 21 21 11 असा पराभव केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसंच ते गृहमंत्रालयाच्या बैठकीत सहभाग घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषदेलाही संबोधित करणार आहेत. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांमधले 500 पेक्षा जास्त संस्थात्मक गुंतवणूकदार, अर्थमंत्री आणि उद्योगपती सहभागी होत आहेत. ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार देशांमधलं भांडवल, बँकेच्या मान्यताप्राप्त पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि डिजिटल क्षमता प्रकल्पांशी जोडणं हे या 2 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये 0 शिल्लक असल्याची माहिती अधिकाराअंतर्गत उघडकीला आले. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने दाखल झालेल्या एका माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती. 0 शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशात आहे, त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली आहे. तसंच 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक किंवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. राज्यात विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक मागणी न्याय्य असून सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि तातडीनं योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. हा प्रश्न एका परीक्षेचा किंवा भरती प्रक्रियेचा नाही तर संपूर्ण यंत्रणेवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे असं त्यांनी म्हटलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात एक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि आरएजेव्हीएलआर या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटरपर्यंतच्या गणेशमूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली. पश्चिम इराणमध्ये इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन 11 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. इराणच्या सनांदाज इथं हा टँकर अनेक वाहनांवर धडकून ही आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुश्नर यांची भेट घेतली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या वाटाघाटींना पुन्हा गती देण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. शांतता प्रक्रियेचा भाग म्हणून युक्रेनची राजधानी कीव इथं अमेरिकी राजदूतांची ही पहिलीच भेट आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

चर्चेदरम्यान पुतीन यांनी युक्रेनवरचे रशियन हल्ले 3 दिवस थांबवण्याचे आदेश दिले तर येत्या सोमवारपर्यंत मॉस्कोवरचे हल्ले थांबवण्याची आपली तयारी असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1344 5000 जण अद्याप बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम सुरू आहेत. दुपारचे तीन वाजता ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती। मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय। राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत। डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे। यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारशीनुसार देशातल्या 8 उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली। छत्तीसगड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल हे राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करतील। ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण राम मोहपात्रा आता छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहतील। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली। याशिवाय न्यायमूर्ती अल्पेश कोगजे यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे तर न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत। विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत। मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं। दिल्लीच्या सत्य निकेतन भागात एक इमारत आज दुपारी कोसळली। अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। अग्निशमन दलाचे 5 बंब आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। अधिक तपशील प्रतीक्षित आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक टी20

क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा संघ 18 षटकं आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्री जर्णी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150वा T20 सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं होतं. त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पालघरमध्ये जखमी गोविंदांना घरी सोडण्यावरून रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करून गोंधळ घातल्याप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या विरारमधल्या एका गोविंदा पथकातल्या सदस्यांना उपचारासाठी पालघरमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालय प्रशासन आणि गोविंदा पथकातल्या सदस्यांमध्ये वाद झाला. रुग्णालयानं जखमी गोविंदांचं बिल वाढवण्याचा प्रयत्न केला आणि पैसे भरूनही त्यांना घरी सोडलं नाही असा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी केला असून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात एलपीजी सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले. या 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोहोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13000 जास्त लोकांना वाचवलंय. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जातोय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये 0 शिल्लक असल्याचं आढळून आलंय. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. 0 शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली. तसंच 100 रुपयापेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि आरए JVLR या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली. राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी अशी मागणी भंडारा इथल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघानं केली. शासनानं तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यासाठी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

मोर्चा काढला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. ही कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.

हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या तुम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या मनात असलेलं एक स्वप्न. या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल करताना सातत्य, शिस्त, योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि अपयशातून पुन्हा उभे राहायची जिद्द या सगळ्यांचीच कसोटी लागते. UPSC अर्थात लोकसेवा आयोगाची परीक्षा

0: जिद्द या सगळ्यांचीच कसोटी लागते. UPSC अर्थात लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि त्याचबरोबर आव्हानात्मक परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेमध्ये यश मिळवणं हे अनेकांचं ध्येय असतं, पण त्या ध्येयाला यशाची किनार देण्यासाठी केलेला प्रवास हा तितकाच महत्वाचा असतो. तर आजच्या या आपल्या कार्यक्रमात आपण अशाच एका प्रेरणादायी यशोगाथेचा मागोवा घेणार आहोत. UPSC परीक्षेमध्ये नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये AIR 601 आणि भारतीय वनसेवा परीक्षा 2025 मध्ये AIR 62 मिळवणाऱ्या एकाच वर्षी दोन पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया. हॅलो फ्रेंड्स. फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा हे फक्त दोन शब्द नाहीयेत, तर लाखो तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न, आई वडिलांच्या आशा आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचा ध्यास आहे. या प्रवासामध्ये यशाची शिखरं जितकी आकर्षक दिसतात तितकीच खडतर असा तो मार्ग आहे बर का. असंख्य तासांचा अभ्यास, अपयशानंतर पुन्हा उभं राहणं, जिद्द, स्वतःवरचा विश्वास आणि ध्येयप्राप्तीबरोबरच निष्ठा, या सगळ्या गोष्टी एका सामान्य विद्यार्थ्याला असामान्य यशापर्यंत घेऊन जातात. स्पर्धा परीक्षा केवळ सरकारी नोकरी मिळवण्याचं माध्यम नाहीये, तर ती व्यक्तिमत्व घडवणारी, निर्णयक्षमता वाढवणारी आणि समाजासाठी जबाबदारीनं काम करण्याची संधी देणारी एक जीवनशाळा आहे. प्रत्येक यशस्वी अधिकाऱ्यामागे अनेकांचे त्याग, त्याचबरोबर काही अपयश आणि पुन्हा नव्यानं सुरू करण्याचं धैर्य हे दडलेलं असतं. आणि आज आपण अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची ओळख करून घेणार आहोत. संघर्ष, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे रोहित तुकाराम मालवेकर सर आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांचा हा UPSC पर्यंतचा प्रवास आपल्याबरोबर ते शेअर करणार आहेत. तर सर, तुमचं आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मित्र हो. प्रथमतः मी आकाशवाणी कोल्हापूर यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला येथे बोलवलं व सम्मान केला. धन्यवाद मॅम.
0: सर, तुमचा एकंदर जो प्रवास आहे तो ऐकून घेण्यासाठी आम्ही सगळेच इच्छुक आहोत. विद्या मंदिर सावर्डे खुर्द पासून ते UPSC टॉपर, हा प्रवास कसा झाला हे आम्हाला ऐकायचंय.
1: निश्चितच मॅम, हा प्रवास हा अकॅडमिक नव्हता, तर हा माझ्या स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग होता. प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर सावर्डे खुर्द येथून झाल्यानंतर मी माध्यमिक शिक्षणासाठी दुधसागर विद्यानिकेतन मिद्री येथे आलो. त्या ठिकाणी मी भरपूर ऍक्टिव्हिटी मध्ये देखील पार्टिसिपेट केलं, ज्यामध्ये जिमनॅस्टिक्स आलं, व्हॉलीबॉल आलं, त्याचबरोबर ड्रॉइंग देखील शिकलो मी. पण मला वाटतं की हा मातीचा गोळा होता, तो खऱ्या अर्थानं जे रूप मिळालं ते माध्यमिक शिक्षणामध्येच. त्यानंतर त्या नदीच्या कालामध्ये मला स्कॉलरशिप, NMMS, त्याचबरोबर प्रज्ञाशोध आणि त्यानंतर 10वीमध्ये मी केंद्रामध्ये प्रथम आलो. आणि हा प्रवास घेऊन मी 11वी-12वीसाठी कोल्हापूर येथे आलो. त्यावेळी मी 11वी-12वीसाठी द न्यू कॉलेज कोल्हापूर येथे ऍडमिशन घेतलं. आपल्या भरपूर उमेदवारांना ऍड्रेस करत मी 11वी-12वी देखील खूप चांगल्या रीतीने पास झालो. 12वीला चांगले टक्केवारी पडले. पण त्यावेळी माझ्या मनामध्ये क्लिअर होतं की आपण पुढे काय करणार, त्यावेळी माझं एक पिक्चर क्लिअर होतं. त्यावेळी माझे दोन ऑप्शन होते, एक तर मी BSc ऍग्रिकल्चर करू किंवा मी प्लेन BSc करू. मी ऍट द एंड BSc ऍग्रिकल्चर हा ऑप्शन चूज केला. त्यासाठी मी राज छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कोल्हापूर येथे ऍडमिशन घेतलं. 4 वर्ष चांगल्या पद्धतीने मी प्रिपरेशन केलं, अकॅडमिकली मी स्ट्रॉंग होतो. त्याचवेळी मी भरपूर ऍक्टिव्हिटी देखील केल्या, ज्यामध्ये व्हॉलीबॉल होतं, त्याचबरोबर आम्ही मशरूम प्रोडक्शन केलं होतं. त्यामुळे अकॅडमिकली मी ग्रॅज्युएशन मध्ये खूप स्ट्रॉंग होतो आणि याचाच मला वाटतं की फायदा माझ्या UPSC जर्नीमध्ये झाला. त्यानंतर मी जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यावेळी मला काही कालावधीसाठी वाटलं होतं की आपण MSc करावं की पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. पण मी त्यावेळी डिसाइड केलं की आपण फुल फ्लेज UPSC प्रिपरेशन करू. कोविड झाल्यानंतर मी दिल्लीमध्ये गेलो, त्यामध्ये कोचिंग केली, फाउंडेशन केलं आणि त्यानंतर मी सर्व गोष्टींवर मात करत, जे की सर्वच करतात, अथक परिश्रम केलं, त्याचबरोबर जे जे उणीव होते त्यावर ऍड्रेस केलं. मी या वर्षी एकाच वर्षी दोन पोस्ट घेतल्या, ज्यामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये 62 रँक आहे आणि सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2000

0: 25 मध्ये माझी 600 रँक आहे.
1: खरंच म्हणजे कौतुकास्पद अशी तुमची जर्नी आहे. पण आपल्याला युपीएससी करायची आहे असा नेमका विचार तुमच्या डोक्यात कधी आला?
0: ऍक्च्युली मॅम, जेव्हा मी डिग्री मध्येच होतो त्यावेळीच ह्या स्वप्नाची सीड रोवलं होतं. कारण आमचं अग्रिकल्चर कॉलेज आहे जे की कोल्हापूरमध्ये स्थायिक आहे, त्या ठिकाणी भरपूर सिनियरांची व्हिजिट असायची. मग त्या ठिकाणी काही सक्सेसफुल कॅन्डिडेट देखील आम्हाला टॉपर स्टॉकसाठी येत होते. मग अशाच एका प्रसंगावेळी मला वाटलं की आपण देखील युपीएससी करू शकतो, कारण अकॅडमिकली मी स्ट्रॉंग होतो. तर मी डिसाईड केलं की थर्ड इयरला की आपण युपीएससी करू शकतो. पण प्रिपरेशन वाईज माझ्यामध्ये काय ज्यादा स्टेप्स नव्हत्या, पण मी लास्ट इयर झाल्यानंतर वाटले की आपण फुल पेज युपीएससी करू.
1: जेव्हा आपण कृषी क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं,
0: पण
1: जवळपास फायनल इयरला हे तुमचं डिसाइड झालं की तुम्ही युपीएससी करणार आहात. मग ऍग्रीकल्चर घेतल्याचा फायदा काही झाला का तुम्हाला?
0: नक्कीच मॅम. तर प्रामुख्याने त्याला दोन तीन कारण होते. एक म्हणजे माझं ग्रॅज्युएशन ऍग्रीकल्चर मधून झालं होतं, त्यामध्ये मी जसं सांगितलं की अकॅडमिकली मी स्ट्रॉंग होतो आणि मला ऍग्रीकल्चर डिग्री मध्ये देखील मला डिस्टिंक्शन प्राप्त होतं, त्यामुळे नॉलेजनुसार मला खूप चांगली पकड होती. त्याचबरोबर कोल्हापूर कॉलेज आहे ना, त्यामध्ये प्रॅक्टिकल वर्क देखील भरपूर होतं, ज्यामध्ये मेट्रोजन प्रोडक्शन, बायोफर्टिलायझर प्रोडक्शन, त्याचबरोबर व्हेरियस दुग्धजन्य पदार्थ देखील तयार केले जातात. अशा ऍक्टिव्हिटीमुळे माझी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी भरपूर चांगली होती. त्यामुळे असं वाटलं की ऍग्रीकल्चर आपण हा ऑप्शनल घेऊ. हा माझा वैकल्पिक विषय युपीएससी मध्ये देखील होता. आणि दुसरं कारण की माझं सर्व अपब्रिंगिंग हे रुरल आहे. जेव्हा मला सांगायला आवडेल मॅम, मी जेव्हा जेव्हा घरी जातो तेव्हा तेव्हा मी वडिलांसोबत, माझ्या भावंडांसोबत शेतामध्ये जातो, त्यांना मदत करतो. पेरणीच्या काळामध्ये भात पेरणी करतो किंवा दिवाळीला गेल्यानंतर भात काढणी करतो, यासारखी सर्व ऍक्टिव्हिटी मी शेतामध्ये करतो. तेव्हा पहिल्यापासूनही मला शेतीची आवड होती,
1: त्यासाठी कृषी क्षेत्र निवडलं.
0: येस येस मॅम.
1: युपीएससीचा विचार करताना जे ऐकतो आपण सगळ्यांकडनं की खूप अभ्यास करावा लागतो किंवा एक शेड्यूल जे असतं ते खूप शिस्तबद्ध पाहिजे, नियोजनबद्ध पाहिजे, आणि याबरोबरच पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं होतच नाही. आता तुम्हाला चौथ्या प्रयत्नामध्ये यश मिळालं, अर्थात तो आनंद खूपच होता. पण मधल्या काळामध्ये आपल्याला टेन्शन कधीतरी येऊ शकतं, असे काही प्रसंग आले का आणि मग ते टेन्शन तुम्ही कसं हँडल केलं?
0: तीन अपयशानंतर यश मिळणं यामध्ये टेन्शन येणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा आपण माझी जर्नी, जर मी जर्नी माझी पाहिली तर प्रत्येक अटेम्प्ट ही जर्नी खूप वेगळी होती. जसं की जेव्हा इनिशियल स्टार्टमध्ये जेव्हा फ्रेश होतो तेव्हा वाटत होतं की आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्लिअर करू, कारण तेव्हा कॉन्फिडन्स खूप होता, अकॅडमिकली स्ट्रॉंग होतो. तेव्हा वाटलं होतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण ही एक्झाम क्लिअर करू. पण झालं असं की पहिल्या अटेम्प्टमध्येच माझी प्री फेल झाली. पण पुन्हा मी सर्व ड्रॉबॅकवर काम करत, सगळं पुन्हा जोमाने अभ्यास करत मी सेकंड अटेम्प्ट तयार केली. सेकंड अटेम्प्टमध्ये मी प्री क्लिअर झालो, पण पुन्हा एकदा नो मॅच फाऊंड मेन्सच्या पीडीएफमध्ये आलं, पुन्हा एकदा मी नापास झालो. पण तिसऱ्या अटेम्प्टमध्ये वाटलं होतं की ह्यावेळी आपण ही एक्झाम पूर्णपणे क्लिअर करू शकतो, कारण सेकंड अटेम्प्टमध्ये मेन्स काटली होती, चांगले मार्क्सही आले होते. पण थर्ड अटेम्प्टमध्ये झालं असं की प्रीच उडाली आणि तो सगळ्यात मोठा सेटबॅक होता. कारण त्यावेळी मग मी दिल्लीमध्ये, ही तिन्ही अटेम्प्ट मी दिल्लीमधून दिले. त्यावेळी मी घरच्यांशी बोललो, घरच्यांशी संवाद साधला, तर घरचे म्हणले की ये आता. मी पण विचार केला, तर त्यानंतर मी एक महिना ब्रेक घेतला, घरी आलो, शेतातली काही कामं केली, त्यानंतर बाकीच्या एक्झामचा देखील अभ्यास केला ज्यामध्ये नाबार्ड होती. पण त्यामध्ये देखील अपयश आलं. पण पुन्हा न जमता पुन्हा सप्टेंबर 2024 मध्ये मी डिसाईड केलं की पुन्हा आपण एक अटेम्प्ट देऊ. त्यानंतर मी कोल्हापूरच्या प्री आय एस एन सेंटर कोल्हापूर ते ऍडमिशन घेतलं आणि तिथून मग मोस्टली या वर्षाचं, या 1.5 वर्षाचा अभ्यास जो होता तो कोल्हापूर इथूनच केला. आणि याच वेळेस या वर्षी सलग 2 एक्झाम क्रॅक केला, ज्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू दोन्ही एक्झामच्या एकाच वर्षी क्लिअर केल्या. मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेससाठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो. आणि सेकंड म्हणजे मॅम, या नदीच्या काळामध्ये मला काही चांगल्या गोष्टींची सवय लागली, ज्यामध्ये प्राणायाम होतं, त्यामुळे असं झालं की फोकस वाढला आणि आपल्यावरती जे कंट्रोल असतो तो वाढला, त्यामुळे टेन्शन येणं खूप कमी झालं. ह्या गोष्टी खूपच मॅटर करतात मॅम.
1: आता आकाशवाणीवरती ऐकणारे हजारो विद्यार्थी आहेत आणि त्यांना तुमचं जे अभ्यासाचं पॅटर्न आहे ते कशा प्रकारे होतं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल की म्हणजे अगदी शेतात रमणारा मुलगा ते युपीएससी टॉपर असा तुमचा प्रवास आहे आणि या प्रवासासाठी कारणीभूत ठरणारी तुमची दिनचर्या कशी होती?
0: जर मॅम आपण रुटीन वाईज बघितलं तर हे रुटीन प्रत्येक अटेम्प्टला हा वेगळं होतं आणि प्रत्येक एक्झामच्या प्रत्येक फेजमध्ये, प्रत्येक स्टेपमध्ये, जसं की जसं मी बोललो

0: प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू प्रत्येक फेज मध्ये हे रुटीन वेगळं होतं. पण इन जनरल जर आपण बघितलं तर मी जानेवारी टू मे हे फक्त प्रिलिम्स करायचो आणि जून टू डिसेंबर यावेळी फक्त मी मेन्सच करायचो. आणि मेन्सच्या काळामध्ये माझा एक पॅटर्न होता की मी पहिला मॅक्रो प्लॅनिंग करायचं, जे की मंथली प्लॅनिंग करायचं की या महिन्यामध्ये आपल्याला कोणते कोणते विषय करायचे आहेत, त्याला लिस्ट डाऊन करायचे. त्यानंतर मी मायक्रो प्लॅनिंग करायचं की संध्याकाळी झोपताना माझी एक चांगली सवय होती की मी उद्या काय करायचं ते मी आधी प्रिपेअर करायचो. तर माझा ज्यादा असं काही 12 किंवा 14 तासाचा असा काय प्लॅन नव्हता, पण मी 9 ते 10 तासच अभ्यास करायचो. पण तो मी इफेक्टिव्हली करायचो, ज्यामध्ये की मी सकाळचा सेशन खूप महत्वाचा असतो, त्यामध्ये मी पेपर रिडिंग करणे किंवा इतर गोष्टी जसं की जीएस करणे ह्या गोष्टी करत होतो. दुपारच्या जेवणानंतर थोडीशी विश्रांती घ्यायचो जसे की सगळेच घेतात. त्यानंतर मी पुन्हा ऑप्शनचा अभ्यास करायचो आणि त्यानंतर मी एक तास डेली ग्राउंडवर जायचो, कारण मला ती एक चांगलीच फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली सवय होती. मी डेली ग्राउंडवर जायचो, सध्या देखील मी दुधाळी येथे जातोच आणि ही चांगली सवय आहे. आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर मी पुन्हा एकदा एक सेशन मी जीएसच करत होतो, असं माझी दिनचर्या होती. पण त्या प्रत्येक 3 तासांमध्ये देखील मी डिवाइड केलं होतं. मी प्रत्येक 1 तासानंतर म्हणजेच 50 मिनिटांनंतर एक ब्रेक, 10 मिनिटांचा ब्रेक घ्यायचो, कारण आपल्या माइंडची कपॅसिटी असते, आपणला फोकस हा फक्त 50 ते 55 मिनिटच राहतो, त्याच्यावर राहतच नाही. त्यामुळे आपण 10 मिनिटं ब्रेक मी घेत होतो आणि त्यानंतर पुन्हा 1 तास अभ्यास करत होतो. माझी दिनचर्या होती ना.
1: त्या 10 मिनिटाच्या ब्रेक मध्ये तुम्ही काय करत होता, म्हणजे तुमचे छंद कोणते आहेत हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: नक्कीच मॅम, मला ड्रॉइंग करायची चांगली हॉबी होती. मी त्यामध्ये स्केचिंग करणं किंवा जस्ट वॉकिंग पण करत होतो, कारण मी प्री आय टी निसिंग कोल्हापूर येतो होतो, चांगलं निसर्गरम्य वातावरण होतं, तर मी 10 मिनिटांसाठी थोडस वॉक करणं. कारण काय होतं, जेव्हा आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो तर आपली नर्स असतात ना, त्या थोडा ऍक्टिव्हिटीज होतात आणि आपला फोकस वाढतो. तर त्यामुळे 10 मिनिटांचा ब्रेक घेतला पाहिजे, पण त्यामध्ये आपण मोबाईल युज करता कामा नये. कारण काही लोक काय करतात, 10 मिनिटांच्या ब्रेक मध्ये पुन्हा आपण मोबाईल घेतो, मग ते आपले कधी 1 तास जातात ते कळत पण नाही. तर ते 10 मिनिटांमध्ये आपण मोबाईल न घेता बाकीच्या ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत.
1: मी आता हा प्रश्न विचारणारच होते की सोशल मीडियाचा किंवा मोबाईलचा वापर हा अभ्यासासाठी किंवा काही नोट्स मिळवण्यासाठी खूप छान होतो, पण त्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत, तर ते तुम्ही कसे हँडल केले किंवा बॅलन्स कसा केला? एखाद्या नोटसाठी तुम्ही मोबाईल हातात घेतच असणार आहे.
0: नक्कीच मॅम, सोशल मीडिया ही दुधारी तरवार आहे. एका साईडला त्याचा भरपूर फायदा आहे, आपण सोशल मीडियाचा जर चांगल्या रीतीने उपयोग केला जसे की पीडीएफ किंवा एखादी व्हिडिओ बघणे, तर त्याचा खूपच चांगला उपयोग आहे. पण सध्याच्या काळामध्ये भरपूर लोक सोशल मीडियाचा गैरवापर करत आहेत, पण तसं न करता आपण सोशल मीडियाचा चांगला वापर केला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये एआयचं युग देखील आलं आहे, जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर चांगल्या रीतीने युज केला तर आपल्या प्रिपरेशनला खूप हेल्प होईल. जसं की आपले पीवायक्यू कम्प्लीट करणे किंवा एखादे केस स्टडी शोधणे, ह्या गोष्टी आपल्याला भरपूर महत्वाच्या राहतील. ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण सोशल मीडियाचा कसा चांगल्या रीतीने उपयोग करू. जर आपण चांगला उपयोग केला तर आपले रिझल्ट मिळणारच आहेत, जर आपण त्याचा दुरुपयोग केला तर आपलेच वेस्ट आहे. तर मला असं वाटतं की आपल्यावर डिपेंड आहे आपण त्याचा किती उपयोग केला पाहिजे. असं नाही की मी सोशल मीडियावर नव्हतोच, मी देखील युज करायचो, पण माझं दिवसाचं ठरलं होतं, मी दिवसाचे झोपताना फक्त 10 ते 15 मिनिटं युज करायचो, जे डेली काही अपडेट असतात ते बघत होतो. अदरवाईज मी मोस्टली सोशल मीडिया अवॉइडच करत होतो, मी जस्ट इंटरनेटच युज करत होतो.
1: आता प्रिलियम मेन्स आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांमध्ये काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी रणनीती तुम्ही आखली असेल, तर ती कशा प्रकारे होती?
0: जर आपण प्रिलियम्स विषयी बोलायचं झालं तर मला वाटतं की सध्याच्या काळामध्ये प्रिलियम्स खूप डायसे झालेले आहे, कारण जसं जसं 2023 हा खूप अवघड पेपर होता, त्यानंतर 2026 हा ह्या वर्षाचा पेपर हा देखील खूप अवघड होता. या पेपरसाठी मला वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडस न्यूज पेपर वाचलं पाहिजे, कारण न्यूज पेपर मधून आपल्याला भरपूर आर्टिकल्स मिळतात, जे सध्या चाललेलं आहे त्याच्या इन डेप्थ आपल्याला अनालिसिस मिळतं आणि ते खूप महत्वाचं आहे. कारण एखादं बुक त्यामध्ये 100 न्यूज असतात, ते एका दिवशी वाचणं आणि दररोज एक न्यूज वाचणं यात खूप फरक आहे. मला वाटतं की आपण डेली न्यूज पेपर वाचलं पाहिजे. सेकंड म्हणजे आपण एक बेसिक सोर्स असतात प्रिलिम्स मध्ये, ते आपण केली पाहिजे, ज्यामध्ये लक्ष्मीकांत असते, पॉलिटिक्स असते, म्हणजे जे काही सब्जेक्ट आहे त्यांचे आपण स्पेसिफिक रिसोर्स वापरले पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण डेली एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. आमचं एक असं होतं की मॅम, आम्ही विकली 2 टेस्ट देत होतो, जे की फुल लेन टेस्ट होत्या. अशा आमच्या जानेवारी टू मे 70 ते 80 टेस्ट झाल्या होत्या. आणि ती गरज आहे, जर तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करायचे आहे ना, तर तुम्हाला सगळ्यांसारखंच केलं पाहिजे, सगळ्यांपेक्षा ज्यादाही केलं पाहिजे. कारण 15 लाख विद्यार्थी येतात, त्यामध्ये 6 ते 7 लाख विद्यार्थी एक्झाम देतात आणि त्यामधून आपल्याला मेन्समध्ये 14,000 विद्यार्थी सिलेक्ट होतात. ही खूप मोठी स्क्रीनिंग आहे, स्क्रीन गाउट.

0: तर ह्यामध्ये जर टिकायचं असेल तर मला वाटतं की प्रिलिम्समध्ये आपण भरपूर फोकस केला पाहिजे आणि त्यासाठी डेली एमसीक्यू सॉल्व्ह करणे खूप मोठं महत्वाचं आहे. त्यानंतर येते मेन्सची स्ट्रॅटेजी. मला वाटतं मॅम मेन्समध्ये माझं मीडियम इंग्लिश होतं तर मेन्समध्ये असं वाटतं की आपण आन्सर रायटिंग खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये दोन टाईप आहेत. एक तर आपण प्रिपरेशन म्हणजे जे सिलेबस आहे त्याचं प्रिपरेशन कसं करतोय, त्याला आपण नोट्स कसा तयार करतोय, ए वन पेजर करतोय का टू पेजर करतोय का आपण एखाद्या कोचिंगचे नोट्स घेतोय, हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं की आपण स्वतःच्या नोट्स केल्या पाहिजे ज्यामध्ये पीवायक्यू कव्हर झाले पाहिजेत आणि सिलेबसचा पॉईंट कव्हर झाला पाहिजे. आणि त्यानंतर येतो पार्ट एज्युकेशनचा. त्यामुळं त्या जून टू ऑगस्ट या काळामध्ये आपण डेली 10 ते 12 क्वेश्चन लिहिलेच पाहिजे. जर आपण डेली ही क्वेश्चन ही प्रॅक्टिस केली तर मला वाटतं की आपल्याला रायटिंग स्किल आपल्याला येईल आणि मला वाटतं की तरच आपल्याला 20 क्वेश्चन 3 तासामध्ये कव्हर होतील आणि चांगल्या पद्धतीने आपण लिहू शकेल. आणि लास्ट स्टेज येते ते म्हणजे इंटरव्ह्यू. आणि ती सगळ्यात मोठी माझा ब्लॉक होता कारण मी 5 वर्ष गेली कोणताच इंटरव्ह्यू दिला नव्हता आणि माझं मीडियम देखील इंग्लिश होतं आणि जसं की सांगितलं माझं पूर्ण शिक्षण हे मराठी मीडियम झालं आहे. त्यामुळे मला त्यावेळी खूप त्रास झाला. पण असं झालं असं की पीअर ग्रुप चांगला होता, आम्ही डिस्कशन चांगलं केलं विद्यार्थ्यांसोबत, डिस्कशन चांगलं होतं, माझा फ्रेंड एक चांगला होता, त्याला मला भरपूर मदत केली कारण आम्ही डेली इंग्लिशमध्येच बोलायचो, 2 महिने आम्ही इंग्लिशमध्येच बोललो. त्यानंतर फायदा मला ऍग्रिकल्चर भरपूर झाला कारण इंटरव्ह्यू मध्ये आपला डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म असतो, त्यामध्ये आपल्या सर्व एंट्री टाकायचे असतात, त्यामध्ये माझ्या सर्व हॉबीज टाकल्या होत्या किंवा माझं ग्रॅज्युएशन टाकलं होतं. तर ते ऍग्रिकल्चर हे खूप लोकांना आवडीची गोष्ट आहे आणि ऍग्रिकल्चरमध्ये नॉलेज असल्यामुळं मला त्याचा खूप फायदा झाला इंटरव्ह्यू मध्ये. तर मला वाटतं की ते लँग्वेज हे बॅरियर नसून तर युपीएससी मेंबर असं बघतात की तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलताय, किती ऑनेस्टली बोलताय आणि तुम्ही प्रत्येक पॉईंट किती इफेक्टिव्ह वेने मांडताय, ह्या गोष्टी ते बघत असतात. तुमचं लँग्वेज ही मॅटर करत नाही, तुमचं प्रामाणिकपणाही खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं.
1: अगदी खरंय. आता अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही कार्यरत व्हाल तेव्हा सगळ्यात महत्वाची अशी मूल्य तुमच्या दृष्टीने कोणती असतील?
0: मला वाटतं की कम्पॅशन, इंटिग्रिटी आणि अकाउंटेबिलिटी हे खूप महत्वाचे आहेत. कम्पॅशन विषयी बोलायचं झालं तर आपण समजा एखादी गरीब गरजू महिला आहे आणि त्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, पण सपोज आपण ऍडमिशन असताना आपल्याला देखील रूल ऑफ लॉचा काळजी घ्यावी लागते, सर्व डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करावं लागतं, परंतु त्या महिलेचं जस्ट नाव देखील नावामध्ये किंवा स्पेलिंग मध्ये एरर असेल तर आपण त्याला कन्सिडर न करता त्यामध्ये थोडस मोल्डनेस आणला पाहिजे, त्यांच्याविषयी कम्पॅशन दाखवलं पाहिजे, तरच आपल्या सुविधा गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. हे एक महत्वाचं मूल्य आहे. सेकंड म्हणजे मॅम इंटिग्रिटी खूप महत्वाची आहे कारण सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे आणि तो पण इंडिपेंडेंट घेतला पाहिजे. तुम्ही कोणत्याही दबावाखाली कोणत्याही प्रेशरमध्ये तुम्ही डिसिजन नाही घेतला पाहिजे, तुम्ही फक्त रूल ऑफ लॉ आणि लोकांचं कल्याण हेच बघितलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट येते अकाउंटेबिलिटी. जसे गव्हर्नन्स एक जहाज आहे आणि त्यामध्ये आपण एक कॅप्टन आहे आणि ही जहाज आपल्याला खूप लांबपर्यंत न्यायची आहे आणि ही जस्ट लोकांची जहाज आहे ती आपल्याला एक ठराविक टार्गेटपर्यंत न्यायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येक लोकांचं ग्रेव्हन्स त्यांचे जे प्रॉब्लेम असतात त्यांचे जे रिड्रेस करणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तेच मला वाटतं की आपण केलं पाहिजे आणि ही 3 मूल्ये खूप महत्वाची आहेत ऍडमिशन मध्ये मॅम.
1: अगदी खरे. तर फ्रेंड्स युपीएससी मध्ये अगदी टॉप रँक मिळवलेले रोहित सर आज आपल्या बरोबर होते आणि आतापर्यंत आपण जाणून घेतले की अधिकारी म्हणून त्यांच्या दृष्टीनं कोणती मूल्य आहेत, त्याचबरोबर युपीएससीच्या स्पर्धा परीक्षामध्ये त्यांनी कसं यश मिळवलं, त्यासाठी त्यांनी कोणत्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात केल्या, बऱ्याचशा गप्पा आपल्याला त्यांच्याबरोबर मारायच्या आहेत. की आज आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटू पुढच्या युववाणी कार्यक्रमात. तर फ्रेंड्स यूपीएससी परीक्षेमध्ये नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये AIR 601 आणि भारतीय वनसेवा परीक्षा 2025 मध्ये AIR 62 मिळवणाऱ्या एकाच वर्षी 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकला.

युववाणी सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: आरोग्याची काळजी, शरीराची देखभाल,
2: सामाजिक सुरक्षितता, देशाचा विकास,
1: तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपल्या घरात.
2: चला तर घडवूया स्वस्थ भारत अवघ्या विश्वात.
1: प्रत्येक वयोगटाचा आरोग्य विषयक आपला कार्यक्रम स्वस्थ भारत, कुटुंबातील प्रत्येकासाठी स्वस्थ भारत. तेव्हा अवश्य ऐका सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:05 फक्त आपल्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: इथली माती इथलं पाणी इथली जंगलं इथली खेडी
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती पर्यटनातून नातं जोडी
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण
1: पाठीशी शासन उद्योजकांचं धोरण करूया आनंद पर्यटन

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. उत्तरा केळकर यांच्या स्वरात एन रेळेकर यांची रचना, प्रकाश मोदे यांचं संगीत आणि झुंज तुझी माझी हे चित्रपट.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या ठीक 6:20 आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत. या कार्यक्रमात ऐकूयात व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड तारदेव मुंबई येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम.

नमस्कार बालदोस्तांनो, मी प्रतिभाताई आपल्या सगळ्यांचं आपल्या गंमत जम्मत ह्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळेजण? छान ना? आज आपल्या कार्यक्रमात आले आहेत काही खास मित्र, भेटूया त्यांना. आपल्या कार्यक्रमात आज सहभागी झाले आहेत व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड तारदेव मुंबई.

0: वाह दोस्तों, क्या बात है, मुंबई की धड़कन, मुंबई का जज्बा, इस गाने में जैसे पूरा शहर ही समा गया है।
1: और इसी मस्ती के साथ अब सच में वक्त आ गया है आपसे इजाजत लेने का। आज हमने हंसी बाटी, बातें की, कुछ नया जाना और ढेर सारी यादें बनाई।
0: याद रखिए, आवाज हमारी थी लेकिन इस शो के जान आप थे। फिर मिलेंगे, तब तक सुनते रहिए, मुस्कुराते रहिए और खुश रहिए।
1: नमस्कार।
2: बाल मित्रांनो, कसा वाटला हा आजचा कार्यक्रम? मज्जा आली की नाही? हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला होता व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड तारदेव मुंबई इथल्या विद्यार्थ्यांनी। या कार्यक्रमात सहभागी झाले होते श्लोक थोरात, निर्वेर सिंग, शमसुद्दीन शेख, सौरभ उमर, युवराज भारदे, रितेश राठोड, मुबशीर सागरी, ओंकार कांबळे, आरुष घुगरे आणि प्रतीक निषाद। या सगळ्यांना मार्गदर्शन केलं होतं प्राचार्य रजनी हिरेमठ यांनी। बरे तर बालदोस्तांनो, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन बालदोस्तासह याच गम्मत जम्मत या कार्यक्रमात। तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवालेकर आम्ही आपला निरोप घेतो। बाय।
3: श्रोते हो, आताच आपण गमत जम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकत आहात। संध्याकाळचे 6:56 झाले आहेत। काही संदेश।
4: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची।
5: ओ लवली, वेल डन,
4: बिझनेस लोन अप्रूव्ड, आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स,
5: सोबत नवीन गाडी घेऊन टाक।
4: त्याच लोन मधून?
5: नाही, लोन ज्या कामात

0: साठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: कंप्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरबीआई, इससे बेहतर कुछ नहीं.
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस आरपीएलआई की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
4: भरधाव वेगात वाहन चालवाल,
5: लाख मुलाचा जीव गमवाल,
4: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
5: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
4: जीव धोक्यात घालू नका,
5: अवजड सामान वाहू नका,
4: जीव धोक्यात घालू नका,
5: वाहन चालवताना अतिभार नको,
4: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
5: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
4: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
5: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
6: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल.

0: इथली माती, इथलं पाणी, इथली जंगलं, इथली खेडी,
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती, पर्यटनातून नातं जोडी,
0: बंधू निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण,
1: पाठीशी शासन, उद्योजकांचं धोरण, करूया आनंद पर्यटन।
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत। प्रादेशिक बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने के लिए एक रोड मैप बनाया है. 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है. समय सीमाएं तय की है. चार स्तंभों पर हमारा रोड मैप विजन डॉक्यूमेंट है. एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित फोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डिमांड और हार्म रिडक्शन और चौथा क्षमता निर्माण और समन्वय.
0: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 48,50,000 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. पुढच्या

वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करायचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे, असं शहा यांनी सांगितलं. अंमली पदार्थमुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1 लाख नशामुक्त मित्र तयार करेल, तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1751 पर्यंत वाढवेल, असंही ते म्हणाले. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला. सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी, असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत. शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आंदोलन न करता ठोस कृती कार्यक्रम राबवून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करायला हवा, असं मत महामंडळाच्या अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मांडलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असून ती वाचवण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि समाजानं एकत्र येण्याची गरज आहे, असंही सुळे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोहोचला आहे, तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त जणांना वाचवलं आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जात आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि या स्पर्धेचं पहिलं विजेतेपद भारताला मिळवून दिलं. या जोडीचं या हंगामातलं हे दुसरं जेतेपद आहे. सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं, तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या कफ परेड आणि RAJVLR या दोन स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते, ती या कालावधीत रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटरपर्यंतच्या गणेशमूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे.

राज्यातले जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातल्या अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतला आहे. मागच्या 3 वर्षातल्या कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचं वाटप, पुढच्या 3 वर्षांचं नियोजन आणि भविष्यातल्या नियुक्त्यांच्या वेळी केला जाईल. नागपूरची पारंपरिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. या महोत्सवाचा मुख्य सोहळा येत्या 11 तारखेला होणार आहे. मारबत सारख्या ज्या पारंपरिक उत्सवांमध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, अशा उत्सवांचं जतन, संवर्धन तसंच प्रचार प्रसार करण्याचा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. पोलीस प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी काही काळ ठाणे बेलापूर मार्गही रोखून धरला होता. नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 2 जण ठार झाले तर इतर 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, इतर आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकलेले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात महिनाभर पाऊस नसल्यानं दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अमानवाडी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊस सुरू झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र पावसानं पाठ फिरवल्यामुळे ती वाया गेली. त्यानंतर दुबार पेरणी करूनही महिनाभर पाऊस न आल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 वर, सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: com आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात ठीक 7:15.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे
2: माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो
2: काय.
5: आरबीआय सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं. श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.
2: इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
4: पाणी वाचा रे,

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, वाढतं शहरीकरण आणि झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या यामुळे शहरांवरच्या पाणी पुरवठ्याचा ताण दिवसेंदिवस वाढतोय. बदलतं हवामान, अनियमित पाऊस आणि भूजल पातळीत होणारी घट यामुळे भविष्यातली पाण्याची गरज भागवणं अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. या आव्हानांबाबतची चर्चा नुकत्याच नवी दिल्ली इथे झालेल्या जलशक्ती मंत्रालय आयोजित 2 दिवसीय शिखर परिषदेत करण्यात आली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जल उत्सवाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि भविष्यातल्या विकासाचा आधार आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यापासून ते पावसाचं पाणी साठवणं, भूजल पुनर्भरण करणं आणि सांडपाण्याचा योग्य पद्धतीनं पुनर्वापर करण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. हा विषय अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी आपण ऐकणार आहोत मिशन ग्रीन मुंबईचे रवी धोत्रे यांची मुलाखत. मिशन ग्रीन मुंबई ही संस्था मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये जल संवर्धन आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार, माझं नाव रवी बापराव धोत्रे आहे. मी मिशन ग्रीन मुंबईमध्ये गेल्या 5 ते 6 वर्ष काम केलेलं आहे. स्पेशली ट्री प्लांटेशन अँड रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एक्सपर्ट आहे.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे सर, जलसंधारण आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जगभरात कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो?
1: वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे जलव्यवस्थापन आणि

0: पाणी व्यवस्था म्हणजे प्रचंड ताण होत आहे, त्यासाठी काय करायचं आपल्याला, एखाद्या सिटीमध्ये जसं स्पंज गार्डन आपण म्हणतो, आम्ही ट्री प्लांटेशन मध्ये स्पंज गार्डन एक आमचा टेक्निक आणि इनोव्हेशन आहे, त्या प्रकारे आपण हे व्यवस्थामध्ये पण करायला पाहिजे, त्याला स्पंज सिटी कॉन्सेप्ट म्हणतील. जेव्हा पूर्ण आजच्या काळामध्ये शहरामध्ये ठिकठिकाणी एवढं डेव्हलपमेंट झालं आहे, सिमेंट, पेवर ब्लॉक, डांबर, जसं की पावसाचं पाणी पडलं की सरळ रोडवर पडणार, मग तिथून पेवर ब्लॉक्सवर पडणार, ते नालीत जाणार, दरेक समुद्रात मिळणार, मग त्याच्यामुळे काय होतं, पाणी पुरेसा मुरत नाही. न मुरल्यामुळे काय होतं, हीट आयलँड, गरम होणे, काही ठिकाणी मोठे मोठे झाडं पडून जाणे, मग ग्राउंड लेवल वॉटर कमी होतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जे मी आता म्हणलो ना स्पंज सिटी संकल्प, ते करायला पाहिजे. ठिकठिकाणी आपण प्रत्येक 10-10 फुटावर छोटे छोटे खड्डे केले पाहिजे, 2 फीट बाय 2 फीट, 3 फीट बाय 3 फीट, 4 फीट बाय 4 फीट, आणि त्याला संपूर्ण दगडानं भरलं पाहिजे. एका सिटीमध्ये जास्त पाणी जर वाहून जात असेल, त्या पाण्याला आपण अडवून पुढे त्या पाण्याला एक शोष खड्डा किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलतारा यासारखे खड्डे त्या ठिकाणी पण निर्माण करून त्याच्यानं पूर्ण दगडाने भरले पाहिजे, आणि ते पाणी जेवढं जमिनीमध्ये जाणार मुरणार तेवढे आपली पाण्याची पातळी किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज हे सगळं रिचार्ज होणार. त्यामुळे आपल्या जे निसर्गाचा जे सोर्स आहेत, बोरवेल, हँडपंप, विहिरी, यांना चांगला स्रोत मिळेल आपल्याला. सिंगापूर, जे मोठे मोठे थायलंड वगैरे या सिटीमध्ये ना स्मार्ट मीटरचे पण एक टेक्निक आहे, तर आपण का वापरू शकत नाही, जर स्मार्ट मीटर वॉटरचं जर लावलं त्याच्यामध्ये आपल्याला बिल किती पॉइंट्स, किती ग्रेड, किंवा आपण जसं युनिट्स म्हणू शकतो लाईट सारखे, त्याचा जर वापर केला की स्मार्ट मीटरिंग करणे, तर आपल्याला कळतं की एका महिन्यामध्ये एका घराला किती पाण्याचा वापर आहे, किती युनिट्स आहे, यासारखे आपण जे नॅचरल सोर्स आहे त्याचं आपण केलं पाहिजे. सेकंड आहे की सांडपाणी व्यवस्था सर्व उत्तम पद्धत म्हणजे काय असतं की क्लोज लूप वॉटर रूल्स, म्हणजे सिंगापूर सारख्या मोठ्या मोठ्या जे सिटीज आहेत किंवा देश आहेत या ठिकाणी काय करतात, त्यांचं पूर्ण पाणी ना एकत्र जमा करून त्या पाण्याचं शुद्धीकरण करतात. सांडपाण्याच्या टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण केले पाहिजे, जसे की आपण रिसोर्स रिकव्हरी म्हणतात, सांडपाण्यातील गाळा स्लो प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीसाठी करतात. दुसरं म्हणजे ते हे पाणी फिल्टर करून किंवा चांगलं शुद्धीकरण करून ना जवळपास गार्डनिंग, कार वॉश किंवा जवळपास आपलं जर एखादं शेती असेल त्याच्यात पण हे वापरता येतं. दुसरं काय असतं, येतं ग्रे वॉटर आणि ब्लॅक वॉटर असतं. ग्रे वॉटर म्हणजे काय असतं की आपल्याला कपडे आणि भांडी धुण्यासाठी जे ग्रे वॉटर म्हणतात आणि टॉयलेटसाठी जे वापरतात त्याला ब्लॅक वॉटर म्हणतात. ह्या दोघांना वेगवेगळ्या पाइपिंग कनेक्शन करून वेगवेगळ्या एकत्र जमा करून ब्लॅक वॉटर एकत्र करणे किंवा ग्रे वॉटर एकत्र करून शुद्धीकरण करायला खूप आवश्यक आहे आपल्याला. तर लोकांना जनजागृत करणे असेल, त्यांना सांगायला पाहिजे की बाबा येणाऱ्या काळामध्ये पाण्याची काय कमतरता आहे, काय इम्पॉर्टन्स आहे, काय नाही, त्याचा वापर आपण कशा प्रकारे करता येईल हे लोकांना वारंवार सांगणे.
1: भारतामध्ये अशा पद्धतींचा वापर केला जातो का आणि याच्या अंमलबजावणीत अजून काही त्रुटी आहेत का?
0: जागतिक सर्वोत्तम पद्धती तुलनेत भारताच्या सध्याच्या स्थिती अशी आहे की संक्रमण काळात म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे, जसं की आपण आता बीएमसी मध्ये बघू शकता की 2019 पुढे कोणी पण नवीन नगर बिल्डिंग बनवत असेल त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी अनिवार्य आहे, म्हणजे की तुम्हाला अगर रेन वॉटर हार्वेस्टिंग नसणार तर ओसीसीसी मिळणार नाही. हे तर झालं आपण घरगुती म्हणजे असं एखादं घर वगैरे बांधण्यासाठी. याच्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय असतं ना, झिरो लिक्विड डिस्चार्ज असतं, ज्यामध्ये काय असतं की ज्या फॅक्टरीमध्ये किंवा ज्या कारखान्यामध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो ते पाणी पुन्हा पुन्हा वापर करणे. दुसरं असतं की काही ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन नाहीये, तर त्यासाठी त्या ठिकाणी भुयारी गटार, अंडरग्राउंड ड्रेनेज नाही, तिथे काय करतात ना मानवी टिकाव सांडपाण्याचा जो फोकल स्टज अँड स्टेटस मॅनेजमेंट असतो ते धोरण राबवण्यात येत आहे. स्पेशली तर बीएमसी मध्ये व्हेरी स्ट्रिक्ट आहे या संदर्भामध्ये. आपण आणखी याच्यामध्ये थोडं पुढेसे गेलं ना तर येणार आहे की समुद्राचं पाणी थोडं गोड करणं, जसे चेन्नई, गुजरात आणि स्पेशली आता मुंबईने पण आपण याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. गेल्या 6 महिन्यात त्याच्यावर तर काम संशोधन झालेलं आहे. येणाऱ्या काही काळामध्ये लवकरच आपल्याला पाणी पिण्यासाठी समुद्राचंच पाणी मिळणार आहे. महत्वाच्या याच्यामध्ये त्रुटी काय असतात ना, ट्रीटमेंट कॅपॅसिटी गॅप असतो. भारतात दररोज एवढा मोठा असतो ना की लोकांचा सगळ्यात जास्त वापर सांडपाण्याचा 30-40% पकडू शकतं की याच्यात एवढं पाणी असतं ना की जरूरतपेक्षा जास्त पाणी ते वापरतात. मग ते पाणी काय असतं का, सांडपाणी असो, नदी, नाले, समुद्र डायरेक्ट सोडतात. एसटीबी वगैरे बनवून त्यांना वेगळं एक फिल्टर करून किंवा हे करून आपण त्यांचा पाण्याचा वापर पुनर्वापन करत नाही ते लोक. थर्ड पॉईंट असं ना, नियोजन शून्य नागरीकरण होतं काय ना, आपण एखादं बिल्डिंग बांधतो तर त्याच्यामध्ये

0: काय असतं ना, एक कंपल्सरी असतं की स्ट्रॉंग वॉटर ड्रेन करतात, पण हल्लीच्या क्षेत्रामध्ये असं होतं ना की स्ट्रॉंग वॉटर ड्रेन दिसायलाच नव्हतं, कारण जेव्हा पावसाचं पाणी बिल्डिंगच्या परिसरामध्ये आसपास आजूबाजूच्या जवळ पडतं, ते सगळं स्ट्रॉंग वॉटर ड्रेन कलेक्ट होऊन एक ते गटरमध्ये जोडलेलं पाहिजे. पण ते आजकाल काय ना, स्ट्रॉंग वॉटर ड्रेन फक्त नावासाठी असतं, आजकाल सोसायटीमध्ये बघायला मिळत नाही.
1: जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनासाठी शहरांमध्ये उपयोगी ठरू शकेल असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम श्रोत्यांना कृपया सांगा.
0: मिशन ग्रीन मुंबई गेल्या 2010 ते 2011 पासून काम करत आहे, पण आमचे पण काही असे आहेत की जी काही गोष्टी बंधनकारक केले पाहिजे, जसे की रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केलं पाहिजे. प्रत्येक शहराच्या ठिकाणी जेवढे पण बिल्डिंग्स अपार्टमेंट गार्डन्स आहेत, प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी केलं पाहिजे, कारण शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी पडतं पावसाचं, त्याला आपण असं रन ऑफ वॉटर असो किंवा जे पण पाणी पडतं ते सगळ्याचे सगळं चेंबर असो किंवा गटर असो त्याच्या माध्यमातून सर्व समजून होतं, जे आपलं काही उपयोग नाही. मग त्यासाठी काय, जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर आपलं ग्राउंड वॉटर लेवल वाढणार. परत हे ते एक पॉईंट दिलं. दुसरा पॉईंट काय आहे की मिशन ग्रीन मुंबई आता रिसेंटली ना स्पंज गार्डन किंवा स्पंज सिटी म्हणतो ना, आता मी याच्या आधीच सांगितलंय की स्पंज सिटीवर काम करते. रस्त्याचे काढले किंवा सार्वजनिक उद्यानात जे पाणी स्पेशली वरती राहतं, म्हणजे जात नाही कुठे वाहून जात नाही, त्या ठिकाणी एक स्पेशल रूट बुस्टर म्हणून एक पाईप आहे, जे आपण 2 फीट बाय 2 फीट आणि तिकडे एक पाईप टाकून द्यायचं, त्या पाईपला पूर्ण छेद केलेले असणार. मग ते काय करायचं की त्याच्यामध्ये छेद करून पूर्ण ते पाईप मध्ये ठेवून त्याला पूर्ण गिट्टीने फिल करायला पाहिजे, कारण होतं काय स्पंज म्हणजे पाणी ओढून घेणं, तिकडे जेवढं पण पाणी असेल तर एक छोटासा डिवाइस ते सगळंचं सगळं पाणी जमिनीच्या आतमध्ये शोषून जातं, एक प्रकारचा शोष खड्डा जो आपण म्हणतो छोटासा छोटा वर्जन असं. दुसरं काय, मिशन ग्रीन मुंबई डिजिटल जल साक्षरता मोहीम राबवत आहे, म्हणजे की शाळा महाविद्यालय सोसायटी हे करून त्यांना मोठे मोठे पॅम्पलेट देऊन करून इव्हेंट्स करून त्यांना आवाहन करते की तुम्ही हे करा, बचत करा, पाण्याचा वापर काटकसरीने करा.
1: भारतातल्या शहरांनी कोणत्या मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि या प्रयत्नांमध्ये नागरिक सक्रियपणे कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात?
0: भारतातील वाढत्या शहरीकरणामुळे आपण बरेचसे असे पॉईंट्स आहेत ज्याला फॉलो केलं पाहिजे. सर्वोत्तम म्हणजे सस्टेनेबल अर्बन प्लॅनिंग, म्हणजे काय असतं ना, शहरामध्ये विस्तार करताना नैसर्गिक जलस्रोत, तलाव व नाल्यांचा प्रवाह यांचा अभ्यास व नियोजन करायला पाहिजे. जसे पूर परिस्थिती टाळण्यासाठी आपण निवडलो तर हे स्पंज सिटी, जे पंच सिटी असताना जे पावसाचं पाणी पडतं, पाणी तिकडेच मुरतं, म्हणजे किंवा मुरतं किंवा थांबतं किंवा वाहून जात नाही, त्यासाठी वेगवेगळे जलताल छोटे छोटे खड्डे असतात 2 बाय 2 किंवा 3 बाय 3 4 बाय 4 ठिकठिकाणी करून तिकडचे पाणी न थांबता ते सरळ जमिनीमध्ये गेलं ना, तिकडचे ग्राउंड लेवल वॉटर टेबल म्हणू शकता किंवा ते जमिनीची पाण्याची पातळी वाढवणे. दुसरं काय असतं, नागरिकांना स्थायिक समूहांना सहभाग पाहिजे, की आपण जे सोसायटी स्तरावर म्हणतो ना की रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी करा आणि हे करा, ते कंपल्सरी पाहिजे, नसतं ओरली न करता प्रत्येक बिल्डिंग मध्ये किंवा अपार्टमेंट मध्ये 1 रेन वॉटर 2 रेन वॉटर 3 वॉटर जेवढं जागा अवेलेबल असेल ते करून. दुसरं काय असतं, जल मित्र म्हणून किंवा जलदूत म्हणून आपल्याला एक गट तयार करणे किंवा ग्रुप तयार करणे, जागोजागी जाणे, जे करून जागोजागी जाऊन लोकांना त्याचे महत्व पटवून देणे पाण्याबद्दल, की पाण्याचा वापर कसं करायचं, की यावेळी आपल्याला पाऊस झाला न झाला काय काय लोकांना काही माहिती नसतं, मग त्यांना जनजागृत करायचं असतं त्यांना की बाबा त्याचा वापर कसा करता येईल, तुम्ही एक ऑडिट सांगा त्यांना की कसं काय करता येईल. आणि तिसरं ते सर्वात महत्वाचं स्वच्छतेच्या मोहिमेवरती जास्त फोकस झालं आहे, की स्थायिक म्हणजे नदी नाले तलाव आहेत ना, जेवढे प्लास्टिक आहे कचरा आहे ते कुठली पण गोष्ट घरातील कचरा असो किंवा घरातील काही असो वेस्ट असो ते थोडं डायरेक्ट पाण्यात न टाकता त्यांना प्रॉपर एक सेग्रिगेशन करून एक त्यांचा विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावायला पाहिजे.
1: सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग, डेटा अॅनालिटिक्स, सेन्सर आणि AI यांसारखं तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रामध्ये किती उपयुक्त ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं?
0: भारतामध्ये जे मोठे मोठे शहर आहेत त्यांना जल व्यवस्थेचे विकट आव्हाने आहेत, ते सोडवण्यासाठी स्मार्ट मीटर किंवा डेटा अॅनालिस सेन्सर सारखे AI आधुनिक तंत्र खूप म्हणजे खूप प्रभावी करत आहे. सर्वप्रथम म्हणजे गळती शोधणे किंवा रोखणे, ह्याच्यामध्ये काय असतं ना, शहरामध्ये पाणीपुरवठा जाळ्यात मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची गळती, म्हणजे त्याला म्हणतात नॉन रिव्हेन्यू वॉटर, रोखण्यास स्मार्ट सेन्सर्स IoT लावणे हे खूप मोठे उपयोग ठरतात. त्याच्यामुळे काय असतं ना, पाईपलाईन मधील पाण्याचा दाब आणि प्रवाह अचानक होणारा बदल ते त्वरित आपल्याला कळतं. दुसरं काय असतं डेटा अॅनालिस, याच्यामध्ये काय असतं की आपण शहरातील कोणत्या भागात किती पाऊस पडला आहे, आणि दुसरं असतं की कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या भागामध्ये कुठल्या दिशेला पाण्याची वापर किंवा मागणी, त्याच्यामुळे आपण लगेच कळतं की कोणत्या ठिकाणी किती किती गरज आहे, कशाची गरज आहे, त्यांचा वापर किती आहे, तिकडची लोकसंख्या किती आहे, त्याचा वापर किती, हे सगळं आपल्याला त्याच्यामुळे

0: याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की एआय मुळे काय होतं की पाण्याचा जे दर्जा आहे म्हणजे सगळं पीएच आहे, त्याच्यामध्ये किती रसायन आहे, दूषित आहेत की नाही, त्याच्यामुळे लगेच आपण ती पकडू शकतो. जर पीएच जास्त किंवा कमी असलं ना एआय तर जे आपलं छोटंसं डिवाइस असं किंवा त्याच्यामुळे आपण लगेच ते पकडू शकतो फटाफट. दुसरं काय असतं की लगेच आपल्याला अलर्ट करतं किंवा तुमचं पीएच जास्त आहे किंवा तुमचं पीएच कमी आहे की लगेच लोकांना ते अलर्ट करतं. की थर्ड पॉइंट असा आहे की स्मार्ट मीटर लावलं ना ज्या प्रकारे आपण बिल भरतो, एक्झाम्पल लाईट बिल की माझ्या घरामध्ये एसी, फ्रीज, ट्यूबलाइट, फॅन, मोबाईल चार्जर, पंखा, चेत, कॉम्प्युटर, लॅपटॉप याचा वापर जेवढा आहे त्याच्या अकॉर्डिंगली मला बिल येतो. तर त्यासाठी माझं असं मत आहे की स्मार्ट मीटर का नको. जर स्मार्ट मीटर जर असतं डिजिटल मीटर तर आपल्याला अचूक बिल मिळतं, अक्युरेट इन्फॉर्मेशन आपल्याकडे असतं.
1: आपल्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत आपण, श्रोत्यांना काय संदेश द्याल तुम्ही?
0: काही श्रोत्यांना एवढा मेसेज द्यायचा की जे निसर्गाने आपल्याला मोफत दिलेलं आहे ते पाणी शुद्ध पाणी वाया न जाता एक एक थेंबापासून एक एव्हरी ड्रॉप फॉर इम्पॉर्टन्स फॉर एव्हरी वन. आणि दुसरं काय सर्वात मोठं लोकांना असं वाटतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग खूप खर्चिक आहे आणि हे पण माझं असं मत आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग अत्यंत खर्चिक पण नाही एकदम कठीण पण नाही आहे. ते आपल्या घराच्या छतावरचं सर्व एक छत असतं आपलं ते छोटंसं पाईप जोडून टाकायचं आणि सर्व बोरवेल पासून एक पाईप 5 फूट बाय 5 फूट खड्डा करायचा त्याच्यावर जोडून टाकायचं आणि जे पावसाचं पाणी पडतं छतावरती ते डायरेक्ट आपल्या बोरवेलच्या आसमान डायरेक्टली आपल्या जमिनीत मरून जातं असं असतं. दुसरं काय भविष्यात गुंतवणूक, आज जर आपण साठवलेलं पाणी उद्याच्या दुसऱ्या जर किंवा टंचाईच्या काळात आपण कामी येणार नाही तर आपलं हे कर्तव्य नाहीये. येणाऱ्या पिढीसाठी आपण हे करतंय. मी स्वतः त्याला फॉलो करेन, नंतर मी लोकांना आवाहन करेल किंवा लोकांना जनजागृत करेल. ते पाणी अडवा पाणी जिरवा हे केवळ नारा नसून मी तर म्हणतो एक बूंद पण येणाऱ्या काळामध्ये लोकांचं किंवा कोणाचं पण आयुष्य वाचू शकेल.
1: धन्यवाद सर, आकाशवाणीशी सविस्तरपणे बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू सो मच.
1: श्रोते हो, पाणी हे मर्यादित आणि अत्यंत मौल्यवान नैसर्गिक साधन आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, हवामानातला बदल आणि अनियमित पावसामुळे भविष्यात पाण्याची टंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. जलसंधारण सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रयत्न तेव्हाच प्रभावी ठरतील जेव्हा सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक एकत्रितपणे काम करतील. त्यामुळे ही केवळ सरकारची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही सामूहिक जबाबदारी आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय प्रार्थना सी आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: श्रोते हो, आत्ताच आपण वृत्त विशेष हा कार्यक्रम ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सायंकाळचे 7:30 झाली आहे.
3: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झाली आहे माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
4: माझं शेत माझं शिवार.
3: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीप्रमाणेच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकणार आहोत. चला तर मग या आठवड्याला सुरुवात करूया आणि ऐकूया तुमच्या आवडीची ही काही छान गाणी. पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत वंदे मातरम श्रोता संघ अक्षय, पूनम, अभय, प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक, पट्टणकोडोली, सुशांत, कविता लोहार, कागल, दिव्या, आकाश, नीता मांडवकर, सरनोबतवाडी, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता, बाजीराव ढेरे, शाहूनगर, परिते, श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी, धुमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, समीक्षा, अथर्व, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक, इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे निपाणी, शांताबाई

द जयदीप सोनू आणि सचिन पाटील अमित मिलचौक गडमुडशिंगी अद्विका कदम आरग संपत्ती राणी अंकिता खेमलापुरे तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे दत्तवाड स्नेहजिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डिगवळी गणेशनगर बांबवडे कीर्ती अहिल्या स्वरा साईराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशी निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले ओंकार इंगवले उदय माने आयशा रमजान डफेदार अजित कांबळे अतिग्रे सुनंदा अनिकेत जाधव मंगल पोवार वंदना आवळेकर कापशी लिंगनूर इथले श्रोते दे दणादन ग्रुप सुवर्णा कांबळे तारबे पार्क कोल्हापूर विठ्ठल डळेकर रुक्मिणी विशाल पूजा बापू डळेकर सुलताई जाधव सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टण कोडोली रामदास लोले दगडू बेडगे सागर कांबळे दिलीप आणि पांडुरंग कांबळे दिलीप निगवे श्यामसुंदर जत्राटकर अरविंद कांबळे मुक्काम पोस्ट यळगुड सुप्रिया बोलकेवाडीकर एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्ष चिऊ तुषार आणि

श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओमकार इंगवले, उदय माने, आयशा रमजान डफेदार, अजित कांबळे अतिग्रे, सुनंदा अनिकेत जाधव, मंगल पोवार, वंदना आवळेकर कापशी लिंगनूर इथले श्रोते, दे दणादन ग्रुप सुवर्णा कांबळे तारबाई पार्क कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, रुक्मिणी विशाल, पूजा बापू डळेकर, सुलताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टण कोडोली, रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप आणि पांडुरंग कांबळे, दिलीप निगवे, श्यामसुंदर जत्राटकर, अरविंद कांबळे, मुक्काम पोस्ट यळगुड, सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्ष चिव, तुषार आणि प्रसिंक कांबळे, रेखत येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर आणि अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुड, रेवण, अनिता, राहुल भांबिष्टे कबनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील सोमन, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर, चंदूर इथले श्रोते। तर आता कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं भिंगरी या चित्रपटातलं हे मस्त गीत।

बरोबर संजना. मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, अलका दयानंद साळवी, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, संदीप आणि मेघा सुभाष सातवेकर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता, सुरेश कुलकर्णी, एसपी म्हैसाळकर, चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप आणि अनिल परीट, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते. याचबरोबर विजयकुमार स्वामी, शिवप्रसाद जंगम, अनिकेत, अभिलाष, सोहम, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, महादेवी, वीरभद्र आणि सर्व जंगम परिवार बस्तवाड, यासोबतच बाजीराव वाघमारे केरूर, गजबर अत्तर, फरीद मणेर, मनोज रानडे, वैभव जाधव कुरुंदवाड, सचिन राजमाने तेरवाड, सलीम नायकवडे भैरेवाडी, सूरज मडिवाळ, गुलफाम पटेल औरवाड, सचिन पाटील, बाळू पवार, बंडू रामतीर्थकर आणि भोला जाधव नुरसिंहवाडी इथले श्रोते, दही मॅन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार, मुक्काम पोस्ट बस्तवाड इथले हे श्रोते. यासोबतच फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, दयानंदनगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सूरज आणि पी आर जैन, छाया आणि तानाजी चौगले उजळेवाडी आणि डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्षू सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरादेवी, रुद्र कोळकर वाकुणी तालुका बदनापूर इथले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वळूया पुढच्या गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत चांदणी चौक सांगली इथून सक्षम, श्रेणीक, ज्योती, अजित, लता आणि राजाराम चव्हाण, तुंग इथून हर्षवर्धन, रोहिणी आणि मेघा पाटील.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वळूया पुढच्या गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव, वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, संतोषकुमार नागणे, सुजाता सूरज आणि समर्थ नागणे मोहोळ सोलापूर इथून, मुक्काम पोस्ट बोराळा धरण इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ, रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे जिल्हा हिंगोली इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जबडे, मास्टर विलास शिंदे पाटील, श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून, शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुतोई, शुभम बोबडे, अशोकनगर इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू, सोनू रोहित, मोनू ठोके आणि निजामाबाद इथून शेख अल्लाबक्षा आणि बेगम राबिया. यासोबतच अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे रुई आणि सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नारायण चिरके, चंपाबाई, राहुल कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं खुद्दार या चित्रपटातलं हे गीत.

दस्तगीर फैजन बी शाकीर इस्लाम बी बाबा करिश्मा सिमर बिस्मिल्ला बी गदर निलोफर शेख आणि सानिया शकील पठाण वरसंगीकर याचबरोबर तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सैयद बाळराजे अमन सैयद आणि माहिरा सैयद. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं आराम हराम आहे या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, तेजस, प्रतीक्षा, श्रीतेज, वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे, श्रीनिवास कांबळे, नंदुभाऊ काजवे, दत्ता लाड, पीरामजी, मौजे ठिकपुरली, पांडुरंग सातप्पा, बाजीराव टिपुगडे, देवांश सानिका, ज्योतिराम खांडेकर, सोन्याची शिरोली, महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, आणि वारणा रेडिओ श्रोता संघ, विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत चव्हाण, माया चव्हाण, वारणा शहापूर कोल्हापूर, आणि शौर्या कांबळे, सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रमण, श्रुमेण वाघमारे, एमआयडीसी चंदननगर सातारा इथले श्रोते। कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं नटरंग या चित्रपटातलं हे गीत।

0: तर मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये निरोप घेण्याची, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभला निरोप द्या, नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार निवेदन रश्मी कुंभार, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
1: वाहन वेगानं चालवू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
2: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
2: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
3: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
4: श्रावणाचा प्रत्येक

0: पण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
0: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
2: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। ठीक 8:05 आपण राष्ट्रीय बातमीपत्र ऐकू शकणार आहात।
3: भरधाव वेगात वाहन चालवाल,
4: लाख मुलाचा जीव गमवाल,
3: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
4: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
3: जीव धोक्यात घालू नका,
4: अवजड सामान वाहू नका,
3: जीव धोक्यात घालू नका,
4: वाहन चालवताना अतिभार नको,
3: उगास जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
4: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
3: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
4: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।

0: इथली माती, इथलं पाणी, इथली जंगल, इथली खेडी,
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती, पर्यटनातून नातं जोडी,
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण,
1: पाठीशी शासन, उद्योजकांचं धोरण, करूया आनंद पर्यटन।
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत मराठी राष्ट्रीय बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त। नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी। ढिगाराखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 वर, सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता। आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली। ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते।
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने के लिए एक रोड मैप बनाया है। 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है। समय सीमाएं तय की है। 4 स्तंभों पर हमारा रोड मैप विजन डॉक्यूमेंट है। एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित एनफोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डिमांड और हार्म रिडक्शन, और चौथा क्षमता निर्माण और समन्वय।
0: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 48,5 लाख किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली। पुढल्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्याचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे, असं शहा यांनी सांगितलं। अंमली पदार्थमुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1 लाख नशामुक्त मित्र तयार करेल, तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1751 पर्यंत वाढेल, असं ते म्हणाले। नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे। स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, इतर आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सध्या

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं सांगून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंह संधू यांनी दिल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोसळलेल्या इमारतीच्या बाजूची इमारत रिकामी केल्याची माहिती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला नियोजित गोवा दौरा रद्द केला आहे. त्यांनी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. शहा यांनी या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. बिहारमधल्या विविध भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गंगा, गंडक आणि कोसी या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. गंगेच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर नदी प्रवाहाच्या दिशेनं खालील बाजूस असलेल्या भागात विशेष दक्षता घेतली जात आहे. बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, भागलपूर आणि कटिहार जिल्ह्याच्या गंगाघाटच्या संवेदनशील भागावर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत. केंद्राकडून होणाऱ्या अपुऱ्या कोळसा पुरवठ्यामुळे पंजाबमधल्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये वीज निर्मिती घटल्याचं माध्यमातील वृत्त कोळसा मंत्रालयानं फेटाळून लावलं आहे. पंजाबसह देशभरात वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला. सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. युवांनी आरोग्यपूर्ण आणि शिस्तबद्ध आयुष्य जगावं आणि अंमली पदार्थांपासून दूर राहून नशामुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यात योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं. गुवाहाटी इथं श्री माता शंकरदेव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला ते संबोधित करत होते. युवांनी समाज माध्यमांच्या आहारी न जाता त्यांचा वापर रचनात्मक गोष्टींसाठी करावा असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 वर पोहोचला आहे तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलं आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी डीएनए चाचणीचा वापर केला जात आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि यात भारताला स्पर्धेतलं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं. या जोडीचं हे हंगामातलं दुसरं विजेतेपद आहे. सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये शून्य शिल्लक असल्याचं आढळून आलं आहे. अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59,00,000 जास्त खात्यांमध्ये 3,15,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती. शून्य शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो.

0: याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली आहे. तसंच 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती यांविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. शेअर बाजारात पुढल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा राहील असा अंदाज असून स्थूल आर्थिक आकडेवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती आणि चलन विनिमय दरातले चढ उतार या घटकांचा गुंतवणुकीवर प्रभाव राहील असा अंदाज आहे. जागतिक गुंतवणूकदार पश्चिम आशियातल्या संघर्षाशी संबंधित भूराजकीय घडामोडींकडे बारकाईनं लक्ष ठेवतील. अमेरिकेतल्या ग्राहक किंमत निर्देशांक, उत्पादक किंमत निर्देशांक आणि रोजगाराच्या आकडेवारीचा अंदाज घेतील. तसंच बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित होत असलेल्या ओपेक प्लसच्या बैठकीकडे लक्ष ठेवलं जाईल. दरम्यान गुंतवणूकदार पुढल्या आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या तेल बाजारावरच्या मासिक अहवालाची देखील दखल घेतील असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातली मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाणांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडलेल्या 29 गिधाणांमध्ये जगण्याचा दर 78% नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाणांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत तुकाराम दानवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना शंकर कांबळे यांची.

श्रोते हो, आताच आपण रमेश ठाकरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं लोकसंगीताच्या कार्यक्रमात. या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सादरकर्ते शिवहरी रानडे आणि स्वप्नील प्रीत.

श्रोतेहो, हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण शिवहरी रानडे यांनी गायलेली राहत इंदोरी यांची ही रचना ऐकली. संगीत होतं शिवहरी रानडे यांचं.

0: businesses, startups and industry to accelerate the journey of indigenous technologies from laboratories to the marketplace. In badminton, Indian men's doubles pair of Sattvik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty clinched their maiden title at the China Masters in Shenzhen today. The Indian duo defeated China's He Ji Ting and Ren Xiang Yu by 11-21, 21-13, 21-17 in the summit clash to secure country's first ever title at the tournament. And that is the end of this news bulletin.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.